सुप्रभात श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्झ एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं प्रसारणात मी अंजली बडवे स्वागत करते. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 23 ज्येष्ठ, शके 1948, 13 जून 2026. मंगलध्वनीनं सुरुवात करीत आहोत आजच्या प्रसारणाला.

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात हा सुरुवातीचा स्वर होता जयवंत कुलकर्णी यांचा. रचना गुरुनाथ शेणॉय यांची होती आणि संगीत मधुकर गोळवलकर यांचं. आता यानंतर पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत तुकारामांचा अभंग ऐकूयात, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत तुकारामांचा अभंग आपण ऐकलात. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आता यानंतर पंडित राम मराठे यांनी गायलेलं संत कान्होपात्रा यांचं भक्तिगीत ऐकूयात.

0: श्रोते हो, समूह स्वरातली सुमध्र कुमारी चव्हाण यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच मंगलप्रभात हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष.
1: श्रोते हो, 13 जून या तारखेला असलेलं ऐतिहासिक महत्व जाणून घेऊया. सन 2000 स्पेनमधील माद्रिद इथं एकाच वेळी 15 स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यानं 12 लढतीत विजय मिळवला तर 3 लढती अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. 1997 दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत 59 लोक मृत्युमुखी पडले तर सुमारे 100 झाले.

0: गंभीर जखमी झाले. 1983 साली या दिवशी पायोनियर 10 हे मानवविरहित अंतराळयान नेपच्यूनची कक्षा ओलांडून आपल्या सूर्यमालेच्या पलीकडे जाणारे पहिले यान ठरले. आज ज्यांचा जन्मदिवस आहे अशी प्रसिद्ध नावं ही आहेत. गीतकार प्रेम धवन यांचा 1923 साली या दिवशी जन्म झाला. एक गीतकार म्हणून जरी ते प्रसिद्ध असले तरी संगीतकार, नृत्य दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणूनही त्यांनी काम केलं. आपल्या देशभक्तीपर गीतांसाठी प्रेम धवन विशेष ओळखले गेले. '1909 केरळचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते EMS नंबुद्री पाद. 1905 साली या दिवशी इंग्लंडचे क्रिकेटपटू दुलीप सिंहजी यांचा जन्म झाला. नवानगरच्या राजघराण्यात जन्मलेले दुलीप सिंहजी हे आणखी एक महान खेळाडू रणजी यांचे वंशज होते. त्यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. 1879 अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर. 1831 प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक आणि गणितज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यापैकी काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व हे आहेत. लेखक, शिक्षणतज्ञ, संपादक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि वक्ते प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे यांचा आज स्मृतिदिन. 1969 साली त्यांचं निधन झालं. मी कसा झालो आणि करेचे पाणी ही त्यांची आत्मचरित्र प्रसिद्ध आहेत.
1: विनोद ज्याला करतो ते राष्ट्र मोठं असतं. त्या दृष्टीनं महाराष्ट्राची तुलना इंग्लंडशी होऊ शकेल. केवळ इंग्लंडचा आमचा संबंध आला म्हणून महाराष्ट्राची प्रवृत्ती अशी आहे. इथं कला, तिथे नाट्यकला, संघर्षावर आधारलेली नाट्यकला आणि विनोदबुद्धी, आणि हा वारसा गडकरी चालवला पुढं.
0: 1967 शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर. 1923 मध्ये पुण्याच्या शिवाजी प्रिपरेटरी स्कूलच्या आवारात बसवलेला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्यांनी बनवला आहे.

0: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:45 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
1: आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आचार्य प्र के अत्रे स्मृती दिनानिमित्त चिंतन. लेखन डॉक्टर बाबूराव उपाध्याय यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
2: आचार्य अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे हे महाराष्ट्राचं लाडकं आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. मराठीतील सर्वश्रेष्ठ विनोदी लेखक नाटककार म्हणून त्यांची छाप आजही जनमनावर आहे. झुंजार आणि मार्मिक लेखणीचे पत्रकार मराठा वृत्तपत्राचे संस्थापक संपादक असलेले अत्रे हे प्रभावी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी त्यांनी दिलेलं योगदान अपूर्व आहे. एक उत्तम अभ्यासू आणि प्रखर वाणीचे स्पष्टवक्ते म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या विडंबन काव्या

0: मराठी साहित्य प्रांतात छाप निर्माण केली आहे. हसवता हसवता अंतर्मुख करायला लावणारे आत्रे यांची वाणी आणि लेखणी प्रखर होती. सामाजिक सुधारणेची ही गंगोत्री आजही मनामनाला ओलावा देत आहे. झाले बहू होतील बहू, पण आचार्य आत्रेसम आचार्य आत्रेच, असा त्यांचा सार्थ गौरव केला जातो. मराठीमध्ये आत्रेकालीन गुरुशिष्यांची महती सर्वच जपतात. मराठीतील विनोदी ज्ञानपीठाचे आद्य शंकराचार्य म्हणून ओळखले जाणारे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे शिष्य रामगणेश गडकरी आणि त्यांचे सर्वोत्तम शिष्य म्हणून आचार्य आत्रे यांना मानाचं स्थान आहे. ही परंपरा मराठी भाषेतील विनोदाची एक श्रीमंत परंपरा मानली जाते. आचार्य आत्रे यांनी अतिशय सोप्या भाषेत विनोद निर्मिती केली. आत्रेंचा विनोद हा उत्स्फूर्त, मुक्त, प्रसन्नता देणारा आहे. खाली जमीन आणि वर आकाश यामधील सुशिक्षित, अशिक्षित, असंस्कृत, अडाणी आणि वयोपरत्वे सर्वांना हसायला लावते ही फार मोठी अवघड गोष्ट आत्रेच करू शकले. उपाशी आणि दारिद्र्यात तळमळणाऱ्या माणसाला हसवणं हे अवघड काम फक्त आत्रेच करू शकले. आचार्य आत्रे यांनी 1933 साली लिहिलेलं साष्टांग नमस्कार नाटक सर्वांना उद्बोधक वाटलं. साष्टांग नमस्काराचं फाजील बेड असलेल्या रावबहादूर शेषाद्रीबरोबर ज्योतिषाचं मनस्वी बेड असलेला त्यांचा मुलगा सिद्धेश्वर आणि काव्याचं अतिरिक्त बेड असलेला कवी भद्रायू यांची अतिशयोक्त पण बहारदार अशी ही शब्दचित्र प्रभावीपणे मनात घर निर्माण करतात. केवळ प्रेक्षकांचं विनोदपूर्ण मनोरंजन करणं हा आत्र्यांचा निर्मळ हेतू आहे. अर्थात कधीकधी अतिरेकी गोष्टी, प्रसंग, व्यक्ती फाजील अतिरेकानं कशा हास्यास्पद ठरतात हेही आत्र्यांना दाखवायचं आहे. भ्रमाचा भोपळा हे असंच विनोदी प्रहसन आहे. लग्नाची बेडी या नाटकात आत्रे यांनी सामाजिक सहेतुकतेची बैठक स्वीकारलेली आहे. नाटकाची सूत्रधार सिनेमा नटी रश्मी कर्वी ते सर्वांना सांगतात, पुरुषांच्या उच्छृंखल प्रवृत्तीला लग्नाच्या बेडीचं बंधन हवं, तरच संसार सुखाचा होईल. तसंच बायांनो, आपला शृंगार शाबूत ठेवा आणि आपले नवरे सांभाळा, असं हे साधं सोपं तत्वज्ञान आहे. वंदे मातरममधील राजकीय पार्श्वभूमी, मी उभा आहे मधील निवडणुकीचे रागरंग त्यांनी विनोदी पद्धतीनं रेखाटले आहेत. पराचा कावळा, प्रेम की पैसा, पाणी ग्रहण, कवडी चुंबक यातील विडंबन वृत्ती प्रेक्षकांना आकर्षित करते. घराबाहेर, उद्याचा संसार, जग काय म्हणेल ही गंभीर नाटकं ही तितकीच प्रभावानं मराठी मनावर विराजमान झाली आहेत. आचार्य आत्रे यांनी अनेक क्षेत्रात आपली छाप निर्माण केली. त्यांच्या झेंडूंची फुलंच्या विडंबनाचा सुगंध आणि रंग मनाला अंतर्मुख करतो. रविकिरण मंडळातील कवींच्या कवितांचं केलेलं हे विडंबन उद्बोधक ठरलं. त्यांचं कऱ्हेचं पाणी हे 5 खंडांतील आत्मचरित्र मराठी माणसांचं आणि भाषेचं भूषण आहे. जीवन म्हणजे एक प्रचंड मौज आहे. तिचा कितीही आस्वाद घ्या, कंटाळा येत नाही आणि तृप्ती कधी होत नाही, असं आचार्य आत्रे म्हणत असत ते अगदी यथार्थ आणि अंतर्मुख करणारं आहे.
1: श्रोते हो, आचार्य प्र के आत्रे स्मृतिदिनानिमित्त चिंतन आपण ऐकलं. लेखन केलं होतं डॉक्टर बाबूराव उपाध्याय यांनी आणि वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र सकाळचे 6:35 झाली आहेत. मी अंजली बडवे आपल्या बरोबर आहे. ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोतेहो उपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. 7:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात गर्भाशय बाहेर पडणे याविषयी डॉक्टर आप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती सादर करते सदानंद कांबळी. 6:50 त्रिमुख्य हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात हवामान बदलाचे परिणाम याविषयी माहिती. मॅक्युअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:50

55 मिनिटांनी संकलक नवनाथ खराडे. 7 वाजता आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:15 प्रायोजित कार्यक्रम स्वामी निसाडी. 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:20 सुगम संगीत. आज 8:40 मिश्र संगीत. 11:30 मिश्र संगीत आपण ऐकू शकाल. 8:40 सकाळी 11:30 आणि रात्री 8:15. 9:00 रुपेरी गाणी आणि सोनेरी आठवणी हा कार्यक्रम. 9:30 ते 10 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. हिंदी चित्रपट संगीत 10:00, नाट्यसंगीत 10:30, 11:00 मराठी चित्रपट संगीत, 11:15 आपली गाणी. 12:15 लोकसंगीताच्या कार्यक्रमात इंदुबाई आवळे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली आराधी गीतं.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि दुपारी 12:15 मालिका निरंतर स्वरलहरी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 5:02 मिक्स मसाला, 5:30 युववाणी, विषय जागतिक रक्तदाता दिवस 14 जून, सूत्रसंचालन प्राची वाडेकर यांचं आणि सादरकर्ते सुदाम बटुळे. 6:00 मराठी चित्रपट संगीत, 6:35 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 अभंग आणि गवळण, सादरकर्ते ज्ञानेश्वर नाथा शिंदे. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी

प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळी 6:40 अभंग आणि गवळण सादर करते ज्ञानेश्वर नाथा शिंदे. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये सुरुवातीला जनावरांमध्ये मस्टायरिस आजार कारण आणि उपाययोजना याविषयी श्रीरामपूर इथल्या डॉक्टर अक्षता चंद्रकांत भांड यांची मुलाखत आणि त्यानंतर सेंद्रिय शेती आणि बियाणं बँक याविषयी मुक्काम पोस्ट पिंपळगाव माथा तालुका संगमनेर इथल्या प्रगतशील शेतकरी लता माणिक सावंत यांची मुलाखत सादर करते सुदाम बटुळे. 8:35 सुगम संगीत. रात्री 9:00 आपकी पसंद. रात्री 10:00 रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका कार्यक्रम मालिका अष्टलक्ष्मी पूर्वोत्तर राज्य आज भाग 13. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेला सहक्षेपित केले जातील. श्रोते हो, आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत.

0: ऑल इंडिया रेडिओ वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
1: शिरप्या तुझा आवाज कवा धरला इतका सुधारला रे.
2: अरे गणप्या यो आवाज माझा ना माझ्या खिशातल्या रेडिओचा.
1: रेडिओ असं म्हणतोस
2: तर काय यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो ना. गाणी बी ऐकायची माहिती बी व्हायची आणि काम बी
1: निपटायचं.
2: अक्षी रेडिओ गत
1: म्हणजे अगदी टाइम सिरीज म्हणणं.
3: अरे तुमच्यात सामील होऊन जाते.
4: आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूयात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. वाचक स्वर सोमनाथ काणके यांचा.
5: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. जाणून घेऊयात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून प्राप्त झालेला हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. सुरुवातीला जाणून घेऊयात हवामानाचा अंदाज. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील 5 दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसंच दिनांक 13 जूनला काही ठिकाणी मेघगर्जना तसंच सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर 14 ते 17 जून रोजी काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता या हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला जाणून घेऊया. खरीप पिकांचं नियोजन करत असताना पूर्व मशागत झालेली असल्यास पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी मध्यम जमिनीत वाफे आणि भारी जमिनीत सरी वरंभे करावेत. खरीप हंगामात भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी ज्याच्याकडे पाण्याची सुविधा आहे त्यांनी रोपं तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी. नांगरणी कुळवणी जमीन सपाटीकरण आणि बांधबंदिस्ती यांसारख्या पूर्व मशागतीची कामं शक्य तितक्या लवकर पूर्ण करावीत. पिकांच्या मुळांचा पूर्ण विकास व्हावा आणि माती भुसभुशीत व्हावी यासाठी खोल नांगरणी करावी. मागील पिकांचे अवशेष कुजवावेत तसंच शेतातील कचरा आणि दगडधोंडे गोळा करून शेत स्वच्छ करावं. खरीप पिकांसाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाणांची व्यवस्था करावी. पिकांच्या नियोजनाकरिता निविष्टांची जुळवाजुळव वेळेत करावी. खरीप पिकांची पेरणी करण्यासाठी मान्सूनचा 80 ते 100 मिलीलिटर पाऊस आणि जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. शेतकरी बंधू भगिनींनो पिकांची निवड जमिनीच्या खोलीनुसार करावी. भारी जमिनीत कापूस तूर सोयाबीन, मध्यम जमिनीत सूर्यफूल तूर बाजरी सोयाबीन आणि हलकी जमीन असेल तर बाजरी कुळीत तीळ कारळा आणि एरंडी यांसारख्या पिकांची पेरणी करावी. ऊस पिकाचं व्यवस्थापन करताना पूर्व मोसमी पावसाच्या सुरुवातीला हुमणी आळी बाहेर निघायला सुरुवात होते. हुमणी आळीच्या भुंग्यांचा वावर हा प्रामुख्यानं संध्याकाळी 6 ते 8 वाजेच्या दरम्यान जास्त दिसून येतो. त्याकरिता एकरी 1 या प्रमाणात प्रकाश सापळा संध्याकाळी 6 ते 8 वाजेच्या दरम्यान लावावा. परिपक्व झालेला भाजीपाला शक्य तितक्या लवकर काढावा आणि काढणी केलेली फळं

0: सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. पशुपालकांनी जनावरांचं योग्य व्यवस्थापन करावं. जनावरांच्या पिण्यात दूषित किंवा गाळ मिश्रित पाणी जाणार नाही याची पशुपालकांनी काळजी घ्यावी. जनावरांचं जंतनिर्मूलन करून घ्यावं. कोवळ्या गवतामुळं होणारी बुळकांडी रोगाकरिता सल्फा गोळ्यांचा वापर करावा. जनावरांना उत्तम संतुलित आहार द्यावा. जनावरांचा गोठा स्वच्छ, कोरडा आणि हवेशीर ठेवणं हे गरजेचं आहे. जनावरांना औषधं देताना ती योग्य मात्रेत द्यावीत.
1: श्रोतेहो, कृषीवाणी कार्यक्रमात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात. वाचक स्वर होता सोमनाथ काणके यांचा.
2: सरकारी, निमसरकारी कार्यालय, बँका, सहकारी बँका, पतसंस्था आणि अनेक स्वयंसेवी संस्था
3: स्वतःच्या संस्थेविषयी आणि चालवित असलेल्या अनेक योजनांविषयीची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून अगदी कमीत कमी खर्चात आकाशवाणीच्या माध्यमातून गावोगावी अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकता.
2: त्यासाठी काय करायचं?
3: संपर्क साधायचा.
2: कुठे?
3: जाहिरात विभाग, आकाशवाणी केंद्र, फोन 242 76 20.
4: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
5: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
5: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
6: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
7: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजिओप्लास्टी व स्टेंटिंग.
6: थायरॉइडच्या गाठी,
7: गर्भाशयातील फायब्रॉइड,
6: वाढलेली प्रोस्टेट,
7: विविध बायोप्सीज,
6: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
7: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
6: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
7: फोन 74008440088.
6: 74008440088.
1: श्रोते होतं सकाळचे 6:45 वाजलेत. प्रसारित करीत आहोत बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
8: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
9: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
8: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: कार्यक्रमात आज ऐकूयात गर्भाशय बाहेर पडणे याविषयी डॉक्टर आप्पासाहेब शेळके यांनी दिलेली माहिती. सादर करते सदानंद कांबळी.
10: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण आज गर्भाशय बाहेर पडणे हा एक सर्वसाधारण आढळून येणारा एक आजार आहे या विषयावर आपण बोलूया. गर्भाशय बाहेर पडणे म्हणजे अंग बाहेर पडणे ही तक्रार मध्यम वयानंतर विशेषत उतार वयातील स्त्रियांमध्ये आढळतो. यात गर्भाशय स्वतःची ओटीपोटातील मूळ जागा सोडून खाली उतरते. हा गर्भाशय बाहेर पडण्याचा जो आजार आहे तो 3 पायऱ्यावर आपण समजून घेतो. पहिली पायरी ज्यामध्ये गर्भाशय खाली उतरताना आपोआप युनिमार्गही सैल होऊ खाली उतरतो आणि खाली उतरून त्याची घडी पडली तर त्याबरोबर मूत्रमार्गाचीही घडी होते. त्यामुळे लघवी अडकणं, थोडी थोडी लघवी होणं असा त्रास होतो. त्यामुळे उतार वयात स्त्रियांना लघवी अडकण्याचा त्रास असेल तर युनिमार्ग किंवा गर्भाशय किंवा दोन्हीही खाली उतरलेल्याचे लक्षण आहे असे आपण मानायला पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे गर्भाशय यापेक्षा अधिक खाली उतरतं किंवा योनिमार्गाच्या मुखाजवळ गर्भाशयाचं मुख दिसू लागतं. तिसऱ्या पायरीमध्ये याहीपेक्षा अधिक ते खाली उतरतं आणि पूर्ण गर्भाशय हे योनिमार्गाच्या बाहेर पडलेलं आढळून येतं आणि त्यामुळं गर्भाशय व योनिमार्गावरची त्वचा ही नाजूक असल्यामुळं आणि स्त्रिया ज्या अंतर्वस्त्र वापरतात त्यांच्या घर्षणामुळं त्या ठिकाणी एखादा फोड येऊ शकतो, अल्सरसुद्धा होऊ शकतो. याचे कारणं काय आहेत? याचे मुख्य कारण म्हणजे उतार वय आणि बाळंतपण. पण तरी पण आपण जर समजा आपण पाहिलं तर बहुतांशी अयोग्य प्रकारे केलेले बाळंतपण याला जास्त कारणीभूत होतात. उदाहरणार्थ बाळंतपणामध्ये वाजवीपेक्षा जास्त जोर लावणे, बाळंतपणाची जी प्रक्रिया आहे ती जास्त काळ लांबणे

0: गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडलेले नसताना चिमटा लावून असंतुलित ताणानं बाळ ओढणं, जास्त वजनाचं मूल असणं अशा अनेक कारणामुळे गर्भाशय खाली ओढल्या जाते. त्यामुळे गर्भाशयात धरून ठेवणारे जे स्नायू असतात किंवा पडदे असतात ते सैल होतात व नंतर गर्भाशय खाली उतरते.
1: श्रोतेहो, बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज आपण गर्भाशय बाहेर पडणं याविषयी डॉक्टर अप्पासाहेब शेळके यांनी दिलेली माहिती ऐकलीत. सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
4: आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्रे सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
5: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, TB, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
4: कार्यक्रमात आज ऐकूयात हवामान बदलाचे परिणाम याविषयी माहिती.
6: जगामध्ये सर्वात जास्त झपाट्याने कशात बदल झाला असेल तर तो हवामानात होय. आज प्रत्येकजण म्हणत आहे हवामान बदललं आहे, तापमान वाढलं आहे, अवकाळी पाऊस येतोय, वादळं वाढली. आमच्या लहानपणी असं नव्हतं, खूप झाडं होती, गावोगाव अमराई होती. वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, बाभूळ, चिंच अशी झाडे रस्त्यावर कुठे ना कुठे झाडे असायची. गावाच्या प्रत्येक देवदेवतेच्या वेदीवर झाडं असायची. जसं महादेवाचं मंदिर म्हटलं की वड, मुंजा म्हटलं की पिंपळ, दत्तात्रय उंबर. एवढंच नाही तर घरादारात ही झाडं उगवली की तिथे आपोआप देवदेवतांचा आश्रय निर्माण व्हायचा. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपली संस्कृती आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. हे नाते आता दुरावले आहे. आज खेडी उद्ध्वस्त झाली आहेत, शहरं सिमेंटची जंगलं झाली आहेत, जागोजाग निसर्गाची लयलट सुरू आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले होते, निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो पण आपली हाव नाही. निसर्गाच्या या अतिशोषणामुळे हवामान बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात माणूस हवामान बदलाविषयी सजग झाला नाही तर हवामान बदलाच्या झळा सरळ सरळ संपूर्ण जगावर पडत आहेत. म्हणूनच ग्रेटा थंबर्ग पासून ते आपल्या सयाजी शिंदेपर्यंत जे पर्यावरण प्रेमी या हवामान बदलाविषयी पोटतिडकीने बोलत आहेत, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत. आज तापमानवाढीचे परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहेत. भारतात तर उन्हाळा जास्त तीव्र आणि दीर्घ होताना दिसत

0: आहे. उन्हाळ्यात सरासरी तापमान 47 ते 48 अंश डिग्री सेल्सियसपर्यंत गेले आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे उन्हाळा हा ऋतू आपणाला असह्य झाला आहे.
1: श्रोते हो, त्रिमुख्य हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात आज आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयी माहिती ऐकलीत.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
5: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
4: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
5: संपर्क 232-29-29.
6: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282-12225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य.
7: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
8: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
7: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
8: फोन नंबर 0241-235-35-35-15.
7: मोबाईल 960-44-988-36.
1: आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
3: मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅककेअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅककेअर हॉस्पिटल मध्ये.
3: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
3: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: संकलक नवनाथ खराडे. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी आधार क्रमांकाशी मोबाईल संलग्न करण्याचं आवाहन. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत उद्या जिल्ह्यातील 57 उपकेंद्रांवर परीक्षा. सर्व आस्थापनांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करा, संजय कदम. शासकीय विभागांशी समन्वय साधून जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावले जातील, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या पथकाकडून जिल्हा शासकीय रुग्णालयाची पाहणी. आता घडामोडी सविस्तर. महाराष्ट्र शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तातडीने आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक संलग्न करून घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया तसंच जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केलं आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत गट ब राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 रविवारी जिल्ह्यातील 27 उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षा उपकेंद्रांच्या परिसरात कोणताही गैरप्रकार घडू नये, तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी परीक्षा उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, अशी माहिती आयोगाचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली. महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित, सन्मानजनक आणि भेदभावमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम

0: 2013 अर्थात पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या सर्व आस्थापनांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी असं आवाहन जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी संजय कदम यांनी केलं आहे. कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. ग्रामस्थांनी मांडलेल्या विविध समस्यांवर सर्व शासकीय विभागांशी समन्वय साधून जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी आमदार आशुतोष काळे उपस्थित होते. जिल्ह्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात 100 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असलेलं वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पायाभूत सुविधा आणि निकष पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यासाठी आयोगाच्या पथकानं जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी आधार क्रमांकाशी मोबाईल संलग्न करण्याचं आवाहन. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत उद्या जिल्ह्यातील 57 उपकेंद्रांवर परीक्षा. सर्व आस्थापनांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करा संजय कदम. शासकीय विभागांशी समन्वय साधून जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावले जातील जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया. आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या पथकाकडून जिल्हा शासकीय रुग्णालयाची पाहणी. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधल्या घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 7 वाजलेत. ऐकूयात आजचा सुविचार. प्रवासात गाडीचा आरसा मागचा रस्ता दाखवत असतो पण गाडी पुढेच धावत असते. आयुष्याचंही तसंच आहे. भूतकाळाच्या आठवणी चुका आणि अनुभव यांचा आरसा अधूनमधून पाहावा कारण तो शिकवण देतो. पण नजर कायम पुढच्या वाटेवरच असावी कारण मागचं पाहण्यातच वेळ घालवला तर समोर उभं असलेले सुंदर क्षण आणि नव्या संधींचे सूर्योदय नजरेआड होतात. आजचा सुविचार आपण ऐकलात.

0: देश विदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्यात नोकरी करण्यासाठी आवश्यक बीएससी डाटा सायन्स अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी
1: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात उपलब्ध.
0: प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता विद्यार्थी इयत्ता 12वी विज्ञान शाखेतून गणित विषयासह उत्तीर्ण असावा.
1: प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित विद्यापीठाच्या बाबुर्डी घुमट इथल्या अहिल्यानगर उपकेंद्राशी संपर्क साधावा.
0: अधिक माहितीसाठी 0241 23 23 682 दूरध्वनी क्रमांकावर आजच संपर्क साधा.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
3: श्रोतो हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची

0: साक्षीदार आपली शाळा.
1: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवत ना,
2: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
1: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
3: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
0: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही.
1: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील.
0: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा.
4: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या
0: स्नेह संवाद
4: या कार्यक्रमात
3: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
1: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी, अहिल्यानगर. टपाल सूची क्रमांक 414003.
4: आमचा ईमेल आयडी beautyroomahilyanagar@gmail.com.
0: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात
4: माझी शाळा
0: या विषयावर.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
5: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 02-241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
6: वणक्कम.
7: नमस्कार.
8: नमस्कार.
6: राम राम.
7: अस्सलाम वालेकुम.
8: सत श्री अकाल जी.
9: या सर्वांचा अर्थ एकच.
10: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:05 झाली आहेत.
11: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवर होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
12: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
11: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
12: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
11: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
13: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
14: मग
13: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
14: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
13: का बरं?
14: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
13: पण कुठे?
14: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
13: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
15: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
14: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
15: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
16: फोन गाणी, हॅलो गीत बहार, हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
3: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
16: निवेदन संपलं.
10: आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्रे, सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.
17: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील.
18: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली

0: याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करते.
1: श्रोते हो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: सतारी से बोल असो
1: की मंजुळ बासरी
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी
2: श्रोतेहो 7:10 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार. आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण योजना राबवून देशाचा चेहरामोहरा बदलला. एवढंच नाही तर या काळात जागतिक पातळीवर भारताची पत वाढवण्याचं कामही पंतप्रधानांनी केलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पंतप्रधान मोदी यांनी सलग 4,399 अधिक दिवस देशाचं नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या विविध क्रांतिकारक बदलांचा लेखाजोखा मांडला. महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना, पायाभूत सुविधा क्षेत्रात झालेले गुणात्मक आणि संख्यात्मक बदल यासह केंद्र सरकारनं घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विविध प्रकल्पांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
4: केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. आज छत्रपती शिवरायांचे 11 युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेले आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडन मध्ये असेल किंवा युनेस्को त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3 सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर 1 राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10,00,000 लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे.
3: राज्यातल्या

महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत काल एका बैठकीत या विधेयकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली. कृषी क्षेत्रातल्या महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणं, त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा उभारणं, तसंच कर्ज, अनुदान, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या विधेयकात पारंपरिक शेतीबरोबरच शेतीपूरक क्षेत्रात कार्यरत महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. तसंच भूमिहीन, भाडेकरू आणि स्थलांतरित कृषी कामगार महिलांनाही लाभ मिळणार आहे. हे विधेयक राज्यातल्या लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारं महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ग्रामीण पेयजल धोरणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पाणी पुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपाची क्षमता, योजनेसाठी लागणारी वीज या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचं धोरण तयार करावं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळं पाणी पुरवठा योजना बंद पडू नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होण्याचा अंदाज असून यासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही असंही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत काल पुण्यात बैठक घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज याबरोबरच राज्यातील इतर संतांचा पालखी सोहळा पुणे विभागात मुक्कामी असतो. या काळात वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालय, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्र आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी, निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवावं, कचरा व्यवस्थापन आणि अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यावर भर द्यावा असे निर्देश पवार यांनी दिले. पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं सुरक्षित वातावरणात व्हावी, गैरप्रकार होऊ नयेत याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला आहे. हा पेपर आता दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. आज अखेर नोंदणी केलेल्या 51 लाख नागरिकांपैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. कांद्याची खरेदी क्विंटलमागं 1,650 रुपये दरानं करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी या प्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे. पुण्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र उद्या 110वा स्थापना दिवस साजरा करत आहे. या निमित्तानं उद्या सकाळी 10 ते 4 या वेळेत नागरिकांना या केंद्राला भेट देऊन इथल्या कामकाजाची माहिती जाणून घेता येणार आहे. खडकवासला इथल्या जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या आवारात देशातील लहान मोठ्या धरणांचे अभ्यास नमुने, जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे नागरिकांना पाहता येणार आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रभारी संचालक अनिल पुरोहित

0: यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला जागतिक आध्यात्मिक तसंच सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं शिर्डी इथं काल पर्यटन विषयक तयारीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पर्यटन पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सुविधा, सांस्कृतिक उपक्रम, ब्रँडिंग आणि देशपरदेशात प्रसिद्धी या संदर्भातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी तयारीच्या सद्यस्थितीचं सादरीकरण केलं. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या स्पर्धेमध्ये चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या फिस्कुटी इथल्या विश्वभारती विद्यालयाच्या ममता कोसारे आणि सौरव लेंगुरे या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच विद्यालयातील वैभव पोहणकर या विद्यार्थ्यानं दुसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते काल यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. नेमबाज आणि प्रशिक्षक आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं गुरुवारी दिल्लीत निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं. राणा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी शोक व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. राज्यात उद्यापर्यंत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेअर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांशेक मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातनं आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:21 होत आहेत. ज्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती असे आपल्या दमदार खलनायकी भूमिकांमुळे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजे अमरीश पुरी. भेदक नजर, भारदस्त आवाज, दमदार संवाद फेक यामुळे ते चित्रपटातील हिरोपेक्षाही जास्त लक्षात राहत अशा या दिग्गज कलाकाराचा 22 जून हा जन्मदिवस. आणि त्याच अनुषंगाने ऐकूयात अमरीश पुरी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी फोन गाणी या कार्यक्रमात.
2: जा सिमरन, जा जीले अपनी जिंदगी, जा बेटा, जा.
1: तेव्हा ध्वनिमुद्रणासाठी जरूर फोन करा बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 8:15. आपली आवडती गाणी कळविण्यासाठी संपर्क करा 02-41-242-34-71 आणि 242-36-72 या संपर्क क्रमांकावर.
3: लंडन देखा, पॅरिस देखा.
1: श्रोते हो, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
4: नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा
1: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र.
4: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात.
1: दर महिन्याच्या 2 आणि 4 मंगळवारी सकाळी 8:40
4: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती.

0: साकारली होती, ती म्हणजे स्वयंपाक याची. हा चित्रपट होता बावरची. संवाद आणि दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट गाजला होता.
1: ये छोटी छोटी बातें हैं जो जिंदगी में असल मायना रखती हैं. किसी बड़ी खुशी के इंतजार में हम ये छोटे छोटे खुशियों के मौके खो देते.
0: या चित्रपटातली काही गाणी, संवाद आणि आठवणी आपण ऐकणार आहात एक फिल्म या कार्यक्रमात. सोमवारी म्हणजे 15 जूनला रात्री 9:30 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम एक फिल्म, चित्रपट बावरची.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
1: मी आधी भारत पुत्र
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 मिनिटांनी प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर आहेत.

0: सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सामना करण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा कशा पद्धतीने लाभ होतोय?
1: एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये आहे की नैसर्गिक शेतीची जे काही तत्त्व पाहतो आपण, ही तत्त्व मूळतः अगदीच पूर्वीच्या काळापासून शेती तत्त्व जी अशीच होती तसेच तत्त्व आहेत ती. म्हणजे जनरली आपण पाहतो की हे काही वेगळी पद्धती आहे म्हणून आपण नव्यानं पाहतोय तिकडे आज, पण सुरुवात तशी झाली होती ना. मग आता मधल्या काळामध्ये आपण अनेक रासायनिक पद्धतीकडे वळत गेलो, त्याचे आपण चांगले परिणाम पाहिले, परंतु कालांतरानं ते दुष्परिणाम यावर जाणवले हळूहळू. म्हणजे असं नाही आहे की त्याच्या कायमस्वरूपीच चांगल्या गोष्टी होतील असं नाही आहे. त्यामुळे आपण मग पुन्हा फेरविचार केला, अरे असं का होतं, ह्या चुकत चालले का यामध्ये. कारण प्रामुख्यानं जो परिणाम झाला या संपूर्ण रासायनिक पद्धतीच्या शेतीचा, तो झाला जमिनीच्या आरोग्यावर. पिकांच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जेवढा आपण निविष्ठा वापरत गेलो, उत्पादन आपला वाढत गेलं, आपण उत्पादनाकडे पाहत गेलो, पण उत्पादन देणारा मूळ स्रोत जो आहे तो म्हणजे आपली जी माती आहे तिच्या आरोग्याकडे आपण हळूहळू दुर्लक्ष करत गेलो म्हणूया आपण या ठिकाणी, किंवा जेवढं हवं तेवढं लक्ष गेलं नाही. आणि जेव्हा आता कळलं की मातीची एकूण उपजाऊ क्षमताच कमी होत चाललेली आहे, जसं मग तुम्ही म्हटला की या ठिकाणी त्याचं आरोग्य ढासळतं, म्हणजे काय होतं, सेंद्रिय कर्ब कमी होतो आहे. मातीच्या आरोग्याचा मुख्य निर्देशक किंवा आत्मा काय आहे, तर सेंद्रिय कर्ब आहे. सेंद्रिय कर्ब जो आहे तो ह्या पूर्ण पिकांचं किंवा वनस्पतींचं पोषण करण्यासाठी उपयोगी आहे. कारण तो कर्ब असेल तर सूक्ष्मजीव त्या ठिकाणी होतात तयार, आणि सूक्ष्मजीवाच्या माध्यमातूनच आपल्याला पोषण होतं पिकांचं आणि वनस्पतींचं. मग सेंद्रिय पदार्थ कमी, सेंद्रिय कर्ब कमी, सूक्ष्मजीव कमी, पोषण योग्य होत नाही, असं ते हो सायकल होत गेलेली आहे. आणि आता आपल्याला असं कळतं आहे की आपल्या राज्यामधला सेंद्रिय कर्ब जो आहे मातीचा, तो 0.5% आतच आहे, जेव्हा की आपला 1% पाहिजे आहे. म्हणजे अगोदरच आम्ही 50-60% खाली गेलोच आहे, आणि ह्याचा दुष्परिणाम एवढे होणार आहेत की कालांतरानं आपल्या ह्या जमिनी नापीक बनत जातील आणि अन्नधान्य पिकवण्याचाच मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग हे सगळं ज्यावेळेला पार्श्वभूमी पाहतो आपण, ह्या उपाय काय, मग ह्या सेंद्रिय कर वाढवायचा कसा? सेंद्रिय कर वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा असाही सूर मधल्या काळामध्ये आला. त्यावर भरपूर काम झालं, भरपूर प्रकार सेंद्रिय खतं यामध्ये निर्माण झाली, आणि आपण मग त्यामध्ये मग शेणखतापासून कंपोस्टपासून सगळे वापरायला सुरू केले. त्यालाही मर्यादा आल्या, कारण शेवटी हे अवलंबून आहे आपल्या जनावरसंख्येवर. आप शेतकऱ्याकडे जनावरसंख्या हळूहळू कमी होत चालली, त्यामुळे त्याच्या मर्यादा आहेत. म्हणजे शेणखत किंवा सेंद्रिय खत हे पुरेसं नाही आहे हे कळलं आपल्याला. मग आता तर हे होत नाही आहे, एका बाजूला जमिनीचं आरोग्य बिघडत आहे, तर काय, तर मग आम्हाला असं केलं पाहिजे की जे शेतामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या संसाधनांचा वापर करून आपण यातूनच कशाप्रकारे जमिनीचं आरोग्य सुधारता येईल का, आणि हे तत्व डोळ्यासमोर ठेवून आपण नैसर्गिक शेतीकडे वळायला सुरुवात केलेली आहे. जे केंद्र सरकार शासनाचं धोरण आहे, आपल्या राज्य शासनाचं धोरण आहे, नैसर्गिक शेतीचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार सुरू केलेला आहे. आणि हे करत असताना काळजी आपण हे घेणं गरजेचं आहे, ते आता घेतली जात आहे, ती म्हणजे उत्पादनामध्ये घट न होऊ देता आपलं आरोग्य, मातीचं आरोग्य जपत जपत कशा प्रकारे अन्नधान्य घ्यायचं यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तशी आता आपण ह्यामध्ये कार्यपद्धती अवलंबायला सुरू केलेली आहे. जसं ह्या आपण म्हटलं की याचा हवामान बदलाचा संबंध कसा आहे, हवामान बदलाचा जो परिणाम होतो पाण्यावर मातीवर, मग भरलो आपण, मग मातीवरचा परिणाम जो होतो आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे गर्भग्रहण जे आहे मातीमधलं जे पाहिजे ते कमी होत आहे आणि कर्ब उत्सर्जन जास्त होत आहे. म्हणजे हवेतला कर्ब जो वाढतो आहे कार्बन डायऑक्साईड, त्यामध्ये जमिनीतला कर्ब उत्सर्जनाचा देखील एक वाटा आहे, तोही उडतो आहे. तो उडण्याचं आणखी कारण मग आपण चर्चा केली आहे ते म्हणजे अति मशागत हलव हलव, ती एक त्याचं कारण आहे. पण त्याबरोबरच अशा प्रकारे मातीचे आरोग्य ढासळल्या कारण, सेंद्रिय कर्ब कमी झाल्या कारणाने ते देखील कारण त्याला आहे. धूप होणं हे त्याला कारण आहे, म्हणजे बदलाचा परिणाम, हवा बदलाचा परिणाम धुपीवर होतो, धूप वाढली, पाणी कमी झालं या ठिकाणी. अशा प्रकारे मधल्या काळामध्ये जमिनीला जे तडे पडण्यापासून जे सगळ्या प्रकारचं त्याला म्हणतो आपण की वाळवंटीकरण म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारे काही ठिकाणी होत चाललेलं आहे. हे सगळं जर बघितलं तर हा परिणाम कमी करण्याकरता हे नैसर्गिक शेती तत्व जे आहे ते उपयोगी पडू शकतात. म्हणजे अशा प्रकारे हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यामध्ये काही अंशी आपण ह्यामध्ये यश मिळवू शकतो, आणि म्हणून आपण हळूहळू तिकडे वळणं गरजेचं आहे. तो आपला या ठिकाणी एक म्हणजे प्रकल्पाचा म्हणून आपण आणि एकूण शेतीच्या कार्य नवीन धोरणाचा भाग म्हणून आपण तिकडे वळतोय आपण आता.
0: आणि बरेच जण नैसर्गिक

0: शेती सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत आणि अगदी वर्षभर म्हणजे जिथे पाण्याची कमतरता होती किंवा थोडीशी उन्हाळ्यामध्ये झाडं कमी वाटायची किंवा सुकलेली तिथे पण हिरवगार अगदी आपल्याला पाहायला मिळतंय आणि उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात काही शेतकरी घेत आहेत नैसर्गिक शेतीमध्ये. यामध्ये सुद्धा सर जीवामृत असो किंवा मग दशपर्णी अर्क किंवा मग जैविक खतं तर ही महत्वाची आहेत, तर यांचा वापर किती प्रभावी ठरतो?
1: हो, आता नैसर्गिक शेती तत्वामधलं जे मग म्हटलं आपण त्याच्यातला हा एक फार महत्वाचा भाग आहे की पिकांचं पोषण आणि संरक्षण. शेतकरी काय करतो, पिकं लागवड केल्यानंतर पोषण महत्वाचं आहे आणि त्याला संरक्षण करणं महत्वाचं आहे. मग पोषण संरक्षण करण्यासाठी आम्हाला नैसर्गिक शेतीमध्ये काय वापर कसा करायचा वापरायचा म्हणजे यासाठी आम्ही केमिकलकडे वळलो होतो अगोदर, रासायनाकडे. खतं आपण आणली म्हणजे क्वेश्चन करण्याकरता आणि औषधं आणली संरक्षण करण्याकरता. आता हे दोघाला जर पर्याय काय आहे का ह्याच्यामध्ये, तर असे पर्याय आहेत. त्यामध्ये असं म्हटलं आपण की बीजामृत, जीवामृत, घरजीवामृत हे जे आहेत अशा प्रकारचे आदर्शपर्णी अर्क, लिंबोळी अर्क हे सगळं जे पर्याय आहेत ते पोषण करण्यासारखे. जीवामृत हा पोषणाचा भाग आहे. जीवामृतमुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बियाण्याचं पोषण होतं आणि ते पीक चांगलं वाढू शकतं, हा त्याचा एक भाग आहे. जसं आपण सेंद्रिय खतामध्ये गांडूळ खत, या ठिकाणी कंपोस्ट खत, नाडेप खत याचा वापर केला आपण, तशा प्रकारे ते होतं म्हणजे पोषण होतं. पण संरक्षणासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करायला लागतो आणि मग ते कसं करायचं, त्याची सुरुवात बीजामृतानं केली आपण. आता आपण सुरुवात यामध्ये असे दशपर्णी अर्क म्हणजे अशा प्रकारचे 10 वनस्पतींच्या पानांचा जो अर्क तयार केला तो आपण 2-3 महिने चांगल्या प्रकारे तो आंबवला आणि त्याची फवारणी आपण जेव्हा करतो तेव्हा भरपूर प्रकारच्या किडींपासून आपण पिकांचं संरक्षण करू शकतो. तशीच गोष्ट आहे आपल्या लिंबोळी अर्काची. लिंबोळी अर्क हा एक चांगल्या प्रकारचं कीटनाशक आहे. म्हणजे लिंब हाच मुळात इतका बहुगुणी आहे, त्याचा एक सगळ्यात मोठा गुण आहे तो म्हणजे किडींचं प्रतिरोध करणे आणि त्यामुळं त्याचा अर्क तयार करून गोळ्या गोळा करणे आणि उन्हाळ्यामध्ये ते साठवणे, नंतर मग त्याच्यापासून त्याचं पावडर बनवणे आणि ते हवी त्यावेळेला त्याचा अर्क तयार करून फवारणी करणे, हे जर केलं आपण तर त्याचाही मोठा परिणाम होतो आपल्या एकूणच संरक्षण करण्यामध्ये पिकांचं. अशा प्रकारचे हे टप्पे आहेत ते त्यावेळेला वापरले गेले तर मग आपलं हे दोन्ही साध्य होतं, पोषणही होतं पिकांचं आणि संरक्षणही होतं.
0: आणि खूप शेतकरी सर याचा वापर करतायत आणि नैसर्गिक शेती करताना निसर्गामध्ये काही अशी झाडं आहेत त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात यासाठी होतो आणि करतायत ते लोक. त्यानंतर पाणी हा एक महत्वाचा घटक असतो शेतीसाठी, यामध्ये सुद्धा ठिबक सिंचन ही पद्धत तर खूप वर्षांपासून चालू आहे आणि त्याचा फायदा होतोय. यामध्ये सुद्धा फर्टिगेशन असेल किंवा आणखीन बऱ्याच या गोष्टी आहेत, त्या पद्धतींमुळे कशा पद्धतीनं पाण्याची बचत शेतकरी करू शकतो आणि होते त्याची.
1: ते अगदी म्हणजे हे जे आहे की जसं आपण म्हणजे मोजकं पाणी वापरणं हे पिकांच्या गरजेइतकं पाणी वापरणं गरजेचं आहे. कारण पाणी आपण देतो कोणाला, जमिनीला की पिकाला, हा पहिला प्रश्न आहे. शेतकरी काय पाहतो की बाबा या ठिकाणी जमीन माझी कशी आहे त्याच्यानुसार तो म्हणजे अगदी म्हणजे पाणी साठवून देतो, मोकाट पाणी सोडतो, ते न करता आपण पिकाला गरज किती पाण्याची आहे ते बघायला पाहिजे. म्हणून त्याच्या आधारे आपण ह्या पद्धती आल्या, सूक्ष्म सिंचन पद्धती त्यामध्ये आल्या. आता ठिबक सिंचनाचा वापर करण्यामध्ये आपलं राज्य फार पुढे गेलेलं आहे. तुषार ठिबक आपल्यामध्ये लोकांना पटलेलंच आहे, इतकं पटलेलं आहे की ते आता म्हणजे लाखो शेतकरी दरवर्षी या गोष्टींची खरेदी करतात आणि ते वापरतात त्यामध्ये आहे, म्हणजे शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे. याच्यात काय होत आहे की एकतर वेळेवर जेवढं हवं तेवढं आणि योग्य खोलीवर ते पाणी मिळतं मुळांसाठी, तेवढं पाण्याची गरज ही पिकाची आपली भागली जाते. त्यामुळं हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये ज्याला म्हणतो आपण की जितकं पाणी जास्त तेवढं या ठिकाणी ते पाणी आणण्यासाठीचा खर्च वाढतो. तिथेपर्यंत पाणी आणण्यासाठी जी ऊर्जा ती ऊर्जा वाढते आपली, म्हणजे ऊर्जेचा वापर वाढतो आणि सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला हवेमधला CO2 कार्बन डायऑक्साईड वाढतो. म्हणजे हे सगळं जे काही आहे म्हणजे अति पाणी जे म्हणतो आपण ते केवळ पिकाचं किंवा जमीन नुकसान करत नाही तर पर्यावरणाला देखील ते धोका आहे. आणि मग तिथे आपला जो हरितगृह वायू वाढतो आपला आणि म्हणून एकूण हवामान बदलाच्या याच्यामध्ये पाण्याचा देखील अतिवापर हाही कारणीभूत झालेला असतो. आणि म्हणून मग आपण ते मग भाताचं पीक असो कुठली शेती असू दे, पाणी वापर हा आपला नियंत्रितच पाहिजे आहे.
0: म्हणजे त्या अनुषंगाने या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन तुषार सिंचन ह्या खूप फायदेशीर ठरतात. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर.

सर, मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र श्रोतेहो आपण ऐकत आहात.
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे पर्यावरण असंतुलनाचा कहर.
3: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे मानवी शरीरात कॅन्सरचं घर.
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जनावरांचा वाढता मृत्यूदर.
3: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जमीन आणि पाण्याच्या प्रदूषणात भर.
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे निसर्गाचा अनादर.
3: आणि निसर्ग आजवर आपल्याला फक्त चांगलं तेच देत आलाय.
2: पण ज्या दिवशी फक्त आपण पेरलेलंच आपल्याला द्यायचं हे निसर्गानं ठरवलं तर
3: आपल्या हाती काय येणार
2: याचा विचार आता करायला हवा.
3: त्यामुळे निसर्ग नियम पाळा आणि प्लास्टिकचा वापर टाळा.
1: शंभर अंश एक मेगा हर्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:40 झाले आहेत. ऐकूयात काही निवेदनं. श्रोते हो, ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 14, 21, 25 आणि 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं.

0: घटकांवर भाष्य करत असतो. कथा, पटकथा, अभिनय, संवाद, गीत, नृत्य आणि संगीत या सगळ्याची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते ती चित्रपटातूनच.
1: तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया एक फिल्म या कार्यक्रमात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी रात्री 9:30 वाजता.
0: 100° 1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

0: रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती. श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते. इतरांनाही त्यात सामावून घेते. अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊया त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व. नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता सकाळचे 7:45 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी.
2: साड्यांची महाराणी स्वामिनी पुणे सादर करत आहे स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे. आता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून दर शनिवारी सकाळी 7:45 मिनिटांनी जरूर ऐका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे.

0: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अगं मग सांगायचंच की तीन मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
0: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही.
3: योगेश्वरी मराठवाड्यात परळी वैजनाथपासून 16 मैलांवर असलेल्या अंबेजोगाईची देवी. अनेक चित्पावन घराण्यांची ही कुलदेवता.
2: चित्पावनांची म्हणजे कोकणस्थ घराण्यांची कुलदेवता आणि तीही देशावर, खास मराठवाड्यातली. कसं शक्य आहे?
3: शक्यतेचा प्रश्न नसलेली ही वस्तुस्थिती आहे.
2: पण वस्तुस्थिती मागे काही कारण तर असतीलच ना. हे कसं घडून आलं याचं काहीतरी स्पष्टीकरण असणारच. इतिहासातून, पुराण कथांमधून, दंतकथांमधून काहीतरी पुरावे, संदर्भ असतीलच ना.
3: एक कथा आहे, ती भगवान परशुरामांविषयीची आहे. परशुरामांनी स्वतःच्या पराक्रमाच्या बळावर समुद्र मागे हटवला आणि अपरांताची म्हणजे कोकणाची भूमी निर्माण केली. ती माणसांना राहायला आणि अन्नधान्य पिकवायला योग्य बनवली.
2: पण तिथं त्यावेळी माणसं नव्हती, समुद्रातून नुकती वर आली होती ती जमीन. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याचा तो लहानसा चिंचोळा पट्टा होता, निर्मनुष्य असा. मग उपयोग काय होता जमीन सुपीक करण्याचा?
3: उपयोग होता तर तिथं माणसांनी यावं, नांदावं, गावं वसावीत आणि त्या जमिनीवर गजबस्त जीवन सुरू करावं अशीच परशुरामांची इच्छा होती. म्हणून तर त्यांनी जमीन लागवडीला योग्य केली आणि मग ते देशावर आले.
2: देशावर कशासाठी?
3: इथून माणसांना कोकणात घेऊन जाण्यासाठी. कोकणात जाऊन राहायला, तिथं वस्ती करायला, पोट भरायला देशावरची म्हणजे सह्याद्रीच्या पठारावरची जी माणसं तयार होतील

0: त्यांना कोकणात घेऊन जायचं त्यांनी ठरवलं. त्यांना वाटलं की अशी काही कुटुंब आपल्या मुला नातवंडासहित जर कोकणात येऊन राहिली तर त्यांना जमीन मिळेल, घरं मिळतील, ही कुटुंब तिथं कायमची राहतील, त्यांचे वंश तिथे वाढत राहतील आणि कोकण माणसांनी त्याच्या कर्तबगारीनं समृद्ध होईल. आणि अगदी नेमकं तसंच झालं. तिथे त्या देशावरून गेलेल्या माणसांनी वस्ती केली.
1: म्हणजे कोकणचे पहिले रहिवासी देशावरून तिकडे गेले?
0: हो. निदान कथा असं सांगते की परशुरामांबरोबर अंबेजोगाईच्या परिसरातली 14 गोत्रांची 60 कुटुंब पहिल्यांदा कोकणात जायला आणि तिथं कायमची वस्ती करायला तयार झाली. त्यांच्या वसाहतीमुळे कोकण नांत झालं. ही माणसं जिथं राहिली त्यांनी घरं बांधली, बागा केल्या, शेती केली आणि ती कोकणच्या मातीशी मिसळून गेली, पिढ्यान पिढ्या तिथंच राहिली.
1: पण मग योगेश्वरी?
0: मूळची ही कुटुंब मराठवाड्यातली होती. ती कोकणात राहायला गेली तरी त्यांची कुलस्वामिनी मूळची जी होती तीच राहिली. ती कशी बदलणार? योगेश्वरी हीच त्यांची देवी. ते तिच्यासाठी प्रसंग विशेष देशावर येत राहिले, तिचाच कुळधर्म कुळाचार करत राहिले, तिचीच भक्ती करत राहिले.
1: म्हणजे चित्पावनांची कुलदेवी योगेश्वरी कशी याची मूळ कथा अशी आहे. तर
2: आता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून दर शनिवारी सकाळी 7:45 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
3: काय रे पुण्याला बस्ता कुठे बांधला?
4: अरे अर्थातच पुण्याच्या स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
3: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीतच बांधू.
4: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर पुण्याच्या स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
5: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
1: योगेश्वरी अंबेजोगाईला कशी आली हे सांगणारी ही कथा देवांची आहे. परळी वैजनाथला जेव्हा शंकर येऊन राहिला होता तेव्हाची गोष्ट. कोकणात राहणाऱ्या त्रिपुर सुंदरी योगेश्वरीचं तिच्या घरच्या माणसांनी वैद्यनाथ शंकराशी लग्न ठरवलं.
0: माहिती आहे ही कथा. योगेश्वरीला हे लग्न मनातून पसंत नव्हतं, कारण ती जेव्हा पार्वती म्हणून शंकराबरोबर कैलासावर राहत होती तेव्हा शंकरानं तिचा खूप अपमान केला होता. रावणानं सीतेला पळवून नेलं आणि राम तिच्या विरहानं व्याकुळ होऊन रानावनात विड्यासारखा हिंडत राहिला तेव्हा शंकर नको म्हणत असतानाही पार्वतीनं सीतेचं रूप घेतलं आणि ती रामाची परीक्षा घेण्यासाठी रामासमोर आली. पण रामानं तिला ओळखलं आणि ती खजील होऊन कैलासावर परतली.
1: तेव्हा शंकरानं तिच्याकडे सरळ पाठच फिरवली. मी तुला एकदा सीतेच्या रूपात पाहिलं आहे, आता मी तुला पार्वतीच्या रूपात पाहू शकत नाही, मी काय करू? शंकर म्हणाला. तो अपमान पार्वती कधीच विसरली नव्हती. त्रिपुर सुंदरी योगेश्वरी म्हणून ती पृथ्वीवर आली खरी, पण तिला आता शिवाची पत्नी व्हायचं नव्हतं, उलट त्याचा अपमान करायचा होता. आणि वराड कोकणातून देशावर लग्नासाठी निघालं.
0: मुक्काम करत करत मंडळी अंबेजोगाईला पोचली. परळी गावाच्या अलीकडे 7-8 कोसांवर आल्यानंतर जयंती नदीच्या काठी वराडानं मुक्काम केला. लग्नाचा मुहूर्त दुसऱ्या दिवशी सूर्योदयाचा होता. विश्वकर्म्यानं लग्न मंडप स्वतः उभारला होता.
1: विश्वकर्म्यानं तयार केलेल्या भुयारी मार्गानं वाजत गाजत नवरदेव शंकर मंडपात आला, बोहल्यावर उभा राहिला. मुलीला आणा, मुलीला आणा एकच हाकारा उठला. पण योगेश्वरीचा शृंगार चालला होता. ती मुळी कुणाच्या बोलण्याकडे लक्षच देत नव्हती. अधीर शंकर पुन्हा पुन्हा उत्सुकतेनं पाहत होता, पण छे, दिसतच नव्हती ती येताना.
0: इतक्यात कोंबडा आरवला. सूर्यानं क्षितिजावर पहिलं पाऊल ठेवलं आणि घटिका पात्र बुडालं. मुहूर्त टळला. सारं वराड त्या अनपेक्षित प्रसंगानं स्तंभित झालं. योगेश्वरी लग्नमंडपात आलीच नाही. शंकर प्रथम खजील झाला आणि मग संतापला. चटकन संतापण्याचा आणि चटकन शांतही होण्याचा स्वभाव त्याचा. तो संतापला आणि संतापाच्या भरात सगळ्या वराडी मंडळींना त्यानं शाप दिला. ते जसे स्तंभित उभे होते तसेच राहण्याचा, दगड होऊन पडण्याचा.
1: कुणी म्हणतात की शंकर रागावून परत परळीला निघून गेला आणि एवढ्या थाटामाटानं साजऱ्या होऊ पाहणाऱ्या लग्नाचा असा विरस झाला हे पाहून वराड मंडळ थिजूनच गेलं. शंकरानं शापल्यानं नव्हे तर योगेश्वरीच्या कृत्यानं तसं झालं.
0: काही असो, आज अंबेजोगाई जवळच्या एका भग्न लेण्याकडे बोट दाखवून लोक म्हणतात, हे पहा योगेश्वरीचं दगड होऊन पडलेलं वराड.
1: आणि योगेश्वरी तिनं काय केलं?

0: ती शांतपणे त्या जयंती नदीच्या किनाऱ्यावर तिथंच राहिली. परत कोकणातही गेली नाही आणि परळीला वैद्यनाथाजवळही नांदली नाही. शेवटपर्यंत कुमारीच राहिली.
1: महाराष्ट्रातल्या विविध स्वामींचं श्रुती दर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा.
0: महाराष्ट्राबरोबरच भारतभरातील सर्व जागृत देवतांचं स्वामींचं श्रुती दर्शन आपल्याला ऐकायला आवडेल का तेही कळवा. आमचा पत्ता आहे
2: स्वामिनी विजिलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी.
3: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
0: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी सुनेत्रा मंकणी. निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
1: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे.
4: काय रे सोन्या, काल पुण्याला अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
5: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
1: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

0: अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी
1: सौभाग्य सुंदर
0: स्वामिनी विझलँड बिल्डिंग कुमठेक रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी.
2: श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात स्वामिनी साडी. आकाशवाणीचं हे अहिल्या नगर केंद्र, सकाळचे 7:55 झाली आहेत.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठ?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
4: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
5: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
4: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
5: संपर्क 232 29 29.
6: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
7: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
6: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
7: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
8: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
9: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड

0: लेझर सेंटरला भेट द्या.
1: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
0: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
1: फोन नंबर 0241-235-3515.
0: मोबाईल 960-44-988-36.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

0: बाद युद्ध समाप्ति समझौते का दावा भी अखबारों की सुर्खी बना है। दैनिक जागरण ने लिखा है, ईरान युद्ध खत्म, समझौता जल्द। तेहरान ने कहा, अभी अंतिम फैसला नहीं। जिनेवा में कल मसौदे पर हस्ताक्षर संभव। वहीं हिंदुस्तान ने बिजनेस पन्ने पर लिखा है, शांति कायम होने के संकेतों से शेयर बाजारों में तूफानी तेजी। अमेरिका और पश्चिमी देशों के दोहरे रवैये पर विदेश मंत्री एस जयशंकर की खरी खरी राजस्थान पत्रिका में है। फिनलैंड में कुल तारंता टॉक्स में कहा, भारत ने नहीं पहुंचाया यूरोप की सुरक्षा को खतरा। हम जानते हैं खेल क्या है। यूरोप के हथियारों का इस्तेमाल भारत पर हमले के लिए किया जाता है। महिलाओं के लिए क्षमता दिखाने का माहौल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के ये शब्द जनसत्ता में है। पीएम ने कहा, राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन सरकार ने पिछले 12 वर्षों में महिलाओं के नेतृत्व में विकास को आगे बढ़ाने के लिए काम किया। सम्मान, अवसर और सशक्तिकरण पर दिया जोर।
1: धन्यवाद वैष्णवी। और अब अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रांस और स्लोवाकिया की 6 दिवसीय यात्रा पर रवाना होंगे। डीआरडीओ ने बहुस्तरीय बैलिस्टिक मिसाइल रक्षा क्षमता का प्रदर्शन करते हुए लगातार 3 सफल परीक्षण किए। विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर ने तेल टैंकर पर हमले के विरोध में अमेरिका के विदेश मंत्री मार्को रूबियो से कड़ा विरोध जताया। हमले में मारे गए थे 3 भारतीय नाविक। भारत और बांग्लादेश ने सीमा पर शांति और स्थिरता बनाए रखने की प्रतिबद्धता दोहराई। अमरीका प्रस्तावित शांति समझौते के तहत ईरान के नागरिक परमाणु कार्यक्रम पर हुआ सहमत। ऑस्ट्रेलियन ओपन बैडमिंटन के महिला सिंगल्स सेमीफाइनल में आज भारत की पीवी सिंधु और जापान की अकाने यामागुची होंगी आमने सामने। और इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: शंभरांशिक मेगाहर्ट्स एफएम बँड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। सकाळचे 8:15 वाजलेले आहेत। प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम, गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया।
3: श्रोते हो नमस्कार। गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती। श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर। मोबाईल 98-220-40-375 98-220-40-375। नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात।
4: नमस्कार श्रोते हो।
3: डॉक्टर, आपण मागच्या भागामध्ये बोललो की साधारणपणे कॉमन कॅन्सर कोणकोणते आहेत, त्यातही महिलांच्या स्तनांच्या कॅन्सर बद्दल तुम्ही खूप चांगली माहिती दिली श्रोत्यांना, पण या व्यतिरिक्त आणखी कोणते कॅन्सर असतात महिलांमध्ये विशेषतः?
4: महिलांमध्ये विशेषतः म्हणजे महिलांमध्ये तसे सगळ्याच प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात, परंतु महिलांमध्ये स्पेसिफिकली आपण जो म्हणतो ना तणाचा तर आहेच, पण त्याबरोबर बिंजांड कोशाचा कॅन्सर आहे, नंतर गर्भाशयाचे कॅन्सर असतात, गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर, हे स्त्रियांमध्ये खूप कॉमन असतात। त्यामुळे त्याची त्याचं प्रिव्हेन्शन, त्याची जागरूकता आणि त्याचे उपचार अतिशय महत्वाचे असतात।
3: अच्छा, मग नेमकं काय म्हणजे त्यांनी जे प्रिव्हेन्शन किंवा जागरूकता म्हणजे आपण त्यांनी काय केलं पाहिजे?
4: करेक्ट। आता याच्यामध्ये स्त्रियांना जर लक्षणं असतील म्हणजे अंगावरून पांढरं जाते किंवा सतत पांढरं जाते आणि पळी व्यतिरिक्त अंगावरून लाल जात असेल, ताबडतोब तपासणी करून घ्यायला पाहिजे तज्ञांकडून। त्याच्यामध्ये हे कॅन्सरचं लक्षण असू शकतात पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, ओटीत पोटात दुखतंय म्हणजे मला मग तेव्हा म्हणजे कळत नाही दुखतंय, लगेच तपासण्या करून घ्यायच्या, कारण बीजांडोकोशाचा कॅन्सर हा वरून त्यात होत नाही, त्याचा आतल्यात तो वाढत असतो, त्यामुळे हाताला लोकर लागतही नाही, जेव्हा खूप मोठा होईल तेव्हाच हाताला लागतो। त्यामुळे मग तज्ज्ञ सांगतील त्याप्रमाणे सोनोग्राफी असेल, नंतर सिटी स्कॅन असेल, हे करायलाच पाहिजे। त्याबरोबर ट्युमर मार्कर म्हणून ब्लड टेस्ट असतात, त्याही कराव्या लागतात। त्याचबरोबर सिटी स्कॅन केला तर आपल्याला गर्भाशयाचा मधला कॅन्सर कळतो, गर्भाशयाच्या तोंडाचाही कळतो, आणि मग तज्ज्ञ खालून पण तपासणी करतात, तिथून तुकडाही काढू शकतात, त्यापण त्याही तपासण्या असतात। तर ह्या सगळ्या तपासण्या करून घेणं अतिशय गरजेचं असतं, त्याच्यावरून स्टेज कळते आणि मग त्यानुसार उपचार ठरतात, म्हणजे ऑपरेशन असेल, केमोथेरपी आहे, रेडिएशन द्यायचे की नाही, या सगळ्या उपचार पद्धती या स्टेजवर अवलंबून असतात।
3: श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भ

0: संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. तर सर, आपण बोलत होतो महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशयाच्या कॅन्सरबद्दल, तर या गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये आणखी काय काय लक्षणं आढळतात?
1: याच्यामध्ये पोट फुगतं. एक तर जेवण कमी होतंच, कुठल्याही कॅन्सरमध्ये वाढलं की जेवण कमी होत, परंतु पोट फुगतंय. मग त्याच्यामध्ये म्हणजे त्याला पोटात पाणी झालं की काय हे आपल्याला बघावं लागतंय. पोटात पाणी झाल्यामुळे सुद्धा पोट फुगतं. गाठ जर एखादी मोठी झाली तरी पोट फुगतं. तर त्यामुळे पोटफुगीचं लक्षण काय आहे? लोकांना वाटतं माझं वजन वाढलंय, स्त्रियांना बऱ्याच वेळा वाटतं माझं वजन वाढलं म्हणून माझं पोट आलं, असं नाही. म्हणजे आपल्याला तज्ज्ञांना दाखवून तपासण्या करणं अतिशय गरजेचं, असं म्हणजे सोनोग्राफी असेल, सिटी स्कॅन असेल, MRI असेल, जे काय तज्ज्ञ सांगतील त्याप्रमाणे करणं गरजेचं असतं. मग आपल्याला त्याच्यामध्ये खूप निदान व्यवस्थित होतं आणि पुढच्या उपचाराला ती मदत होते.
0: बर, श्रोत्यो, महिलांमध्ये गर्भाशयात आढळणाऱ्या कॅन्सर संदर्भात आपल्याशी बोलत होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. नमस्कार. कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही, कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता सकाळचे 8:20 झाली आहेत.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
5: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
6: हो, मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
6: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
7: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छाती विकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90-282-12-225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद. हृदय स्वास्थ्य.
4: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
5: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
4: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
8: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
9: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
8: थायरॉइडच्या गाठी,
9: गर्भाशयातील फायब्रॉइड,
8: वाढलेली प्रोस्टेट,
9: विविध बायोप्सीज,
8: वेदना, यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
9: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.

0: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्या नगर।
1: फोन 74008440088।
0: 74008440088।
2: श्रोते हो, ऐकूयात सुधीर फडके यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीत यशवंत देवी यांचं।

0: तुझे गीत गायासाठी सूर लावू दे।
1: सुधीर फडके यांनी गेलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र श्रोते हो आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 8:30 मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं मत. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या PV सिंधूची आज लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर फ्रान्स आणि स्लोवाकिया देशांच्या भेटीवर जात आहेत. या दोन्ही देशांशी असलेली भागीदारी दृढ करण्याच्या हेतूनं दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते निस इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतील. त्यानंतर भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं ते संयुक्तपणे उद्घाटन करतील. यामध्ये स्टार्टअप गुंतवणूक संस्था एकत्र येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मोदी स्लोवाकियाला भेट देतील आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करून उभय देशातील सहकार्याच्या नव्या संधींचा आढावा घेतील. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान या महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला फ्रान्समधील एव्हियन इथं होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेदरम्यान ते G7 नेते आणि आमंत्रित भागीदारी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात 18 जूनला पंतप्रधान पॅरिसला भेट देणार आहेत आणि युरोपमधील तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील सर्वात मोठ्या विवाटेक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीनं केलेली उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. हैदराबाद इथं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDO संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळेच्या अॅडव्हान्स वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्सचं उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान दीर्घ पल्ल्याच्या लढाऊ क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाज विरोधी क्षमता प्रदर्शित करण्यासाठी सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे भारताला आंतरखंडीय लढाऊ क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता असलेल्या

रेल्वेच्या उच्चभ्रू गटात स्थान मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता आहे असं मत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. ते काल रेल्वे भरती मंडळाच्या भरती प्रक्रियेबाबत भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. भरती प्रक्रिया अधिक जलद, कार्यक्षम आणि वापरकर्त्यासाठी सोपी करण्यासाठी टॅबलेट आधारित परीक्षांचा अधिक वापर केला जावा असंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं 2025-26 या आर्थिक वर्षात 6 प्रमुख श्रेणींमधील 47,000 अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून 43,000 अधिक उमेदवारांची भरती केली आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत 3:15 होणार आहे. दरम्यान या परीक्षेच्या तयारीचा आढावा काल मंत्रिमंडळ सचिव डॉ टी व्ही सोमनाथन यांनी घेतला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांच्यासमवेत झालेल्या या आढावा बैठकीत सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधत ही पुनर्परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पडेल याची खात्री करण्यावर मंत्रिमंडळ सचिवांनी भर दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये होणाऱ्या दीक्षांत संचलनाची पाहणी करणार आहेत. यावर्षीच्या दीक्षांत संचलनामध्ये पहिल्यांदाच महिला कॅडेट संचलनात सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 अधिक कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी काल चर्चा करून आखाती भागात अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी मारले गेल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला. व्यापारी जहाजांविरुद्ध अशा प्रकारची जीवघेणी कारवाई समर्थनीय नाही असंही जयशंकर यांनी समाज माध्यमांवर नमूद केलं आहे. याआधी देखील नवी दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावास प्रमुखांना बोलावून घेत नागरी व्यापारी जहाजांविरुद्ध जीवघेण्या बळाचा वापर केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. शांघाय सहकार्य संघटना हा केवळ प्रादेशिक समूह नसून युरोप आणि आशिया देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक भागीदार देशांशी भारताला जोडणारा महत्वाचा दुवा आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ कीर्तीवर्धन सिंह यांनी म्हटलं आहे. ताजिकिस्तान इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना राज्यमंत्र्यांनी परिषदेअंतर्गत असलेला सहकार्याचा भारताचा दृष्टिकोन हा सुरक्षितता, संपर्क आणि संधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या आराखड्यावर आधारित असल्याचं सांगितलं. या आराखड्यात मध्य आशियाला महत्वाचं स्थान असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. देशात उत्पादन आधारित विकास आणि रोजगार निर्मिती यावर पंतप्रधानांनी मोठा भर दिल्याचं केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री यांनी म्हटलं आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आणि रोजगार संधीही निर्माण झाल्या. बंगळुरू इथं सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या संस्थेनं धोरणात्मक क्षेत्रातील संशोधनामध्ये मोठं योगदान दिल्याचं सांगून संस्थेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तिचा विस्तार करण्यासाठी आवश्यक आर्थिक आणि संस्थात्मक सहकार्य देखील करण्यात येईल असं कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितलं. अहमदाबाद लंडनशी सेवा देणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघाताला काल 1 वर्ष पूर्ण झालं. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळून झालेल्या या अपघाताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यपद्धतीनुसार व्यावसायिक चौकशी सुरू असल्याचं नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी काल सांगितलं. दरम्यान एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं सर्व तपास प्रक्रिया आणि आवश्यक आंतरराष्ट्रीय आढावा पूर्ण झाल्यानंतरच या अपघाताचा अंतिम अहवाल प्रकाशित केला जाईल असं एका निवेदनात म्हटलं आहे. वार्षिक आधारावर देशाच्या किरकोळ महागाई दरात वृद्धी नोंदवण्यात आली असून हा दर 3.93% झाला आहे. सलग 5व्या महिन्यात ही वृद्धी नोंदवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा दर 3.48% होता. देशपातळीवर चांदी, सोनं, हिरे, प्लॅटिनमचे दागिने, खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो, आलं, बेदाणे यांच्यात सर्वात महागाई नोंदवण्यात आली तर बटाटे, मटार, जिरं हे खाद्यपदार्थ आणि मोटरसायकल, चारचाकी, जीप, स्कूटर यांचा कमी महागाईत समावेश होता. ICC महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडच्या महिला संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा संघ 132 धावात सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाचा सलामीचा

सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची पीव्ही सिंधू हिची लढत जपानची अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत चेन सू यूचा 21-6 21-9 असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं तर अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात यामागुचीनं भारताच्या तन्वी शर्माचा 21-14 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं हवामान भारतीय हवामान विभागानं पुढील दोन दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल ओडिशा झारखंड बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे तर आज आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे पुढील दोन दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे दरम्यान मराठवाडा विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान दिल्ली एन

0: आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील दोन दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मराठवाडा विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान दिल्ली एनसीआर भागात काल रात्री वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. दिल्ली आणि लगतच्या भागांसाठी आज लाल बावटा जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं मत. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधू हिची आज लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात. श्रोते हो, आता सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकणार आहोत मिश्र संगीत. सुरुवातीला ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत आर डी बर्मन यांचं आणि चित्रपट अजनबी.

0: बता दूं?
1: हाँ,
0: वो यहीं पर
1: यहीं है।
0: ऐसे नहीं बताऊं।

श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण किशोर कुमार यांच्या स्वरातलं अजनबी चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. आता यानंतर नवरी मिळे नवऱ्याला चित्रपटातलं सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत, गीतकार शांताराम नांदगावकर आणि संगीतकार अनिल अरुण.

नवरीमुळे नवऱ्याला या चित्रपटातलं सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं. आता यानंतर अरुण दादने यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची रचना, संगीत यशवंत देवी यांचं.

मंगेश पाडगावकर यांची शब्दरचना आपण ऐकलीत अरुण दाते यांच्या स्वरात. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोते हो, ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 14, 21, 25 आणि 28 जून त्याचप्रमाणे 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी.

श्रोतेहो, प्रभाकर जयस्वाल फैजल आणि छोट्या दोस्तांनी गायलेलं हे बालगीत आपण ऐकलं आणि याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेले आहे. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी.

0: श्रोतेहो, खुद्दार चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं राहत इंदोरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनु मलिक यांचं.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इंस्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
2: अच्छा.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

श्रोते हो, चित्रपट आहे बंटी और बबली. स्वर सोनू निगम आणि महालक्ष्मी अय्यर. गीत गुलजार आणि संगीत शंकर एहसान लॉय यांचं.

सोनू निगम आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं आणि चित्रपट होता बंटी और बबली. आता ऐकूयात दुल्हे राजा चित्रपटातलं सोनू निगम आणि जसविंदर नरुला यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत आनंद मिलिंद यांचं.

0: श्रोते हो, हरिहरन आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं हकीकत या चित्रपटातलं नवाब अर्जू यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दिलीप सेन आणि समीर सेन यांचं. आणि याबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र, सकाळचे 9:25 झाली आहेत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: ज्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती, असे आपल्या दमदार खलनायकी भूमिकांमुळे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजे अमरीश पुरी. भेदक नजर, भारदस्त आवाज, दमदार संवाद फेक यामुळे ते चित्रपटातील हिरोपेक्षाही जास्त लक्षात राहत. अशा या दिग्गज कलाकाराचा 22 जून हा जन्मदिवस. आणि त्याच अनुषंगाने ऐकूयात अमरीश पुरी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी फोन गाणी या कार्यक्रमात.
3: जा सिमरन, जा जीरे अपनी जिंदगी, जा बेटा जा.
2: तेव्हा ध्वनी मुद्रणासाठी जरूर फोन करा बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 8:15. आपली आवडती गाणी कळविण्यासाठी संपर्क करा 02-41-242-34-71 आणि 242-36-72 या संपर्क क्रमांकावर.
4: लंडन देखा, पॅरिस देखा.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोतो हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा.
5: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवत ना,
6: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
5: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
7: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
2: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही.
5: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील.
2: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा.
8: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या
2: स्नेह संवाद
8: या कार्यक्रमात
7: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
5: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी, अहिल्यानगर. टपाल सूची क्रमांक 414-003.
8: आमचा ईमेल आयडी duty room ahilyanagar@gmail.com.
2: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात
5: माझी शाळा
2: या विषयावर.

0: श्रोते हो,
1: दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र श्रोते हो आपण ऐकत आहात. आता यानंतर 10 वाजेपर्यंत आपण ऐकणार आहात मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम.

चित्रपट मैं खिलाड़ी तू अनाड़ी। स्वर कुमार सानू आणि अलका याज्ञिक। गीतकार राणी मलिक आणि संगीतकार अनु मलिक।

मैं खिलाड़ी तू अनाडी चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका यज्ञी गायलेलं राणी मलिक यांचं हे गीत होतं आणि संगीत होतं अनु मलिक यांचं.

अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुलतान चित्रपटातलं पॅपन यांनी गालेलं इरशाद कामिल यांचं गीत, संगीत विशाल शेखर यांचं।

शमिताभ चित्रपटातलं इलायराजा आणि कॅरॅलिसा मॅनेटोरियो यांनी गायलेलं कौसर मुनीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं इलायराजा यांचं. आता यानंतर तुझे मेरी कसम चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत, संगीत प्रीतम यांचं आणि स्वर उदित नारायण, साधना सरगम आणि सहकार यांचा.

वेकअप सीद या चित्रपटातलं शंकर महादेवन आणि लॉय मेंडोन्सा यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते जावेद अख्तर आणि संगीतकार होते शंकर एहसान लॉय. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजलेत. आनंद घेऊया नाट्यपदांचा नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. सुरुवातीला संगीत सौभद्र नाटकातलं आशा खाडीलकर यांनी गायलेलं नाट्यपद ऐकूया.

आशा खाडीलकर यांनी गायलेलं संगीत सौभद्र नाटकातलं नाट्यपद आपण ऐकलं. यानंतर संगीत संशय कल्लोळ नाटकातलं अजित कडकडे यांनी गायलेलं पद ऐकूया.

महानंदा नाटकातलं शौनक अभिषेकी यांनी गायलेलं नाट्यपदापण ऐकलं. यानंतर पाणीग्रहण नाटकातलं बकुळ पंडित यांनी गायलेलं नाट्यपद ऐकूया.

बकुळ पंडित यांनी गेलेलं पाणीग्रहण नाटकातलं नाट्यपद आपण ऐकलं. यानंतर ब्रह्मकुमारी नाटकातलं प्रभाकर कारेकर यांनी गेलेलं विश्राम बेडेकर यांचं पद ऐकूया.

प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं ब्रह्मकुमारी नाटकातलं विश्राम बेडेकर यांचं नाट्यपद आपण ऐकलं आणि याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं

अहिल्यानगर केंद्र श्रोते हो आपण ऐकत आहात सकाळचे 11 वाजलेत. ऐकूयात मराठी चित्रपट संगीत. सुरुवातीला क्लासमेट्स चित्रपटातलं शेखर रवजियानी यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत, संगीत ट्रॉय अरिफ यांचं.

क्लासमेट्स चित्रपटातलं शेखर रवजी यांनी गायलेलं क्षितिश पटवर्धन यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ट्राय अरिफ यांचं. आता यानंतर रमा माधव चित्रपटातलं गीत ऐकूयात. गातायत ऋषिकेश रानडे आणि प्रियांका बर्वे, गीतकार सुधीर मोघे आणि संगीतकार आनंद मोडक.

0: चित्रपटातलं शंकर महादेवन यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. आणि याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11:15 वाजलेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत आपली गाणी.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

लता मंगेशकर यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात शेवटी पुन्हा एकदा हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात भारत आंबे यांची रचना गात आहेत लता मंगेशकर.

लता मंगेशकर यांच्या स्वरात भारा तांबे यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि याबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11:30 वाजलेले आहेत. ऐकणार आहोत मिश्र संगीत. सुरुवातीला सुखाची सावली चित्रपटातलं गीत ऐकूयात. गात आहेत लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर. गीत ग. दि. माडगुळकर यांचं आणि संगीत दत्ता डावझेकर यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत सुखाची सावली चित्रपटातलं होतं. गायलं होतं लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. गीतकार गदी माडूळकर आणि संगीतकार होते दत्ता डावजेकर. यानंतर काजल चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतकार साहिर लुधियानवी आणि संगीतकार रवी.

आशा भोसले यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं काजल चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रवी यांचं. यानंतर अजीज नजन यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली कैसर रत्नगिरवी यांची कव्वाली ऐकूया.

अजीज नजन यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली कैसर रत्नगिरवी यांची ही कव्वाली आपण ऐकलीत आणि याबरोबरच मिश्र संगीत असा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आता दुपारचे 12:15 वाजलेले आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात इंदुबाई आवळे आणि सहकाऱ्यांनी गायलेली आराधी गीतं.

श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात इंदुबाई आवळे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली आराधी गीतं आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ आणि त्यानंतर मालिका निरंतर स्वरलहरी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, 23 मेच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध ऐकला. संवेदनशीलतेनं आजूबाजूला पाहताना उद्याची पिढी ही संस्कारक्षम होणं गरजेचं आहे हे जाणून पदरमोड करून पाळणाघर संस्कार वर्ग मालुताईंनी सुरू केले. या मुलांच्या पालकांना, विशेषतः महिला पालकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मालुताई प्रयत्न करतात. या सगळ्याची सुरुवात कशी झाली, त्याची बीजं कशी रुजली गेली हे आपण मुलाखतीच्या पूर्वार्धात ऐकलं. आजही मालुताई आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण कार्यक्रमात त्या आधी ऐकूया हे गाणं.

0: जीवन त्यांना कळले हो.
1: मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध.
2: मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
3: नमस्कार.
1: मालुताई, पाळणा घराची सुरुवात कशी झाली, संस्कार वर्ग कसे सुरू झाले, तुम्ही वेगवेगळ्या जणींना कशी मदत केली हे सगळं आपण बोलत आहोत. या बायकांनी आपल्या पायावर उभं राहावं यासाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न केलेत ना.
3: होय होय, त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पडवतो बुशर पडवतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतो यांना. मग मी रात्रभर विचार करत होते, आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत. आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं. आणि येताना दोन धावदोराच्या मध्ये जी जागा असते, येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं, की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनाराणी म्हणून होती आणि आणखीन एक होती, त्या ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं, म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडेच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना दोन मशीन घेऊन दिली, त्या मशीन नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
2: काका तुमच्या पाठीशी होते, त्यामुळं हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं. तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते मुलं येत राहतात तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते. तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
3: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य, म्हणजे मग यांनी आपल्या सगळे मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालुताई आपल्याला हे काम पुढं चालवायचं आहे बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली, आमची एक मोठी संस्था उभी राहिली. काका असताना संस्था होती आमची, मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं.
2: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जात?
3: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला. आमचा पापड उद्योग खूप जोरात चालत होता, पालक पापड. तर

0: इतकं छान विक्री व्हायची, परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला. पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तरी द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे. मोती मी कोल्हापूरहून घेऊन यायची, कोल्हापुराला जाऊन, आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले, गळ्यातले दागिने, हातातल्या बांगड्या, ते मोत्याचे तोडे, ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला. चार पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
1: आताही तुमचा पाळणाघर आणि संस्कार वर्ग दोन्ही सुरू आहे,
0: सुरू आहे.
1: काय काय असतं बरं?
0: कामावर जाणाऱ्या ज्या आयांची मुलं असतात, लहान मुलं, ती मुलं दिवसभर कुठे ठेवायची हा प्रश्न पडतो. म्हणून मी ही पाळणाघर म्हणून मी सुरू केले. बाई घरामध्ये आहे असं एकही कुटुंब माझ्या घराभोवती जवळपास नव्हतं, त्यामुळं कामाला जाणाऱ्या आयांची मुलं मी दिवसभर सांभाळायची. त्यातून आमचं पाळणाघर सुरू झालं. म्हणजे मी एकेका पाळण्यात त्या काळात दोन दोन बाळं ठेवलेली आहेत. आता सध्या आमचं पाळणाघरच आहे जोरामध्ये. आणि असंही माझं पाळणाघर ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस मग आयांच्यासाठी बचत गट आमचे होते. प्रत्येक बाईशी माझा संपर्क यायचा, मग त्यांचा पैसा त्या कामाला जायचा, मग त्यांचे पैसे चाटायचे. त्यातून आमचे बचत गट तयार झाले. त्यातून
1: ती मुलं जराशी मोठी झाल्यावर त्यांची छोटीशी शाळा संस्कार वर्ग असं
0: सुरू झालं.
1: हे सगळं आता सुरू आहे.
0: आता संस्कार वर्ग म्हणजे मोठ्या मुलांसाठी रविवारी एक संस्कार वर्ग असतो. दर रविवारी मोठी भावंड येतात. आणि रोज आमचं पाळणाघर म्हणजे कामाला जाणाऱ्या आईचं 1.5 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची बाळं असतात.
1: बरं, मग या मुलांना तुम्ही काय काय शिकवता आणि तुमच्याकडे उत्सव पण वेगवेगळ्या पद्धतीनं केले जातात?
0: मुलांना सगळे आपले संस्कार, हिंदू संस्कार जे आपले आहेत, सगळे मुलांना मिळाले पाहिजेत. रोज मुलं सकाळी 9:45 ते 5:30 म्हणजे 5:30 पर्यंत मुलं असतात आमच्याकडं. आता सध्या 101 मुलं आहे असं. आणखीन संस्कार वर्ग म्हणजे रविवारी, म्हणजे ही मोठी भावंड इतर शाळांमध्ये जातात शिकताय, ती दर रविवारी आम्ही घेतो. ही 4 ते 6 ही वेळ संस्कार वर्गाची असते.
1: पाळणाघरातली जी मुलं रोज येतात त्यांना काय काय शिकवतात?
0: आता 1.5 वर्षापासून म्हणजे बघा, शिकणारी पण मुलं आहेत. म्हणजे उद्या पहिलीला जाणारी मुलं आहेत आमची ती, म्हणजे बालवाडी थोडक्यात. तर बालवाडीचा जो वयोगट आहे, ह्या मुलांना बालवाडीचं जे काही शिक्षण असेल ते, म्हणजे मुलांनी हातवारे करून गाणी म्हणावीत, गोष्ट एखादी सांगावी, बरोबर आपलं स्वतःचं नाव सांगावं, बडबड गीतं म्हणावीत. म्हणजे मुलांना अक्षरं पाठीवर लिहिले जातात, अक्षरं शिकवली जातात, अक्षरं. 4 ते 5 वयोगट आमचा 6वं वर्ष लागलं की मुलगा पहिलीला जातो.
1: पहिलीला जाण्यासाठी तयारी सगळी पूर्ण करून घेतली जाते.
0: पूर्ण.
1: आणि उत्सव पण तुमच्या
0: वेगळे होय,
1: पाळणाघरात वेगळ्या प्रकारचे असतात.
0: सांगते आता त्या उत्सवाचं तुला. सगळे उत्सव होतात आमच्याकडे, म्हणजे मुलांचे, मुलांच्यासाठी सगळे, म्हणजे जेवढे जेवढे सण आहेत ते सगळे सण आमच्या इथं साजरे होतात मुलांचे. कामाला जाणाऱ्या आयांची मुलं ज्या वेळेला येत होती, आता नाही, आता सगळे सुधारलेले आहेत आता, पण ज्या वेळेला येत होती तेव्हा ह्या मुलांचे वाढदिवस कधी आया करत नव्हत्या. आमच्याकडे जन्मतारखा लिहिलेल्या असतात ना, तर ह्या महिन्यामध्ये जी मुलं जन्माला आली आहेत त्या सगळ्या मुलांचा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस सगळ्या मुलांना आम्ही एकत्र करतो, त्यांना ओवाळतो, त्यांना कुंकू लावतो, ओवाळतो, गोड खाऊ तेवशी केला जातो मुलांसाठी काहीतरी. सगळ्यांचा वाढदिवस या महिन्यातल्या, त्या त्या महिन्यातल्या मुलांचा वाढदिवस त्या महिन्याच्या शेवटच्या 20-21 तारखेच्या दरम्यान होतो सगळ्या मुलांचा. आणि आता काय झालं, आता सगळ्यांनाच ते वाढदिवसाचे हौस झाले, आता सगळ्यांचे होतात. पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खूप मजा वाटायची मुलांच्या आईला, पण खूप मजा वाटायची त्या काळामध्ये. उत्सवाचं सांगायचं तर उत्सव सगळे होतात, पण तुला मुद्दाम जर सांगायचं असेल तर होळी पौर्णिमा, होळी दिवशी तोंडावर हात घेणं हा जो एक प्रकार आहे, हा मी मुळात सगळा बंद केला. शिव्या देणं, बेडबाकडं बोलणं, 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. होळी आली आणि माझ्या लक्षात आलं की आता उद्या सगळी मुलं तोंडावर हात घेणार, दारादारा पुढे जाणार आणि वेडेवाकड्या शिव्या देणार. उद्या होळी आहे म्हटलं, आज माझ्या लक्षात आलं, तर तशी मी मुलांना सगळ्यांना गोळा केलं. रोज मुलं अभ्यासाला यायचीच ना माझ्याकडं. मुलांना म्हटलं, हे बघ उद्या होळी आहे, होळी म्हणजे तेजाची पूजा असते, ते उद्या आपण होळी यज्ञ करायचा आणि आपल्यातले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण त्याच्यामध्ये सगळे जाळून टाकायचे. मग मुलं घरी लगेच संध्याकाळी सांगत गेली, उद्या होळी आहे. आणखीन काकी म्हणाले की उद्या यज्ञ करायचं आहे. पालक काय म्हणाले, हे उद्या काकीच्या दारापर्यंत आपल्याला तोडून हात घ्यायचा आहे. मग परत लगेच धावत आली मला सांगायला की नाही नाही, आमच्या बाबाने सांगितलं तुमच्या पुढे येऊन तोंडावर हात घ्यायचा असं माझ्या बाबाने सांगितलं. मग होय का बाप, विचारूय की बाबांना, ये तोंडावर हात घ्या. म्हणून त्या मुलाचा हात धरून मी शेजारी घरी गेले. गेल्याबरोबर ते वडील आले, पुढे आले, म्हणाले की काकी माझं चुकलं बरं का. म्हटलं, हे बघा, एकदा का मुलाला वेडवाकडं कसं जोर जोरात बोलावं न लाजता, एकदा जर मुलाला सवय लागली तर तो उद्या कसंही बोलणार, कसंही वागणार, त्याला लाज वाटणार नाही वेडवाकडं वागायला.

0: एवढ्यासाठी मी सांगत असते की वेडंवाकडं बोलू नका, शिव्या देत जाऊ नका. होय काकी, चुकलं माझं म्हणाले. आणि तेव्हापासून आमच्याकडं होळी पौर्णिमा हा यज्ञ होतो फार मोठा. ते सगळं पालकांना पण आम्ही बोलवत असतो. आणि त्या यज्ञामध्ये कुठल्या वनस्पती जाळल्यामुळं कुठली हवा शुद्ध होते तर त्याच्यामध्ये मी त्या सगळ्या वस्तूंची नावं लिहिली आहेत. आणि त्या वस्तू आणून आम्ही होळीमध्ये जाळतो की ज्या योगानं आसपासचं वातावरण शुद्ध होतं. ह्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास आहे आमचा. आणि त्याच्यामध्ये आम्ही विकारांच्या होती, म्हणजे माझा अहंकार मी अग्निस अर्पण करीत आहे, इदम नमम इदम अग्नय स्वाहा, अशा तऱ्हेचे 12 विकार काढलेले आहेत आम्ही. आणि 12 विकार अग्नीला अर्पण केले जातात. आणि इदम नमम इदम अग्नय स्वाहा, मुलाला चांगलं वळण लागलं. थोडक्यात मूल चांगलं उद्याचं राष्ट्र आहे हे सज्जनांचं असं माझी ओढ आहे माझी. आणि त्या दृष्टीने मग आम्ही सगळे सण साजरे करतो.
1: आणि पालखी एक करताना ते काय करतात?
0: ते ह्या लहान मुलाच्या खांद्यावर ठेवता येईल एवढी लहान पालखी आमच्याकडं. त्या पालखीत पावलं असतात, पावलांच्या आधी पूजा होते. आणि ही पावलं कुणाची तर आजपर्यंत होऊन गेलेले उद्या होणाऱ्या सत्पुरुषांचीही पावलं आहेत. आणि ह्या पावलावर पाऊल टाकून आम्ही जाणार आहोत. अशा तऱ्हेचा मुलाला संस्कार दिला जातो, विचार दिला जातो. नंतर ती पावलं पालखीत ठेवली जातात आणि ती पालखी मुलांच्या खांद्यावर देऊन आम्ही गावातनं मिरवणूक काढतो. आता पालकसुद्धा त्याला इतकं प्रतिसाद देतात. काही काही ठिकाणी ती पालखी आमच्या पंचशील नगरच्या गल्ली गल्लीत तर ती पालखी फिरत असते. आणि तिथून ती मारुतीच्या देवळात जाते. तिथं भीमरूपी म्हटलं जातं, मुलांना प्रसाद वाटला जातो. मग ती पालखी पुन्हा घरी येते. आणि वाटेमध्ये आमचे जे पालक आहेत तर ते पालक ती पालखी आपल्या दारात थांबवतात, त्या पावलांची पूजा करतात, फुलं घालतात आणि पुन्हा पुढं पालखी पाठवतात. म्हणजे हा संस्कार पालकांनाही मिळतोय, आणखीन मुलाला तर मिळतोच मिळतो पण पालकांना देखील.
1: तुम्ही स्तोत्र नवीन नवीन काही काही तयार केली ना, म्हणजे आई माझा गुरु तर आपण म्हणतो
0: सगळं. म्हणजे आता आमचा सगळा कष्टाळू वर्ग आहे ना, पुरुष सुद्धा कष्ट करणारे सगळे लोक आहेत. तर मुलाच्या मनात जे बाबा जे वडील घर चालवतात तर त्यांचा कुठंच उल्लेख नाही. आणि आईबद्दल मुलाच्या मनात सतत जे चांगलं बिंबवलं जातं तसं वडिलांबद्दलही बिंबवलं जावं म्हणून मी आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी. त्याप्रमाणे बाबा माझे परमेश्वर किती कष्ट ती दिनभर आई बाबांचे उपकार मी गुणवंत होता फिटतील. म्हणजे हाय संस्कार मुलं घेतात की मला उद्या चांगलं व्हायचंय, अशा तऱ्हेचे काही काही श्लोक आहेत.
1: आणखीन एक तुमच्याकडे वैशिष्ट्य म्हणजे दत्तक पालक.
0: पाडव्या दिवशी आम्ही ते करतो. आमचा एक मोठा कार्यक्रम असतो पाडव्या दिवशी, सगळे पालकांनी पण यायचं असतं. माझा मुलगा मी तुमच्या स्वाधीन करतोय तर माझ्या मुलाला तुम्ही त्याला देशाबद्दल राष्ट्राबद्दल कुटुंबाबद्दल त्याच्या मनात चांगली जाणीव निर्माण व्हावी असं वळण तुम्ही माझ्या मुलाला असे संस्कार तुम्ही द्यावेत असं पालक शिक्षकाला सांगतात. आणि शिक्षक सांगतात स्वीकारलेला आहे तुमच्या मुलाला मी, आणि त्या मुलाला मी सुसंस्कारित करीन. आणि ह्या मुलाला मी देशाबद्दल राष्ट्राबद्दल आणि कुटुंबाबद्दल या मुलाच्या मनात जाणीव चांगली निर्माण होईल अशा तऱ्हेचं मी मूल घडवीन असं शिक्षक सांगतात. आणखीन मुलगा देखील अशा तऱ्हेचा शपथ घेतो की मी शाळेमध्ये जे काही शिक्षक मला शिकवत आहेत ते मी मनापासून अभ्यास करेल आणि मी एक चांगला नागरिक घडेन असा विश्वास देतो.
1: बरोबर. तुम्ही इतकी वर्ष ही समाजसेवा करताय, संस्कार वर्ग पाळणा घर, आणि शून्यातून आज ती संस्था तुमची मोठी झालेली आहे. तर काय सांगा, समाजाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या?
0: समाजाकडून माझ्या एवढ्याच अपेक्षा ती समाजाने म्हणजे ह्या लोकांनी येऊन बघावं, विशेषतः आमची होळी पौर्णिमा बघावी. आणखीन तसे संस्कार त्यांनी घ्यावेत आणि आपलं मूल चांगलं घडवावं. आणखीन माझी जर काही मनापासून इच्छा असेल तर रोज तिन्ही सांजेला कातरवळेला आयाने सुद्धा टीव्ही बंद करावा, सगळ्यांनी लक्ष्मीची प्रार्थना करावी, पायावर पाणी घ्यावं. म्हणजे तो संस्कार मुलं घेतात. आई वडिलांनी का करायचं तर आई वडील जसे मागतील तसं मूल घडतं. तर तिन्ही सांजेला सगळ्यांनी दैवाला दिव्याला प्रकाशाला नमस्कार करावा आणि मी माझ्या ज्ञानाचा प्रकाश समाजाला देईन, अंधारातून सर्वांना उजेडाकडे नेईन, स्वतःवर एक संस्कार करावा ह्या वाक्यांचा.
1: मालूताई, आता इतकी वर्ष तुम्ही संस्कार वर्ग चालवता, त्यातली बरीचशी मुलं आता मोठी झाली असतील आणि तुमच्या संस्कारांमुळे चांगलं काम ही समाजात करत असतील, तर अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येईल का?
0: अगदी जरूर आहे. सुभाष बुवा नावाचा एक मुलगा आहे, तो चिपाडाच्या झोपड्या असतात तशा झोपडीत राहणारा हा मुलगा, हा आता उपशिक्षणाधिकारी झाले आहे. लमाण तांड्यासाठी तो काम करतो. म्हणजे अजूनही तो हे काम पुढे चालवतो.
1: संस्कार पुढच्या पिढीपर्यंत

0: नेतोय हा आणि तो काम करतोय त्यांच्यासाठी. पार्वती कमते नावाची एक मुलगी आहे, ती मुलगी सुद्धा इतकी चांगली आहे, ती आता स्वतःचा तिचा एक उद्योग आहे कपड्यांचा, म्हणजे ती ड्रेस शिवते आणि ते पाठवते. तिच्या हाताखाली तिने ज्या मुली ठेवल्या आहेत, 12 का 15 मुली आहेत, त्यांना मशीन दिली आहेत आणि त्यांच्याकडनं ड्रेस शिवून घेते आणि ते ती विक्रीला दुकानामध्ये पाठवते. नंतर मनोज कोरडे नावाचा एक मुलगा आहे, तो आता आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीवर आहे, त्याचा स्वतःचा फार मोठा उद्योग आहे, 10-15 कुटुंब तो चालवतो मी, त्याचा स्वतःचा जो काही उद्योग त्याने सुरू केला तो. त्याला मी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचा छोटासा कोर्स दिला मॅट्रिक झाल्यानंतर त्याने, आणि तो आज बँकेचा एका संचालक पण आहे.
1: अशा या मुलांकडे बघून तुम्हाला फार छान वाटत असेल.
0: आपण असं वाटतं मी दागिन्याने मढली असं वाटतं मला हे मुलं बघितले.
1: फारच छान. तुमचा हा ना सगळा प्रवास जो होता, म्हणजे एक कारण घडलं संस्कार वर्ग सुरू करण्यासाठी, पाळणाघर सुरू करण्यासाठी, आणि ते तुम्ही सुरू केलं आणि हळूहळू विस्तारत गेलेलं, आणि आज सांगलीमध्ये अनेक ठिकाणी हे तुमचे संस्कार वर्ग सुरू आहेत. तुमच्या पाळणाघरात आज 100+ मुलं रोज येत आहेत, अनेक कुटुंब तुमच्यामुळं स्वतःच्या पायावर उभी राहून कमावत आहेत, आणि त्यातल्या काही जणांनी अनेकांना रोजगार दिलेत. खरंच हे कुटुंब तुमचं खूप विस्तारलेलं आहे आणि यातून प्रेरणा घेऊन अनेक जण आपल्या देशासाठी काम करतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. जाता जाता मला आठवत आहे त्या ओळी, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, मित्र हो आजच्या क्षणी वेदांत सारा विसरलो. शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, अर्थ साऱ्या जीवनाचा यांनी मला सांगितला.
0: अरे
1: तर जीवन कसं असावं आणि कसं जगावं याचा एक वस्तुपाठ तुम्ही घालून दिलेला आहे आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. आज वयाच्या 95व्या वर्षी सुद्धा तुम्ही कार्यरत आहात आणि आपण समाजाचं देणं लागतो ह्याची जाणीव तुम्हाला आणि तुमच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांना ती मिळतीये. मालूताई, तुम्ही आज आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या, तुमचा प्रवास सांगितलात, अनुभव कथन केलं, त्याबद्दल आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: जीवन त्यांना कळले हो, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकलात.

वनिता मंडळ आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, आजपासून आपल्या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन मालिका सुरू करतोय, अथ योगानुशासनम. या मालिकेमध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रणोती पिसे यांना. योगामधली MA पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. याशिवाय YCB हा जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा योगाचा कोर्स आहे त्याचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्याच्या परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत आणि सध्या त्या योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर भेटूया त्यांना, ऐकूया मालिका अथ योगानुशासनम. आज या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतोय.

नमस्कार. आजचा विषय आहे स्त्री आणि सौंदर्य. सौंदर्य ही स्त्रीला मिळालेली एक निसर्गदत्त देणगी आहे. आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पण आधुनिक भोगवादी आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये सौंदर्याची व्याख्या ही फक्त गोरी त्वचा, झिरो फिगर यामध्ये संकुचित होऊन अडकून पडली आहे. असण्यापेक्षा दिसण्याला खूपच महत्त्व आलं आहे. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, सौंदर्य हे बाह्य रूपात नाही तर अंतःकरणात असते. स्त्रीचे खरे सौंदर्य तिच्या करुणेमध्ये, वात्सल्यामध्ये, कर्तृत्वामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये आहे. भारतीय परंपरेमध्ये स्त्रीला आदिशक्तीचे रूप मानले आहे. यत्र नार्यस्तु पूज्यंते तत्र रमंते देवता. ईश्वराने स्त्रीवर गर्भधारणेची जी काही जबाबदारी दिली आहे ती सक्षमपणे पेलण्यासाठी योग्य आहार, विहार, आचार, विचार आणि व्यवहार या पंचसूत्रीमधून स्वतःचे शारीरिक, मानसिक आणि त्याचबरोबर सामाजिक आरोग्य टिकवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि यासाठी स्वतःचं स्वतःला मदत केली पाहिजे. फक्त दिवसातून एक तास स्वतःसाठी यावर अंमलबजावणी केली पाहिजे. राहिलेलं उरलेलं न खाता शरीरासाठी आवश्यक असलेलं संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. मी दिवसभर धुणंभांडी करते, घरातली सगळी कामं करते, म्हणजे मला व्यायामाची काय आवश्यकता? हा विचार पूर्णतः चुकीचा असून जाणीवेनं स्वतःच्या शरीरासाठी, त्याच्या सुडौलतेसाठी योगाभ्यास करणं खूप आवश्यक आहे. हटप्रदीपिका हा जो योगशास्त्राचा आधारभूत ग्रंथ आहे त्यामध्ये हटसिद्धीची लक्षणं सांगताना सांगितलं आहे, वपुकृशत्वम वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले, अरोगता बिंदू जयोग्नी दीपनम, नाडी विशुद्धीर हटसिद्धी लक्षणम. हीच आपण सौंदर्याची प्रमुख लक्षणं म्हणून घेता येतील. सुडौल बांधा, आत्मविश्वासानं चेहऱ्यावरचं प्रसन्नतेचं हास्य, मधुर वाणी, कृतीतील चपळता, अरोगता हीच खरी सौंदर्याची लक्षणं होत. इतरांना दाखवण्यापेक्षा मी स्वतःला सुंदर वाटली पाहिजे, मी स्वतःला सुंदर दिसली पाहिजे. त्यासाठी आपल्याला हटयोगाचा अर्थातच योगाभ्यासाचा रोजच्या रोज सराव करणे आवश्यक आहे. आसनांच्या सरावानं शरीराची लवचिकता वाढते आणि अनावश्यक फॅटचे प्रमाण देखील कमी होते. मग या आसनांमध्ये आपण ध्यानात्मक, शरीर शिथिलीकरणात्मक आणि क्रियात्मक अशी सर्व प्रकारची आसने करू शकतो. गत्यात्मक आणि स्थितीनुसार सूर्यनमस्कार घातल्याने शरीरातील विसरल फॅट कमी होते. उदरांतर ग्रंथींवर दाब व ताण निर्माण होतो.

शकतो आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते, अर्थातच त्यांचे कार्य सुधारण्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. मलासनासारखे आसने स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतात. प्राणायामाने मन शांत होते, हार्मोन्स नियंत्रित होतात आणि त्यामुळेच अनुलोम विलोम, भ्रामरी यासारख्या प्राणायामाचा अभ्यास आपण करू शकतो. आपण बऱ्याच ठिकाणी ध्यानाचा उल्लेख ऐकतो. ॲक्च्युली आपण धारणेपर्यंतचा अभ्यास शिकवू शकतो. ध्यान हे आपोआप लागत असतं, याच्यावर रिसर्च देखील झालेला आहे आणि ध्यानाचा शरीरातील हार्मोन्सवर खूप चांगला परिणाम होतो हे सिद्ध झालेलं आहे. विविध मुद्रा जसं की सिंहमुद्रा, षणमुखी मुद्रा या केल्याने चेहऱ्यावरील पेशींना ताण येतो आणि त्यामुळे फेशियल वगैरे करण्याची आवश्यकताच भासत नाही आणि अशा रीतीनं आपण मुद्रांचा वापर करूनही सौंदर्य प्राप्त करू शकतो. तर आजच्या भागामध्ये आपण फक्त सौंदर्य आणि योग या विषयावर बोललो. अशाच आणखी नवनवीन विषयांसोबत अथ योगानुशासनम या मालिकेच्या पुढच्या भागात भेटत राहू. नमस्कार.

0: अथ योगानुशासनम या मालिकेचा आज पहिला भाग आपण ऐकलात. यामध्ये डॉक्टर प्रणोती पिसे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. वनिता मंडळ या कार्यक्रमात यानंतर प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता.
1: माझी एक कविता जी मला फार आवडते ती कविता मी पहिल्यांदा इथे सांगू इच्छिते. ही कविता एक रूपक आहे, मेघाचं रूपक. मेघ बरसतो, अनेकांचा संताप निवारतो, पीक पाणी देतो, पण याचा कुठलाही अभिमान त्याच्याकडे नसतो. आणि या मेघाची जी परिणती आहे ती तो मेघ मोकळा होऊन जाणं, रिकामा होऊन जाणं, त्याचं रितेपण हे खरं त्याचं ऐश्वर, त्याची मिळकत आहे. या मेघासारखे अनेक संतजन सज्जन आपल्या आजूबाजूला असतात, जे दुसऱ्यांसाठी अविरत कष्ट घेतात आणि दुसऱ्यांसाठी झिजणं, चंदनापरी देहाला झिजवणं, याच्यामध्ये ते त्यांची जीवनाची सार्थकता मानतात. अशा संत सज्जनांना समर्पित ही मेघाचं रूपक असलेली कविता. ग्रीष्मातल्या भयाण उकाड्यात एक मेघ दिसला आभाळात, उन्हाच्या झळांनी देहाच्या लाह्या, तरी तो अंतरी स्वानंद स्नात. कुठून आला कुणास ठाऊक, पण आला खरा वेळेस धावून, धरतीची आर्त साद ऐकताच ओलाव्याची शिदोरी घेऊन. काळवंडल्या कांतीला तेजाचा काठ, जीवनभाराने शिणलेली पाठ, तितिक्षेची जणू परीक्षा घेत पायांतळी तीव्र उन्हाची वाट. तरीही स्वतःचे क्लेश विसरून, हसत मुखाने बाहू पसरून, सूर्याला अलगद आडोसा करून, लोकांचा ताप त्याने घेतला पिऊन, त्याच्या स्पर्शात अपार गारवा आणि मनाचा निखळ बरवा, विसावा देऊन पोळल्या जीवांना कर्तृत्वाचा तो करी ना दावा. विनयही लाजला पाहून त्याला, इतका तो मेघ कृपाळू भोळा, दुसऱ्यांसाठी रीता होताना अविरत कष्ट सोसत गेला, तृषार्थांना गोड जीवन दिलं, ढेकळांचं देखील लोणी केलं, इतका बरसला जिव्हाळ्यानिशी की मनाचं मी पण धुवून नेलं. समरसला असा तो जीवन रसात, समरसला असा तो जीवन रसात की घनत्व त्याचं त्याने राखलंच नाही, आणि पाहता पाहता विरला असा की आकाशावेगळा तो उरलाच नाही, आकाशावेगळा तो उरलाच नाही. एक कविता आहे छोटीशी, जीवन एक तपस्या. मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, सागर तपतो अंतरातुनी तेव्हा वर्षे पाणी. परिश्रमाविन नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, परिश्रमाविन नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या.

सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास. सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास. उदयाठाई विलयनांदतो अस्तित्वास प्रयास. उदयाठाई विलयनांदतो अस्तित्वास प्रयास. अनुत्तरित ती कधी जन्मली नाही कोण समस्या. हे जीवन एक तपस्या. कर्तव्यांचा यज्ञ इथे अन स्वप्नांची आहुती. सत्य अटळ परी का धावावे मन मिथ्याच्या पाठी. यशापयश हे तुझेच. यशापयश हे तुझेच तरीही भीड कशी संघर्षा. हे जीवन एक तपस्या. जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे. जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे. कर्म भोग तव जाण शिदोरी अन्य काय ते नेणे. सुख दुःखांच्या काननातुनी मुक्तीचा कानोसा. हे जीवन एक तपस्या. हे जीवन एक तपस्या. अनेकांनी प्रेमावरती कविता केली म्हणजे कवी आहे आणि प्रेमावरती काही केलं नाही असे विरळच सापडतील. मी ही माझ्या बुद्धीला जशा प्रकारे प्रेम ही संकल्पना समजून आली ती कविताबद्ध करण्याचा प्रयत्न केला. ही आपली आपली प्रेमाची परिभाषा की प्रेम कसं आहे. मीठ पाण्यात विरणे मग मिठाचं वेगळेपण राहत नाही. साखरेचे विरघळणे मग साखरेचं साखररूप पण संपून जातं. मीठ पाण्यात विरणे साखरेचे विरघळणे समर्पणी अस्तित्वाच्या प्रेम परिभाषित आहे. प्रेम म्हणजे अस्तित्वाचं समर्पण. कल्पना सहवासाच्या वेदना विरह व्यथेच्या प्रेम हा प्राणांतीचा प्रार्थनामय स्वर आहे. प्रेम मौनाची भाषा प्रेमनिष्ठेची परीक्षा तितिक्षा पांथस्थाची अनंताचा पथ आहे. व्यर्थ परिदेवनेचा परिदेवना म्हणजे तक्रार शोक. व्यर्थ परिदेवनेचा कंठ संतृप्ततेने आर्तस्वर स्नात होता प्रेम ते गीत आहे. शुचित्वाचे फळ आणि अंतरीचे बळ स्नेही देशकाळातीत काही तत्व हे विदेही आहे. प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही. प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही. मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे. मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे. सागर तो खारट म्हणूनी अपेय ठरे लोकांसी तेव्हा त्याच्या हृदयाला वाटले मी मेघ बनावे. तो तप तप तपला आणि आकाशी मेघ बनूनी देशात दूरच्या गेला लोकांस द्यावया पाणी. बरसून रिता होताना तो तोच सरोवर झाला लोकांच्या निववित तापा खर्चली ही जीवन वेला. पोसले किती वृक्षांना तहानेस किती भागविले किती पशुपक्षांचे मेळे तीरावर त्याच्या रमले. किती पांथस्थ किती प्रेमी किती त्रस्त जीव एकाकी किती ऋतू बहरले रुजुता पाऊनी त्याच्या जीवनी. मग एक काळ ग्रीष्माचा सूर्याचा चढला पारा असूयेने त्यास म्हणाला तुझ गिळून टाकतो सारा. तो उंचा उनिया बाहू त्याला स्वीकर्ता झाला लागलीच दृष्ट तळ्याला अन ओघही आटत गेला. काठावर आता तसले सोहळे कुठे होतील तो मिटून घेत जाताना पलटून दृश्य जातील. की ज्यांना पंख मिळाले ते गगनी घेतील थारा पळतील चहुंस पशुही शोधूनी निवारा दुसरा. पण कधी तळ्याच्या हृदयी पाहुनी स्थान स्वतःचे सर्वस्व तया मानूनी जो मीन विचारा उरला. की इतर तुझ्या स्मरणात जगतील सुधा इतरत्र पण पाण्याविन माशाला ठावही नसे जगतात. या निर्वाणीच्या समयी त्याने कोणास पहावे तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे. तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे. आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजू

अशोक हतोटी आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी। आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हतोटी आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी। आज वाटले जे घडते ते घडते त्याला दैव म्हणावे आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते। चुकलेले क्षण मागे ओढून

जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही. सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही. स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही. स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही. आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी. आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. या धरतीला कवेत घेण्या गगन उभे विस्तारून छाती. कमल उमलते त्या चंद्राच्या निर्मल शीतल मायेपोटी. प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती. प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत. आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत. जीव धावतो स्वप्नांमागे ज्याची त्याची नियती शोधत. बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी. बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल? कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं. तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल? कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं. कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो. कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो. घट घडता तिला एकटंच तपावं सुद्धा लागतं. घट घडता तिला एकटंच तपावं सुद्धा लागतं. महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता. महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता. मंथनाच्या तीव्र कळा कशा चुकतील माणसालाही. इथे चंद्र सूर्यालाही ग्रहण लागतं फिरून फिरून. इथे चिखलातच उमलणं भाग पडतं कमळालाही. चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी. चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी. काळाचं हे अवघड गणित तुझं तुला तुझ्या पुढे सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी. सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी. घनाचे घाव सोसून कधी दगडातूनच देव घडतो. काळ्या गहिऱ्या घनातूनच सृजनशील पाऊस पडतो. मुकाट्याने भोगत जाऊन सारे प्रश्न सोडून देऊन आयुष्याला कधी मुक्याने सोसावं सुद्धा लागतं. सोनं तेवढंच कसाला उरतं. किटाळते ते झडून जातं. परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं. परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं. आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच. आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावं सुद्धा लागतं. छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावं सुद्धा लागतं. तुझ्या पावलांना नेहमी फुलांचा गालीचा कसा मिळेल? कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं. आता एक कविता जी मी स्वतःविषयी लिहिलेली आहे की जगणं काय आहे. जगणं हे नाही आहे की आपण काय टप्पे टोणपे खातो. जगणं हे आहे की ते खात असताना आयुष्यातल्या निरनिराळ्या प्रसंगांना सामोरं जात असताना आपण घडतो कसे. आणि हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तोच आशय मांडणारी ही माझी कविता. नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे. मथन म्हणजे मंथन. नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे. की पंखात बळ पाखराच्या ही येते तया तोलणारे गगन मुख्य आहे. की पंखात बळ पाखराच्या ही येते तया तोलणारे गगन मुख्य आहे.
मी तर ध्येय

0: ये वेडा असाही तसाही खुळ्यातच निघालो तरी काय झाले, मी तर ध्येय वेडा असाही तसाही खुळ्यातच निघालो तरी काय झाले, मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, तया चित्ती माझे स्मरण मुख्य आहे। पहाडांत वारा जसा शीळ भरतो गिरीकंदरांतून पुकार तुकुणाला, पहाडांत वारा जसा शीळ भरतो गिरीकंदरांतून पुकार तुकुणाला, तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला कधी जाग येईल विचारत स्वतःला, तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला कधी जाग येईल विचारत स्वतःला, भटकता भटकता जरी एकटा मी उन्हाडांत गणलो तरी काय झाले, भटकता भटकता जरी एकटा मी उन्हाडांत गणलो तरी काय झाले, की झालो सुवासित मी एकांतवासी हे माझे मला आत्मधन मुख्य आहे, की झालो सुवासित मी एकांतवासी हे माझे मला आत्मधन मुख्य आहे, की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो तया भेटल्याविण कसा जाऊ परतून, की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो तया भेटल्याविण कसा जाऊ परतून, जगी वासनांची मजुरी करावी फकीरी बरी मी समजलो तिच्याहून, जगी वासनांची मजुरी करावी फकीरी बरी मी समजलो तिच्याहून, मुखी रंग चढला विरागाचा आणि विदूषक म्हणविलो तरी काय झाले, मुखी रंग चढला विरागाचा आणि विदूषक म्हणविलो तरी काय झाले, जिथे रंग सारे प्रकाश एक होती, जिथे रंग सारे प्रकाश एक होती त्या दीप्तीत माझे मरण मुख्य आहे, नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे।
1: प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांचं कविता वाचन आपण ऐकलं।

आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली. पिन कोड नंबर 416 416. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपल्या सूचना, आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोचवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sangliakashwani@gmail.com. याशिवाय फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही. याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचं ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.
2: विविध भारती से बोल रहे हैं. थोड़ी ही देर में आप सुनेंगे सुरीला सफर.

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद, तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधल्या आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल, असं त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. देशातल्या उत्कृष्ट स्टार्टअप्सना या कार्यक्रमातून जागतिक गुंतवणूकदारांशी जोडता येईल. तसंच हा सोहळा देशातल्या उच्च शिक्षण परिसंस्थेतल्या नवोन्मेषाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलिग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे

युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलाय. स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेतल्या भारताच्या सहभागातून जागतिक पातळीवर देशाच्या वाढत्या महत्वावर भागीदार देशांनी दाखवलेल्या विश्वासाची प्रचिती येते असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय. या परिषदेसाठी सलग 8 वेळा भारताला आमंत्रित केलं गेलंय. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. पॅरिसमधल्या भारतीय समुदायाला भेटण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण दौऱ्यामुळे युरोप आणि G7 देशांसोबतच्या भारताच्या दृढ संबंधांना अधिक बळकटी मिळेल, तसंच आपल्या भागीदारीची व्याप्ती वाढवण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धताही अधोरेखित होईल असंही प्रधानमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलंय. समाजमाध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलंय. हैदराबादमध्ये डोंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचालनाप्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झालेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतींबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. या महिला कॅडेट्स गेल्या वर्षी NDAमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शाखा विशिष्ट प्रशिक्षणासाठी हवाई दल अकादमीत दाखल झाल्या होत्या. यावेळी Su-30 MKI सारंग हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण एरोबॅटिक समूहानं त्यांची हवाई प्रात्यक्षिकही सादर केली. संरक्षण दलाच्या विविध शाखांमधील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाला आज सकाळी आसाममधल्या हवाई दलाच्या जोरहाट तळावर अपघात झाला. यानंतर तातडीनं आग आटोक्यात आणायचं काम सुरू केल्याचं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली असल्याची माहितीही हवाई दलानं दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीत दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. या वर्षीच्या दीक्षांत संचलनात पहिल्यांदाच महिला कॅडेट सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 पेक्षा जास्त कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प यांच्या प्रशासनानं म्हटलंय. इराणबरोबरच्या अणुकरारात तसं कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता कराराची बोलणी चालू असून त्यातला काही तपशील अमेरिकेच्या सूत्रांनी काल उघड केला. तहातल्या कलमांनुसार इराणला अण्वस्त्र निर्मितीसाठी लागणारी सामग्री नष्ट करावी लागणार आहे, तसंच अणुप्रकल्पांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी लागेल. भारतानं रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याचं फिनलंडनं समर्थन केलं आहे. तेलाच्या दरांबाबत युरोपात निश्चित केलेली मर्यादा पाळली जात असल्याचं फिनलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एलिना वॉल्टोनेन यांनी म्हटलंय. फिनलंडच्या दौऱ्यावर गेलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी त्या काल बोलत होत्या. अमेरिकेनं जागतिक बाजारपेठेतला तोल सांभाळण्यासाठी भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा दिली आणि नंतर त्याबद्दल भारतीय मालावर दंडात्मक शुल्क लागले.

घेतलं अशी टीका जयशंकर यांनी यावेळी केली. कॉंगोमधल्या इटुरी प्रांतात इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद झाली तर आणखी 5 जणांचा मृत्यू झाला. कॉंगोच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यामुळे इबोलाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 689 पोहोचले तर यापैकी 139 रुग्णांचा मृत्यू झालाय. इबोला विषाणूच्या बुंडीबिग्यो या नव्या प्रकारामुळे हा आजार उद्भवलाय. या उद्रेकाचा सामना करत असताना वैद्यकीय साहित्याचा तुटवडा, मर्यादित उपचार क्षमता आणि निधीची कमतरता या समस्या भेडसावत असल्याचंही या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतला पहिला सामना हिमाचल प्रदेशात धर्मशाला इथल्या मैदानावर होईल, मात्र पावसामुळे नाणेफेकीला विलंब झालाय. मालिकेतला दुसरा सामना येत्या 17 जूनला लखनौ इथं तर तिसरा आणि अखेरचा सामना 20 जूनला चेन्नई इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा डाव 132 धावात आटोपला. भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरोधात उद्या होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधू हिचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. आज झालेल्या महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिनं सिंधूचा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूच्या पराभवानं भारताचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अधिक कार्यक्षमतेनं आणि गतीनं काम करत असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं बुलडाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आणि जर्मनी यांच्यातली विकास भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आज नवी दिल्लीत नीती आयोग आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. जर्मनीचं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक क्षमता तर भारताची धोरणात्मक महत्वाकांक्षा आणि संस्थात्मक ताकद या एकमेकांना पूरक असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. आसाम आणि मेघालयात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. DRDOच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. कॉंगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धर्मशाला इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या एकल माता एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम आणि आता बातम्या विस्तृतपणे एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याच्या राज्य शासनाचा विचार आहे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं या संदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे केंद्रीय विद्यालय संघटना म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसं निर्देश दिले बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल दोन तुकडे असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येईल दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून

इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSE ने स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या महत्वाकांक्षी योजनेमुळे देशात मुलींच्या सक्षमीकरणाला मोठी गती मिळाली आहे. गेल्या दशकात या योजनेमुळे मुलींच्या जन्मदरात आणि शिक्षणात महत्वपूर्ण सुधारणा झाली आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्रालयानं दिली. मुलींना सुरक्षित आणि सक्षम वातावरण देण्यासाठी ही योजना पुढेही प्रभावीपणे राबवली जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशातल्या मुलींचा जन्मदर 2014-2015 918 होता. 2024-2025 तो 929 पर्यंत वाढला आहे. शैक्षणिक क्षेत्रातही मुलींचा टक्का वाढला असून माध्यमिक पातळीवर मुलींची पटसंख्या 75.51% 80.2% झाली आहे असं आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या आकडेवारीत म्हटलं आहे. सीमावर्ती भागातल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्याविषयक बदलांचा अभ्यास करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत लोकसंख्याविषयक बदल या विषयावर एक बैठक झाली. बेकायदेशीर स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. लोकसंख्या वाढीच्या समस्येवर उपाय सुचवण्यास या समितीला सांगण्यात आलं आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरोधात बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेण्यात आल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटले की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होत आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्यांची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांसाठी क्षमता वृद्धी कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता अधिक वाढवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चित करणं हे उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. या अंतर्गत संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या पदवीपूर्व नीट आणि इतर परीक्षांच्या आयोजनात सहभागी असलेल्यांना विशेषतः परीक्षा केंद्रांचे अधीक्षक पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथे ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. सक्तवसुली संचालनालयाने काल मुंबईत रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या 2 माजी अधिकाऱ्यांना PMLA कायद्याअंतर्गत ताब्यात घेतलं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारतीय स्टेट बँकेला 114.98 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. रिलायन्सला ज्या 11 बँकांनी 735 कोटी रुपयांचं कर्ज दिलं त्यात स्टेट बँकेचा समावेश आहे. भांडवली बाजारातील विक्रमी पदार्पणामुळे स्पेस एक्सच्या कंपनीचं मूल्यांकन सुमारे 2,10,000 कोटी डॉलर्सवर पोहोचलं. त्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क जगातले पहिले ट्रिलियनेअर

बनले आहेत. वॉल स्ट्रीटवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ अर्थात प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव म्हणून वर्णन केलेल्या या व्यवहारानंतर स्पेस एक्सचे समभाग पहिल्याच दिवशी 19% अधिक वाढले. या वाढीमुळे रॉकेट आणि सॅटेलाईट कंपनीमधल्या मस्क यांच्या हिश्श्याच्या मूल्यात लक्षणीय वाढ झाली. 2002 स्थापन झालेली स्पेस एक्स व्यावसायिक प्रक्षेपण स्टारलिंकद्वारे सॅटेलाईट इंटरनेट सेवा आणि अमेरिके सरकारच्या अंतराळ कार्यक्रमांमध्ये एक प्रमुख कंपनी म्हणून उदयाला आली आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस सिरसे यानं आपल्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13:27 हे अंतर कापलं. त्याने यापूर्वीचा 13:41 स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली मुलांच्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकड तालुक्यात युरिया खरेदीसाठी आता 7-12 उतेऱ्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता युरिया आधार कार्डवर मिळणार आहे. याआधी आधार कार्डवरच खत मिळत होतं, पण साठेबाजी आणि काळाबाजार होण्याच्या चिंतेमुळे 7-12 सक्तीचा करण्यात आला होता. मात्र लोकांच्या असंतोषामुळे आता पुन्हा केवळ आधार कार्डवरच युरिया वितरणाचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. कमाल 5 बॅगच युरिया मिळण्याची अट घालण्यात आली आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस सिरसे चा 110 मीटर अडथळ्यांचा शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आला। ऐसे संतान से क्या मैं पाजी नहीं रह सकती थी?

0: श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. एकलमाता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकलमातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य, सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एक तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. धीरज सेठ हे येत्या 30 जूनला या पदाचा पदभार स्वीकारतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पंजाबमध्ये सुरू असलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिरसे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो नमस्कार. 100.1 MHz FM बँडवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातूनही आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या सायंकालीन प्रसारण सभेत मी शालिनी वाघ स्वागत करते. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांचं गीत. या गीतासाठी संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोते हो, आता ऐकूया मंदारमाला या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद. स्वर आणि संगीत आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, मंदारमाला नाटकातलं विद्याधर गोखले यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी स्वर आणि संगीत होतं पंडित राम मराठे यांचं.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोते हो, आता ऐकूया सुखाची सावली चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. स्वर सुमन कल्याणपूरकर यांचा, तर संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.
3: शब्द जुळो वाचिते तुझा मन, शब्द शब्द

श्रोते हो, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं दत्ता डावजेकर यांनी, तर चित्रपट होता सुखाची सावली. आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीत लेस्ले लेविस यांचं.

श्रोतेहो आशा भोसले यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत होतं लेस्ले लेविस यांचं. श्रोतेहो एक निवेदन. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 14, 21, 25, 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही, याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं. श्रोतेहो मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकूया परवीन सबा यांच्या स्वरात खुर्शीद हुलोरी यांची रचना, संगीत गुलाम अली यांचं.

श्रोते हो, परवीन सबा यांच्या स्वरात खुर्शीद हुलोरी यांचं गीत आपण ऐकलं. या रचनेला संगीत दिलं होतं गुलाम अली यांनी. आता ऐकूया मिताली सिंग यांच्या स्वरात नसीम अजमेरी यांची रचना, संगीत भूपिंदर सिंग यांचं.

अजमेरी यांची गझल आपण ऐकली. या रचनेला संगीत दिलं होतं भूपिंदर सिंग यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मिक्स मसाला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. आजचा विषय जागतिक रक्तदाता दिवस 14 जून. सूत्रसंचलन प्राची वाडेकर यांचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटोळे.

श्रोते हो नमस्कार. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. आजच्या कार्यक्रमात तुमच्यासोबत आहे मी प्राची वाडेकर. श्रोते हो, उद्या 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगानं आजच्या युववाणीच्या कार्यक्रमात आपण रक्तदानाविषयी ऐकणार आहोत. श्रोते हो, रक्तदान हेच जीवनदान असं अनेकदा म्हटलं जातं आणि ते शब्दशः खरं आहे. आपल्या समाजात अन्नदान, वस्त्रदान यासारखी अनेक दानं श्रेष्ठ मानली जातात, परंतु या सर्व दानांमध्ये रक्तदान हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ दान आहे. कारण अन्न किंवा पैसा माणसाला काही काळ जगवू शकतात, पण रक्त हे माणसाला प्रत्यक्षात नवीन आयुष्य देऊ करतं. रक्तदानाचं महत्त्व सांगायचं झालं तर विज्ञान आणि तंत्रज्ञानानं आजच्या युगात प्रचंड प्रगती केली आहे. माणसानं कृत्रिम उपग्रह बनवले, रोबोट्स तयार केले, पण प्रयोगशाळेत मानवी रक्ताला कोणताही पर्याय किंवा कृत्रिम रक्त तयार करणं अद्याप विज्ञानाला शक्य झालं नाही. रक्ताची गरज फक्त आणि फक्त दुसऱ्या माणसाच्या रक्तानेच पूर्ण होऊ शकते. त्यामुळं जेव्हा एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज भासते तेव्हा दुसऱ्या संवेदनशील व्यक्तीनं केलेलं रक्तदानच त्याचे प्राण वाचवू शकतं. रक्तदान केवळ घेणाऱ्यासाठीच नाही तर देणाऱ्यासाठीही फायदेशीर ठरतं. नियमित रक्तदान केल्यानं शरीरात नवीन रक्तपेशी तयार होतात, ज्यामुळं शरीरात उत्साह वाढतो. तसंच रक्तदान करण्यापूर्वी रक्ताची आणि आरोग्याची मोफत तपासणीसुद्धा होते, ज्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची स्थिती समजते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या रक्तामुळं कोणाचा तरी जीव वाचला ही भावना मनाला जे आत्मिक सुख आणि समाधान देते त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. रक्ताचं आयुष्य मर्यादित असल्यामुळं रक्तपेढ्यांमध्ये नियमितपणे रक्तदान होणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या गतिमान युगात अपघातांचं आणि आजारांचं प्रमाण वाढत चाललंय, अशा वेळी रक्ताची मागणीही वाढत चालली आहे. रक्तदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असं मानून आपण सर्वांनी स्वतःहून पुढे येऊन रक्तदान केलं पाहिजे. तरुणांनी यात मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवणं गरजेचं आहे. चला आपण सर्वांनी मिळून संकल्प करूया की वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करू आणि कोणाच्या तरी अंधारमय जीवनात प्रकाशाचा किरण बनू. श्रोते हो, अनेकदा आपल्या आयुष्यात, विशेषतः आपल्या पिढीतल्या मुलामुलींच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात किंवा मनात असे अनेकदा विचार येतात जेव्हा आपल्याला असं वाटतं

0: की आपल्या हातून काहीच प्रॉडक्टिव्ह काम होत नाही आहे किंवा आपण कोणालाच काहीच मदत करू शकत नाही आहे. अशा वेळेला तुम्ही जर फिजिकली फिट असाल तर रक्तदानाचा ऑप्शन नक्कीच निवडू शकता आणि दुसऱ्यासाठी हेल्पफुल ठरू शकता. याच रक्तदानाच्या प्रक्रियेबद्दल आपण या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून पुढे अजून ऐकणारच आहोत. तुम्ही ऐकत रहा कार्यक्रम युववाणी.
1: पृथ्वी मोलाची तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
2: परवा भी कुणाची,
1: परवा भी कुणाची.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. उद्या 14 जून हा जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगानं या दिवसाविषयी आणि रक्तदानाविषयी आजच्या युववाणीच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत. श्रोते हो, सुरक्षित रक्ताच्या सतत निर्माण होणाऱ्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या जीवन वाचवणाऱ्या योगदानाबद्दल स्वयंसेवी रक्तदात्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन जगभरात साजरा केला जातो. हा दिवस एक मोठी सार्वजनिक आरोग्य मोहीम म्हणून काम करतो, ज्याद्वारे आपत्कालीन परिस्थिती, प्रसूती, शस्त्रक्रिया आणि दीर्घकालीन आजारांसाठी रक्ताचा स्थिर पुरवठा किती महत्त्वाचा आहे याकडे सर्वांचं लक्ष वेधलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेने 2004 साली पहिल्यांदा हा

0: दिवस साजरा करण्याची घोषणा केली. 14 जून हा दिवस प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर कार्ल लँडस्टाइनर यांचा जन्मदिवस आहे. त्यांनीच रक्ताचे AB O हे रक्तगट शोधून काढले होते, ज्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिकसुद्धा मिळालं होतं. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून हा दिवस निवडण्यात आला. या दिनानिमित्त वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून नियमित रक्तदात्यांचे आभार मानले जातात. जे लोक कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता नियमितपणे रक्तदान करतात, त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव या दिवशी केला जातो. आणि त्याचसोबत तरुणांना प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त तरुणांनी निरोगी जीवनशैली आत्मसात करून नियमित रक्तदाता बनावं यासाठी त्यांना प्रवृत्त केलं जातं.
1: नमस्कार, मी डॉक्टर स्मित अरविंद गायकवाड. मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे कान नाक घसातज्ञ म्हणून काम करत आहे. डॉक्टर म्हणून काम करताना मी एक गोष्ट नेहमी पाहतो, ती म्हणजे रक्ताची कमतरता. आमच्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ असे मी अनेक रोज रुग्ण बघतो ज्यांना रोज रक्ताची गरज लागते. आमच्या पीडियाट्रिक वॉर्डमध्ये थॅलेसेमियाचे पेशंट असतील, किंवा सर्जरी वॉर्डमध्ये रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटचे पेशंट असतील, कॅन्सरचे पेशंट असतील, इमर्जन्सी ऑपरेशनसाठी पेशंट असतील, किंवा स्त्रीरोगतज्ञ म्हणजे जे गायनेकोलॉजिस्ट असतात त्यांच्याकडे जे डिलिव्हरीनंतरचे पेशंट असतील, सगळ्यांनाच रक्ताची खूप गरज असते. कित्येक वेळा आम्ही स्वतः डॉक्टर लोक आणि आमचे जे मेडिकल स्टुडंट्स आहे, पॅरामेडिकल स्टाफ आहे, ते स्वतः रक्तदान करत असतात. आमच्या हॉस्पिटलमध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे रक्तदानाने काही त्रास तर नाही ना होणार डॉक्टर? तर चला आज आपण पहिले तो गैरसमजच दूर करूया. पहिली गोष्ट, रक्तदानाने अशक्तपणा येतो का? तर अजिबात नाही. आपल्या शरीरात 5 ते 6 लिटर रक्त असतं आणि आपण फक्त 350 ml इतकंच रक्त घेतो. तर या रक्ताचे आपण 3 भाग करतो, RBC, प्लाझ्मा आणि प्लेटलेट. सो तुम्ही जे रक्त देता त्याने 3 लोकांचे प्राण वाचवले जातात. 24 तासात आपले शरीर परत नवीन रक्त तयार करते. 45 दिवसात तुम्ही जास्त फ्रेश होता कारण तुमच्या शरीरात फ्रेश रक्त तयार होतं. तुमचे बोन मॅरो ऍक्टिव्ह होते, कोलेस्ट्रॉल कमी होतो, हृदयरोगाचा धोका जवळजवळ 85% इतका कमी होतो. HIV होतो का? तर अजिबात नाही, कारण जे निडल्स वगैरे आपण वापरतो ते एकदम स्टराईल असतात. तर आता रक्तदान कोण करू शकतं? खूप कॉमनली प्रश्न विचारला जातो. तर एकदम सिंपल आहे, ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे, ज्यांचं वजन 50 किलोपेक्षा जास्त आहे, ज्यांचं हिमोग्लोबिन 12.5 पेक्षा जास्त आहे, जर तुम्ही आजारी नाही आहेत, एकदम फिट आहात, तर तुम्ही बिनधास्त रक्तदान करू शकतात. त्याचा तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाहीये. येत्या 14 जून रोजी जागतिक रक्तदान दिवस आहे. तर मी सगळ्यांना मनापासून आवाहन करतो की सगळ्यांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे. करके देखो अच्छा लगता है. धन्यवाद.
0: श्रोते हो, रक्तदानाच्या प्रक्रियेत आधी आपण हे समजून घेऊया की रक्तदानाची गरज कधी कधी भासते. तर मोठे अपघात किंवा शस्त्रक्रियेदरम्यान होणारा अतिरक्तस्राव, त्यानंतर कर्करोग, थॅलेसेमिया आणि ॲनिमियासारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेले रुग्ण आणि प्रसूतीच्या वेळी मातांना होणारा रक्ताचा तुटवडा, अशा प्रसंगांमध्ये रक्ताची सर्वात जास्त गरज असते. अशा वेळी जर वेळेवर रक्त मिळालं नाही तर त्या रुग्णाचा जीवही जाऊ शकतो. म्हणूनच रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा साठा असणं अत्यंत आवश्यक ठरतं. सरासरी तरुण आणि प्रौढ माणसाच्या शरीराच्या एकूण वजनापैकी सुमारे 7 ते 8% भाग रक्ताचा असतो. एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात साधारणपणे 5 ते 6 लिटर रक्त अभिसरण पावत असतं. जीवनाचं हे अमृत मानवी शरीरात अनेक महत्त्वाची कार्ये पार पाडतं. यामध्ये पोषक द्रव्य, हार्मोन्स, ऑक्सिजन,

कार्बन डायऑक्साईड आणि इतर टाकाऊ पदार्थ यांचं वहन करणं या सर्व क्रियांचा समावेश होतो. तसंच शरीराची रोगप्रतिकारक कार्यक्षमता आणि तापमान, त्याचसोबत पीएच लेवल्स इत्यादींचं नियमन

0: नमस्कार, मी श्रुती मुंगीकर गेली 5 वर्ष पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात काम करते, त्यामुळे समाजात वावरत असताना अनेक घटना आणि अनुभव आपल्याला येत असतात. त्यापैकीच माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग आजही मला आठवतो. तो म्हणजे एक रक्तदान शिबिराच्या वेळी एक तरुण माझ्याकडे आला होता आणि म्हणाला मला रक्तदान करायचंय, पण घरचे करू देत नाहीत. रक्त दिलं तर शरीर कमकुवत होतं, पण पुढे त्रास होतो असं त्यांना वाटतं. त्यांच्या मनात आजही थोडी भीती असते. आम्ही त्या तरुणाला डॉक्टरांकडून योग्य माहिती दिली आणि रक्तदान केलं, आणि काही वेळानंतर लगेचच तो अगदी सामान्यपणे आपल्या कामाला गेला. काही महिन्यांनी त्याने पुन्हा रक्तदान केलं आणि आज तो एक नियमित रक्तदाता बनलाय. हा प्रसंग सांगण्याचं कारण म्हणजे आज आपल्या समाजात रक्तदानाबाबत अनेक गैरसमज आहेत. अनेकांना वाटतं रक्तदान केल्यानं अशक्तपणा येतो, काहींना तर वाटतं रक्त कमी झालं तर आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. तर असं काहीच नसून, काही जण सुईची भीती किंवा चुकीच्या माहितीमुळे रक्तदान टाळतात, पण प्रत्यक्षात रक्तदान ही एक सुरक्षित आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. हा जागतिक रक्तदाता दिन आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो की रक्तदान म्हणजे केवळ रक्त देणं नाही, तर एखाद्याला जीवनाची नवी संधी देणं आहे. अपघातग्रस्त रुग्ण असतील, थॅलेसेमियाग्रस्त मुलं असतील, कॅन्सरग्रस्त रुग्ण असतील आणि अनेक गरजू व्यक्ती दररोज रक्ताच्या प्रतीक्षेत असतात. आपल्या काही मिनिटांच्या वेळेमुळे आणि एका छोट्याशा निर्णयामुळे कुणाचं तरी आयुष्य संपूर्णपणे बदलू शकतं. म्हणून रक्तदानाबाबतचे गैरसमज दूर करूया, योग्य माहिती घेऊया आणि समाजात रक्तदानाची चळवळ अधिक मजबूत करूया. या जागतिक रक्तदाता दिनानिमित्त एक संकल्प करूया, रक्तदान करूया, जीव वाचवूया आणि समाजाला जीवनदायी संदेश देऊया. धन्यवाद.
1: आजही आपल्या समाजात रक्तदानाबद्दल अनेक गैरसमज आहेत. काही लोकांना वाटतं की रक्तदान केल्यानं शरीरात अशक्तपणा येतो, वजन कमी होतं किंवा काही आजार होतात, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. सत्य असं आहे की निरोगी व्यक्तीच्या शरीरात सुमारे 5 ते 6 लिटर रक्त असतं. रक्तदानादरम्यान त्यातलं केवळ 350 ते 450 ml रक्त घेतलं जातं. हे घेतलेलं रक्त आपलं शरीर काही दिवसातच नैसर्गिकरित्या पुन्हा तयार करतं. 18 ते 65 वयोगटातील कोणतीही निरोगी व्यक्ती जिचं वजन 45 किलोपेक्षा जास्त आहे, ती दर 3 ते 4 महिन्यांनी सुरक्षितपणे रक्तदान करू शकते. तुम्ही एका वेळेला केलेल्या रक्तदानातून तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा हे घटक वेगवेगळे केले जातात. म्हणजेच तुमच्या एका रक्तदानाने एका वेळेला 3 रुग्णांचे प्राण वाचू शकतात. रक्तदानापूर्वी तुमचं हिमोग्लोबिन, वजन, रक्तदाब आणि नाडीचे ठोके तपासले जातात. तसंच रक्ताची मोफत तपासणीसुद्धा होते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची सद्यस्थिती समजते. शरीरात लोहाचं प्रमाण जास्त झाल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. नियमित रक्तदानामुळं लोहाचं प्रमाणसुद्धा नियंत्रित राहतं आणि रक्तवाहिन्या निरोगी राहतात. रक्तदानानंतर शरीरातून जे रक्त कमी होतं त्याची जागा घेण्यासाठी अस्थिमज्जा म्हणजेच बोन मॅरो वेगानं नवीन आणि कार्यक्षम रक्तपेशी तयार करू लागतात. यामुळे शरीरात ताजेपणा येतो. रक्तदान करण्याची संपूर्ण प्रक्रिया अवघ्या 45 मिनिट ते 1 तासाची असते, ज्यामध्ये प्रत्यक्ष रक्त काढण्यासाठी फक्त 8 ते 10 मिनिटं लागतात. वर्षातून फक्त 3 ते 4 वेळा रक्तदान करून तुम्ही अनेकांचं आयुष्य सुदृढ बनवू शकता. श्रोते हो, जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दरवर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त एक विशेष मोहीम आणि थीम जाहीर केली जाते. यावर्षीची अधिकृत थीम अशी आहे की एव्हरी ड्रॉप काउंट्स अँड एव्हरी डोनर इज अ हिरो. ही थीम असं दर्शवते की रक्ताचा प्रत्येक थेंब हा केवळ एक वैद्यकीय घटक नसून ती मानवी एकता, करुणा आणि एकमेकांबद्दलच्या जबाबदारीची भावना आहे. संपूर्ण मानवतेची भावना रक्ताच्या एका थेंबात सामावलेली असू शकते या कल्पनेवर ही मोहीम आधारलेली आहे.

0: प्रत्येक रक्तदाता हा नकळतपणे दुसऱ्या एका माणसाशी जोडला जातो आणि त्याच्या प्राणांचं तो रक्षण करतो. विज्ञान, चाचण्या आणि रक्तसुरक्षा प्रणालीमधील प्रगतीमुळे रक्तसंक्रमण पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झालं असलं तरी सुरक्षित रक्त अजूनही नियमितपणे आणि स्वेच्छेने रक्तदान करण्यास इच्छुक असलेल्या लोकांवर अवलंबून आहे. तरीही अनेक देशांना, विशेषतः कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या प्रदेशांमध्ये, सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनाची कमतरता आणि त्याच्या उपलब्धतेतील असमानतेचा सामना करावा लागत आहे. निरोगी व्यक्तींनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदानाविषयी जागरूक होऊन रक्तदान करावं असा हेतू या थीम मागे दरवर्षी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा असतो.
1: नमस्कार, मी सोनाली खांडरे जनसंपर्क अधिकारी म्हणून जनकल्याण रक्त केंद्र येथे कार्यरत आहे. उद्या 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देशच हा आहे की स्वेच्छेने आणि निस्वार्थपणे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि समाजात रक्तदानाबद्दल जनजागृती निर्माण करणे. रक्ताला कोणताही कृत्रिम पर्याय उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असते. त्यांच्यासाठी रक्तदान अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी नियमित रक्तदान करावे, सुरक्षित रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे हा संदेश या दिवसाद्वारे दिला जातो. रक्तदान हे जीवनदान असल्याने अधिकाधिक लोकांनी नियमित रक्तदान करावे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असतो. रक्तदानामुळे अशक्तपणा येतो, वजन कमी होते किंवा संसर्ग होतो असे गैरसमज आजही लोकांमध्ये आढळतात. परंतु प्रत्यक्षात रक्तदान पूर्णपणे सुरक्षित असून आपलं शरीर रक्ताची भरपाई लवकरच करत असते. साधारणपणे 18 ते 65 वयोगटातील निरोगी व्यक्ती, आवश्यक वजन आणि हिमोग्लोबिनची पातळी असलेली व्यक्ती रक्तदान करू शकते. मित्रांनो, रक्तदान अतिशय सुरक्षित आहे, किंबहुना ही जीवनदायी प्रक्रिया आहे. म्हणूनच तर म्हणतात की रक्तदाता हा खऱ्या अर्थाने जीवनदाता असतो. रक्तदान करा, जीवनदान द्या. धन्यवाद.

मित्रांनो, आजच्या युववाणीच्या कार्यक्रमात आपण उद्याच्या जागतिक रक्तदाता दिनाच्या अनुषंगानं रक्तदानाच्या महत्त्वाविषयी ऐकलं, त्याचसोबत काही तज्ज्ञांची याबाबतची मतंसुद्धा ऐकलीत. या निमित्ताने आपण जागरूकपणे आपल्या समाजाप्रती असलेल्या जाणीवा सजग ठेवून आपल्या कर्तव्याचीसुद्धा आठवण ठेवायला हवी. ज्यांना ज्यांना शारीरिकरित्या सहज शक्य असेल, जे जे सर्व तरुण लोक फिजिकली फिट असतील, त्यांनी सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करण्याचा आणि रक्तदानाबाबत इतरांना जागरूक करण्याचा संकल्प या निमित्ताने आपण नक्कीच करू शकतो. याच आवाहनासोबत आजच्या युववाणीच्या कार्यक्रमात मी प्राची वाडेकर इथेच तुमचा निरोप घेते. अशाच माहितीपर विषयांसोबत परत भेटूया युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तुम्ही ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आजचा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com. आम्ही फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही AIR अहिल्यानगर या नावाने आहोत. तुमच्या सगळ्यांची संध्याकाळ छान जावो. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, आत्ताच आपण युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी ऐकलात. आजचा विषय होता जागतिक रक्तदाता दिवस 14 जून. सूत्रसंचलन केलं होतं प्राची वाडेकर यांनी, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटोळे.

श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राहून. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला मधुचंद्र चित्रपटातलं महेंद्र कपूर यांच्या स्वरात ग.दि. माडगुळकर यांचं गीत, संगीत N. दत्ता यांचं.

0: श्रोते हो, महेंद्र कपूर यांच्या स्वरात ग दी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी, तर चित्रपट होता मधुचंद्र.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकान.

0: दरात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
3: श्रोते हो, आता ऐकूया आकाशगंगा चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत. स्वर अरुण दाते यांचा तर या गीतासाठी संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

श्रोते हो, अरुण दाते यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी, तर चित्रपट होता आकाशगंगा.

श्रुते हो, दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात।

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातलं. लता मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद घन यांचं, तर चित्रपट होता मोहित यांची मंजुळा. यानंतर ऐकूया जिव्हाळा चित्रपटातलं हे गीत. गदी माडगुळकर यांच्या गीतासाठी स्वर आहे आशा भोसले यांचा, तर संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

स्वरात ग दी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं, तर चित्रपट होता जिव्हाळा. यानंतर ऐकूया साधी माणसं या चित्रपटातलं योगेश यांचं गीत. स्वर लता मंगेशकर यांचा, तर संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

श्रोते हो लता मंगेशकर यांच्या स्वरात योगेश यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं आनंद घन यांनी, तर चित्रपट होता साधी माणसं. यानंतरचं गीत आहे मुंबईचा नवरा या चित्रपटातलं. ग. दि. माडगुळकर यांच्या गीतासाठी स्वर आहे आशा भोसले यांचा, तर संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं, तर चित्रपट होता मुंबईचा नवरा. मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमात आता ऐकूया एकटा जीव सदाशिव चित्रपटातलं दादा कोंडके यांचं गीत. स्वर उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांचा, तर संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: यांच्या स्वरात दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं राम कदम यांनी, तर चित्रपट होता एकटा जीव सदाशिव. या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यनगर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
3: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
2: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
3: संपर्क 232-29-29.
4: दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य.
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
6: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
7: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84-165.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, 70s रोमॅन्टिक हिरो म्हणजे राजेश खन्ना यांनी एक आगळी वेगळी भूमिका साकारली होती, ती म्हणजे स्वयंपाक याची. हा चित्रपट होता बावरची. संवाद आणि दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट गाजला होता.
8: ये छोटी छोटी बातें हैं जो जिंदगी में असल मायना रखती हैं. किसी बड़ी खुशी के इंतजार में हम ये छोटे छोटे खुशियों के मौके खो देते.
0: या चित्रपटातली काही गाणी, संवाद आणि आठवणी आपण ऐकणार आहात एक फिल्म या कार्यक्रमात सोमवारी म्हणजे 15 जूनला रात्री 9:30. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम एक फिल्म, चित्रपट बावरची.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:35 झाले आहेत. या प्रसारण सभेत मी शालिनी वाघ आपल्यासोबत. आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित

होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। यानंतर ठीक 6:40 आपण ऐकू शकाल ज्ञानेश्वर नाथा शिंदे यांनी सादर केलेले अभंग आणि गवळणी। 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून। 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी। यात सुरुवातीला जनावरांमधील मस्टायटीस आजार कारणं आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर अक्षता चंद्रकांत भांड यांची मुलाखत। त्यानंतर लगेच सेंद्रिय शेती आणि बियाणे बँक याविषयी मुक्काम पोस्ट पिंपळगाव माथा तालुका संगमनेर इथल्या प्रगतशील शेतकरी लता माणिक सावंत यांची मुलाखत। कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे। 8:15 मिश्र संगीत। 8:35 सुगम संगीत। 9:00 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत। रात्री 10:00 रजनीगंधा। 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका अष्टलक्ष्मी भाग 13। आता असे आहेत उद्या रविवार दिनांक 14 जून 2026 दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम। प्रसारण सभेला सुरुवात करू नेहमीप्रमाणे 5:51 6:05 भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात। 6:25 दिनविशेष। 6:30 चिंतन, यात कर्म याविषयी लेखन सदानंद भनगे यांचं। 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा। त्यानंतर 6:40 कृषीवाणी, यात शेळीपालन व्यवसायातल्या महत्त्वाच्या बाबी याविषयी माहिती। 6:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात अंडाशयातील गाठी याविषयी माहिती। 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि जैवविविधता याविषयी माहिती। 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक नवनाथ खराडे। 7:00 आजचा सुविचार। 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7:45 प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य। 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून। 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया। 8:20 नाट्यसंगीत। 8:40 कार्यक्रम बालमेळा। सादर करते सुदाम बटोळे। 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी। 9:30 नमस्कार अहिल्यानगर। 10:15 सुगम संगीत। 10:00 हिंदी चित्रपट संगीत। 10:15 श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित। 10:30 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे। 11:00 मराठी चित्रपट संगीत। 11:15 आपली गाणी। 11:30 मिश्र संगीत। 12:15 लोकसंगीत, यात आपण ऐकू शकाल अजय पवार आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले अभंग आणि गवळणी। 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून। 1 ते 5 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। नेहमीप्रमाणे 5:02 आपण ऐकू शकाल आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम। सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल मिक्स मसाला या कार्यक्रमानं। 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून। 6:00 मराठी चित्रपट संगीत। त्यानंतर आयसीसी महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत भारत आणि पाकिस्तान यांच्यात बर्मिंगहॅम इथे खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजी समालोचन आपण ऐकू शकाल 6:30 ते खेळ संपेपर्यंत। दरम्यान 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून। याशिवाय नेहमीच्याच वेळेत प्रसारित होणारी सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू। श्रोते हो, ही होती आजच्या आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा।

0: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत थोड्याच वेळात.
1: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकारतज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
4: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
3: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
4: फोन नंबर 0241-235-3515.
3: मोबाईल 960-44-988-36.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वर नाथा शिंदे यांनी सादर केलेले अभंग आणि गवळणी.

श्रोते हो, लोकसंगीत कार्यक्रमात अभंग आणि गवळणी आपण ऐकल्या. सादर करते होते ज्ञानेश्वर नाथा शिंदे. यानंतर ऐकूया प्रमिला दातार यांच्या स्वरात उमाकांत कानेकर यांचं गीत, संगीत दत्तराज खोट यांचं.

0: श्रोते हो, प्रमिला दातार यांच्या स्वरात उमाकांत कानेकर यांचं गीत आपण ऐकलं. यासाठी संगीत दिलं होतं दत्तराज खोट यांनी. याबरोबरच लोकसंगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 7 वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती

देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य, सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या 3ऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. 2 तुकड्या असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येणार आहे. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या 3ऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEने स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज त्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या. पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा इतर वरिष्ठ नेत्यांना असा काही प्रस्ताव असल्याची माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज दिले. या योजनेअंतर्गत राज्यातल्या जलसाठ्यात साचलेला गाळ आणि नाल्यांचं खोलीकरण करण्याचं काम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन करण्यात येतं. पण गेल्या काही दिवसांपासून गाळ वाहून नेणाऱ्यांची अडवणूक केल्याच्या अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे महसूल, गृह आणि मृद आणि जलसंधारण विभागानं या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी असे निर्देश राठोड यांनी दिले. यवतमाळमध्ये MIDC परिसरामधल्या बोगस खतांच्या कारखान्यात कृषी विभाग आणि लोहारा पोलिसांनी छापे टाकून पोटॅश आणि इतर बनावट खतं जप्त केली. या प्रकरणी 3 गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास 2000 पोत्यांचा हा साठा असून त्याची किंमत अंदाजे 24 लाख रुपये आहे. अंदाजे 107 मेट्रिक टन खत असून 50 किलोची प्रतिबॅग विक्री होत होती. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफी योजनेतल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर इथं उपोषण सुरू केलं असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीसाठी 2019 योजनेचा लाभ घेतलेल्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ, त्याचप्रमाणे प्रोत्साहन योजनेसाठी कर्जाची रक्कम भरण्याच्या अटी काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करत आपणही उपोषणात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच किसान सभेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज

सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्करप्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवेत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश अलाम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात स्टँडअप कॉमेडियनच्या विरोधात प्रस्ताव मांडणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात रोजगार, बेरोजगारी, महिला कामगार सहभाग तसंच असंघटित क्षेत्रातल्या उद्योग व्यवसायांची अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जून ते डिसेंबर 2026 या कालावधीत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातल्या उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण ही दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणं राबवली जात आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात पूर परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी रेल्वे, महापालिका बेस्ट आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणांनी सर्व समावेशक योजना तयार करून समन्वयानं काम करण्याच्या सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईच्या रेल्वे हद्दीतील नालेसफाईचा आढावा घेताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. धरण, तलाव आणि कालव्यांमधला जलसाठा अटल्यामुळे 174 गावं आणि 480 वाड्यांमध्ये 179 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना तर येवला तालुक्यात 130 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. हवामान. येत्या 2 दिवसात वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. याच काळात मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेसह असह्य दमट हवामान राहील. दक्षिण कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मान्सूनच्या सरी सुरू राहतील तर मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात मुख्यत्वे अंशतः ढगाळ आणि प्रचंड दमट वातावरण राहील. राज्यात मान्सूनची वाटचाल अरबी समुद्रात अनुकूल वातावरण नसल्यानं सध्या संथ गतीनं सुरू असून मान्सूनची उत्तरी सीमा रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरापासून ते सोलापूर रेषेवर स्थिरावली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात तो राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती पुन्हा पूरक बनत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असून या भागात केवळ दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:12 होतात. ऐकूया एक गीत.

श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत श्रोते हो यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोसमी पावसानं ओढ दिले पर्जन्यमान कमी असण्याचा अंदाज वर्तवला गेलाय तर जागतिक पटलावरच्या सध्याच्या संघर्षामुळे कृषी निविष्ठांचा नवा प्रश्नही उभा ठाकलाय याच पार्श्वभूमीवर पर्जन्यमान आणि कृषी नियोजनाशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत श्रोते हो यंदा भारतीय हवामानशास्त्र विभाग तसंच इतर खासगी संस्थांनी नैऋत्य मोसमी पाऊस आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचं आगमन लांबण्याची आणि तो अनियमित राहण्याची

0: पडण्याची शक्यता वर्तवली आहे. वास्तविक पाहता मान्सून 30 मेच्या सुमाराला नेहमीपेक्षा 2 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला होता. मात्र त्यानंतर अरबी समुद्रातील अनुकूल वातावरण नसल्यानं तो रखडला. यंदा 15 जूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची अपेक्षा असलेला मान्सून कोकणातच रेंगाळलाय. खरं तर पर्जन्यमानाचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनासह एकूण कृषी अर्थव्यवस्थेवर होत असतो आणि त्यामुळंच कृषी क्षेत्रही चिंतेत आहे हे नाकारून चालणार नाही. याच पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राच्या अनुषंगानं यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाची सद्यस्थिती, पर्जन्यमान यासंबंधीच्या विविध पैलूंविषयी अधिक सांगतायत हवामान विषयक पत्रकार आणि अभ्यासक मयुरेश प्रभुणे.
1: दरवर्षीचा मान्सून वेगवेगळा असतो असं हवामान शास्त्रज्ञांकडून सांगितलं होतं आणि एकूण आपण जर पावसाची आकडेवारी बघितली किंवा पावसाच्या प्रगतीचा नकाशा बघितला, पाऊस बाहेर पडण्याचा नकाशा बघितला, त्यामध्ये आपल्याला दरवर्षी वेगवेगळेपण दिसून येतं. जसं की गेल्या 2 वर्षांमध्ये मान्सूनचं आगमन लवकर झालेलं होतं मुख्य भूमीवर किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून लवकर आला होता. आता यावर्षी पण आपल्याला त्याच्यामध्ये वेगळेपण दिसून येत आहे की जसं 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला पण केरळमध्ये म्हणजे संपूर्ण केरळ कव्हर करत कर्नाटक पर्यंत आला. दुसऱ्याच दिवशी तो गोव्यापर्यंत दाखल झाला. मात्र गोव्यापासून ते रत्नागिरीपर्यंत त्याला अंतर कापायला 6 दिवसांचा कालावधी लागला. यावर्षी 15 एप्रिलला जो IMD ने पहिला अंदाज दिला होता त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की यंदा दीर्घकालीन सरासरीच्या 92% पावसाची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरी म्हणजे जून ते सप्टेंबर या काळामध्ये 1971 ते 2020 या काळामध्ये जो सरासरी राष्ट्रीय स्तरावर जो पडलेला सरासरी पाऊस आहे तो आहे 870 मिलीमीटर. तर त्याच्यात 92% पाऊस पडेल असं एप्रिलमध्ये सांगण्यात आलं होतं. आता त्याच्यामध्ये सुधारणा मे अखेरीस करण्यात आली आणि त्यातलेही 2% कमी करण्यात आले म्हणजे एकूण सरासरीच्या 90% पाऊस यावर्षी पडेल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि याला मुख्य कारण जे सांगण्यात येत आहे ते म्हणजे यावर्षी एल निनोची स्थिती आहे. एल निनो म्हणजे काय तर प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्तावर ज्यावेळेस तिथे तापमानामध्ये वाढ होते आणि जे तिथलं सरासरी तापमान असतं त्याच्या 0.5 अंश वर किंवा खाली ते न्यूट्रल स्थिती तिथली मानली जाते. जर 0.5 अंश वर जे काही तापमान आहे त्याच्यापेक्षा जर जास्त तापमान सलग 3 महिने नोंदलं गेलं तर त्या स्थितीला एल निनो स्थिती म्हणलं जातं. त्याचप्रमाणे या न्यूट्रल स्थितीच्या खाली जर सलग 3 महिने तापमान नोंदलं गेलं तर त्याला ला निनो स्थिती म्हणलं जातं. जेव्हा प्रशांत महासागरामध्ये एल निनोची स्थिती असते त्या वर्षी भारतावर जास्त दाबाची स्थिती असते. हिंदी महासागर आहे त्या भागामध्ये कमी बाष्प आपल्या इकडे तयार होतं आणि जास्तीत जास्त बाष्प प्रशांत महासागराकडे खेचलं जातं आणि परिणामतः आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा कमी होतो. याच्या उलट स्थिती ला निनामध्ये आपल्याला बघायला मिळते की जेव्हा प्रशांत महासागरामध्ये ला निनाची स्थिती असते तेव्हा भारतीय उपखंडामध्ये पाऊस सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त होतो. आता गेली 2 वर्ष ला निनाची स्थिती होती म्हणून आपल्याकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं दिसून आलं. यंदा मात्र एल निनोची स्थिती तयार होणार आहे. आता जून मध्ये ती तयार होईल असं सांगितलं होतं आणि ती सतत कंटिन्यू राहून या वर्षाच्या अखेरीपर्यंत त्या एल निनोची तीव्रता वाढत जाईल आणि ही एल निनोची स्थिती पुढच्या वर्षीच्या मान्सूनच्या आधीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या यंदाच्या मान्सूनवर जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडणाऱ्या पावसावर या एल निनोचा प्रभाव राहू शकतो आणि तो निगेटिव्ह स्वरूपाचा परिणाम असू शकतो असं जगभरातल्या अंदाजांमधून सांगण्यात आलं आहे. एकूण जगभरातले जे मॉडेल्स आता आपल्याला दाखवतात त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यातलं जे पावसाचं वितरण आहे ज्याच्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या प्रत्येक महिन्यामधला पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. आता सरासरीपेक्षा कमी राहणार याचा अर्थ पाऊस पडणारच नाही असं नाही आणि त्यातली गंभीर गोष्ट अशी आहे की ईशान्य भारत वगळता देशाच्या बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. आपल्या इथे सुद्धा महाराष्ट्रामधले पण बरेचसे भाग आपल्याला असे दिसून येतात की मराठवाडा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे साधारणतः 85 ते 90% पर्यंत राहू शकतं असं अंदाजांमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. सध्याची मान्सूनची प्रगती नेमकी कशी आहे तर मान्सून 4 जूनला केरळमध्ये आणि कर्नाटक पर्यंत दाखल झाला. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा उत्तर दिशेने प्रवास सुरू आहे. महत्वाची गोष्ट अशी की मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी जी स्थिती असते की वाऱ्यांनी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरायला हवा, त्याच्यासोबत कमी दाबाची क्षेत्र तयार व्हायला हवी की ज्याच्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येत असतो आणि या दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक असणारी एक आणखीन हवामान शास्त्रीय स्थिती असते ज्याला मेडन जुलियन ऑसिलेशन असं म्हणतात. तर हे मेडन जुलियन ऑसिलेशन किंवा MJO जेव्हा हिंदी महासागरावर येतं हे क्षेत्र साधारणतः पूर्वेकडे सरकत असतं विषुववृत्ताला धरून आणि ते जेव्हा भारतीय उपखंडाच्या भागामध्ये येतं तेव्हा या भागामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांना जोर येतो किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार व्हायला सुरुवात होते. सध्या हे क्षेत्र प्रशांत महासागरावर सक्रिय आणि या संपूर्ण मान्सूनच्या आगमनापासून आतापर्यंत MJO हे क्षेत्र भारतीय उपखंडावर नसल्यामुळे

0: आताही मान्सूनच्या प्रगतीसाठी आपल्याला अनुकूल स्थिती दिसून येत नाही. त्यामुळे सध्या आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा अगदी अगदी आपण आता कोकणामध्ये सुद्धा बघतोय की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह जेव्हा वादळी पाऊस होतोय. सो हा वादळी पाऊस जो आहे हा पूर्व मोसमी पाऊस आहे, हा मान्सून नाही. मान्सून जेव्हा येतो तेव्हा अशा वादळी स्थिती नसते. दुसरी आणखीन एक स्थिती आपल्याला दिसून येते की आखाती देशांकडून भारतीय उपखंडावर येताना आपल्याला दिसून येतात. अरबी समुद्राचा पण मोठा भाग या वाऱ्यांनी व्यापलेला आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांच्या समोर एक मोठा अडथळा तयार झालेला आहे. आता मान्सूनच्या वाऱ्यांना जेव्हा जोर येईल तेव्हाच हे आखाती देशांकडून येणारे जे वारे ते मर्यादित होतील की आपल्यापर्यंत येणार नाही, पण तो जोर येण्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा या एमजीओची वाट पाहावी लागणार आहे. आणि सध्याचे जे अंदाज वर्तवण्यात येत आहेत त्यानुसार जून अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला हे एमजीओचं क्षेत्र भारतीय उपखंडावर किंवा हिंदी महासागरावर येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता बरेच अगदी शासनाकडून सुद्धा सगळ्यांना सूचना करण्यात येत आहेत, विनंती करण्यात येत आहे की पाऊस जरी आपला पडला चांगला तरी सुद्धा तुम्ही पेरणी करण्याची घाई करू नका, 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. याचं मुख्य कारण हेच आहे की जरी आता आपण पेरणी केली तरी सुद्धा पावसामध्ये पुन्हा खंड येण्याची शक्यता आहे. सलग जो नंतर आपल्याला पाऊस लागतो तर तो पाऊस अजून तरी आताच्या कुठल्याही अंदाजामध्ये वर्तवण्यात येत नाही. 18 ते 20 तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र एका अंदाजामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसते, मात्र अजूनही त्याची आपल्याला खात्री देता येत नाही. त्यामुळे आता तरी आपल्याला असं दिसतंय की मान्सूनची प्रगती रोज अगदी थोडी थोडी 50 किलोमीटर 100 किलोमीटर एवढ्याच स्वरूपामध्ये मान्सून पुढे सरकतोय आणि ज्या भागामध्ये पुढे सरकतोय त्या भागामध्ये सुद्धा काही खूप चांगला पाऊस होतोय अशी स्थिती नाहीये. त्यामुळे जूनच्या 3 आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांनी घाई करू नये जोपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाही आणि त्यानंतर मात्र जेव्हा पाऊस सलग सुरू होईल त्यानंतर मग शेतीची कामं सुरू करायला काही हरकत नसेल.
1: श्रोते हो, यंदाचा रखडलेला नैऋत्य मोसमी पाऊस आणि तो कमी असण्याचा व्यक्त केलेला अंदाज यामुळे पेरण्यांसह संपूर्ण पीक नियोजनाचं गणित विचारपूर्वक मांडावं लागणार असल्याचं आपल्याला नाकारता येणार नाही. महत्वाचं म्हणजे घाई गडबडीत पेरणी केल्यानंतर दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून कृषी विभागासह सर्व तज्ञ शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन करतायत. कमी पर्जन्यमानामुळे केवळ खरीपच नाही तर त्यानंतरचा रब्बी हंगामही बाधित होऊ शकणार असल्यानं शेतीसह जलसंधारणाच्या उपाययोजनाही तितक्याच गरजेच्या झाल्यात. या आणि अशाच सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन करतायत कृषी तज्ञ राजेंद्र भट.
2: आपल्यापुढे 2026 खरीपापासून मोठं संकट आहे आपल्यावर. आपल्याला दुष्काळाची निवारणा करायचंय, अनेक निविष्ठा मिळणार नाही त्याच्याशी सामना करायचाय आणि आपले उत्पादन आणि गुणवत्ता असं दोन्ही टिकवायचंय. एक म्हणजे जागतिक हवामान तज्ञ जगभरचे जे सांगतायत की अल निनोचं संकट की ज्याच्यावर कमी पाऊस पडणार आहे, पाऊस खंडित स्वरूपात पडणार आहे आणि पाऊस उशीरा होणार आहे. त्याच काळ जगभरातल्या हवामान असं सांगतात की भारताची भूमी खूप प्रचंड तापते, तसेच तापमान वाढणार आहे. यावेळी पावसाळ्यामध्ये सुद्धा तापमान जास्त असणार आहे, हे पहिलं संकट. दुसरं संकट जे आहे ते आपल्या जमिनीची गुणवत्ता, सुपीकता आणि उत्पादकता ढासळत चालले, जे भूगर्भातलं पाणी जिरत नाहीये आणि हे जर पाऊस कमी पडला तर पावसात आपण काहीतरी निभवू पण उन्हाळ्यात काय करणार. महाराष्ट्रातली 80% जमीन जी आहे ती पावसावरती अवलंबून आहे, म्हणजे कोरडवाहू आहे त्याला आपण जे राहते म्हणतो. या सगळ्या समस्यांना शेतकऱ्यांनी कसं तोंड द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. पहिलं जे आहे, पाऊस लाभल्यामुळे आपल्याला जे काही पिकाची रचना करायची ती पिकाची रचना ज्याला आपण हळवी पिकं म्हणतो किंवा कमी पाण्याची पिकं म्हणतो ती पिकं लावायला लागतील. तर कमी पाण्याच्या पिकांच्या जाती जे तृणधान्यामध्ये नाचणीची असेल, भाताची असेल, ज्वारीची असेल, कमी दिवसाच्या जाती लावायला लागतील. त्याच्यासोबत कडधान्याची जोड करायला लागेल कारण कडधान्याला सुटमूळ असल्यामुळे त्याला पाण्याची गरज कमी असते. शेताची बांधबंदिस्ती करून पावसाचं पाणी जमिनीत जिरलं पाहिजे, म्हणजे मृगाचं पाणी आणि हस्त नक्षत्राचं पाणी शेतात जिरलं पाहिजे. खरीपामध्ये आपले कुठल्याही पद्धतीने पीक घेत असताना दिवाळीपर्यंत पीक संपलं पाहिजे, म्हणजे आपल्याला रब्बी पीक लावता येईल आणि उन्हाळी शक्यतो पीक न घेता आपल्याकडचं जे काही पाणी आहे ते पाणी वाचवून त्याच्यावरती वैशाखी मुगासारखी एखाद दुसऱ्या पाण्यावरती येणारे पीक आपल्याला घ्यायला लागेल. तर आपल्याला पोषण आणि संरक्षण या दृष्टिकोनातनं जमिनीतल्या पिकांचं पोषण होण्यासाठी योग्य ओलावा तयार झाल्याशिवाय बियांची पेरणी करू नये कारण पावसामध्ये मोठे खंड आहेत आणि पाऊस कमी आहे. तर या मोठ्या खंडांना तोंड देण्यासाठी आपण योग्य ओलावा झाल्याशिवाय बिया पेरायला नकोत. तसंच आपल्या शेतामधून बाहेर वाहून जाणारं पाणी आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या पद्धतीने जलतारा करा, बांधबंदिशी करा, वेगळी उपाययोजना करा आणि पावसाचं पाणी आपल्या जमिनीत कसं जिरेल याची काळजी घ्या. त्यासोबत आपल्या त्याला आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजे तुषार सिंचन, ठिबक सिंचन करता येईल का याची काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पिण्यापुरतं आणि जगण्यापुरतं पाणी सांभाळता येईल अशी शेतात रचना करा. तर पोषणाच्या दृष्टिकोनातनं जीवामृत असेल, अमृत पाणी असेल, त्यांच्या मदतीने आपण आपल्या पिकांच्या अन्नाची गरज

0: होऊ शकतो. त्यासोबत ज्वारीनंतर तुरीची होळ किंवा तृणधान्यामध्ये कडधान्यांच्या होळी आणि शेतातल्या एका वावरामध्ये तेल, मग त्याच्यामध्ये पावसाळी शेंगदाणा असेल, रब्बीमध्ये तीळ असेल, डोंगराळ प्रदेशात खुराशणी असेल, मराठवाड्यामध्ये रब्बीमध्ये कल्लई असेल, तीळ असेल, एकत्र मिश्र पीक पद्धती, बहुस्तरीय पीक पद्धती, आधुनिक सिंचन प्रणाली, म्हणजे थोडक्यात की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तृणधान्य लावू, तेल पिकं लावू आणि वर्कस जमिनीमध्ये होळीमध्ये तुरी सारखं पीक पेरू की ज्याच्याने मला तुरही मिळेल आणि जमिनीची सुपीकताही टिकून ठेवली जाईल. बियाणे उपलब्ध आहेत, कमी कालावधीची बियाणे, जमिनीची सुपीकता आणि जलसंधारण करणारी क्षमता असणारे पिकं असं आपण करूया. हे करून आपण या संकटाला सहजपणे तोंड देऊ शकू हे निश्चित आहे.
1: श्रोते हो, कृषी क्षेत्रासमोरची यंदाची आव्हानं फक्त हवामानापुरती मर्यादित नाहीत, तर सध्या जागतिक पातळीवरच्या संघर्षग्रस्त स्थितीमुळं इंधन, रासायनिक खतं आणि इतर निविष्ठांच्या टंचाईचा नवा प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळेच तर खतांचा, निविष्ठांचा संतुलित वापर, सेंद्रिय पर्याय आणि महत्वाचं म्हणजे बियाणं, खतं, कीटकनाशकं या आणि अशा निविष्ठांची स्वतःच निर्मिती करण्यासारखे मार्ग आपल्याला निवडावे लागणार आहेत. याच अनुषंगानं अधिक सांगतायत कृषी तज्ज्ञ राजेंद्र भट.
0: शेती करत असताना आपण हळूहळू सेंद्रियकडनं रासायनिककडे वळलो आणि रासायनिककडनं परत आता सेंद्रियकडे वळणं अपरिहार्य झालंय. कारण शेतीच्या निविष्ठा ज्या आहेत, इनपुट, हे इनपुट मिळणं, योग्य किमतीला मिळणं, सहज उपलब्ध होणं हे खूप अवघड होणार आहे किंवा झालेलं आहे. ह्याच्यामध्ये इनपुटमध्ये आपण प्रामुख्याने हरित क्रांतीनंतर आपण सगळे वळलो रासायनिक खतांकडे. तर रासायनिक खतांची उत्पादकता कमी झाली, मुख्यतः युरियाची. तर युरियाला पर्यायामध्ये आपल्याला निविष्ठांमध्ये जीवामृत आहे, घनजीवामृत आहे, तसंच मत्स्यजनिक अमिनो आम्ल आहे, अंडोजनिक अमिनो आम्ल आहे, वेगळ्या अखाद्य पेंडी आहेत की ज्याच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा खूप आहे. जे कडुनिंबाची पेंड आहे, एरंडाची पेंड आहे, करंजाची पेंड आहे, ज्या बायोडिझेलसाठी आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन करतोय, जॅट्रोफाची पेंड असेल, या सगळ्या पेंडी वापरून आपल्याला आपल्या शेतातल्या पिकाचे पोषणाची गरज भागवायला लागेल. ते भागवत असताना अगदी जुनं ताक हे सुद्धा आपलं खत आहे, माशाचे अवशेष, खराब झालेले मासे ते खत आहे, ज्याच्यातली बरीचशी खतं आपण घरी तयार करू शकतो आणि काही विकत घेऊ शकतो. दुसरा भाग आहे आपल्याला आपल्या पिकाच्या पोषणाची गरज शेतातनं भागवत आली पाहिजे, पिकाच्या अवशेषांचा वापर करूनही भागवत आली पाहिजे. तर पिकांच्या अवशेषाची बारीक कुटी करून ते कुजवून गांडूळ खत करून आपल्याला वापरता येईल आणि पावसाळी काळामध्ये सहजपणे आपल्याला आपल्या पिकांचे जे काही अवशेष आहेत त्या अवशेषांपासून किंवा शेतात उगवलेल्या तणांचा पासून आपण उत्तम प्रतीचं गांडूळ खत करू शकू आणि जे आपल्या रब्बी पिकांना कमी पाण्यामध्ये हवेतला ओलावा तयार करून पिकाचं पोषण करू शकेल. संरक्षणासाठी आपण एक आयपीएम म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोलर म्हणजे ट्रायकोडर्मा, बिहेरिया बॅसियाना अशी वेगळी जैविक औषधं वापरून त्याचं पीक संरक्षण करू शकू आणि ज्याच्यामुळे पीक संरक्षण होईल आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांचाही त्रास होणार नाही. जे परागीभवन चांगलं झालं तर आपलं पीक चांगलं येणार आहे. आपलं बियाणं, आपलं खत, आपलं पोषक आणि आपले संरक्षक आपल्याला करता चाली पाहिजे.
1: श्रोते हो, खरं तर यापुढे कायमच हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेऊन नियोजन करणं अपरिहार्य असणार आहे आणि त्या दृष्टीनंच कृषी निविष्ठांमधली आत्मनिर्भरता बळीराजाला पाठबळ देणारी ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर
1: 100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे.

0: अणू अफेक्ट करतात आणि त्याच्यामुळं त्यांना तिथं इन्फ्लामेशन होऊन मस्टायटिस हा आजार होतो.
1: आता मस्टायटिस कशा पद्धतीनं होतो हे तुम्ही सांगितलं, आता हे झालं एक शास्त्रीय पद्धत आपण समजू. पण काय होतं, बऱ्याच वेळेस आपले जे शेतकरी बांधव असतात, या शेतकरी बांधवांना एखाद्या गाईच्या सडातून दूध कमी यायला लागतं आणि त्यांना लक्षात येतं की गाय कुठली तरी आजारी पडली आहे. तर आता अशा कंडिशनला आपण आपले जे शेतकरी बांधव जे दुग्ध व्यावसायिक आहेत त्या लोकांना कशा पद्धतीने आपण सांगू शकाल की नेमकं काय लक्षणं आहेत की ज्यामुळे आपल्याला समजू शकेल की मस्टायटिस झालेला आहे.
0: मस्टायटिसला आपल्या ग्रामीण भागात दगडी असेही म्हणतात. दगडी म्हणजे जनावरांची कास हा आजार झाल्यामुळं ती दगडासारखी कठीण होती. म्हणजे आपण जेव्हा कासेला स्पर्श करू तेव्हा ती नॉर्मल फील न होता ती एक दगडासारखी त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला फील होती. आणि जर जेव्हा जनावरं दूध देतात तेव्हा ते दूध हे नॉर्मल क्वालिटीचं न राहता त्या दुधामध्ये गाठी तयार होतात किंवा काही कधी त्यांच्यामध्ये पस म्हणजे पस पण येतो दुधामधून, कधी त्या दुधामध्ये रक्तस्राव होतो. जर आपण कासेला जर हात लावला असता तर ती कास आपल्याला गरम भासते, सूज येते कासेला, यावरून आपण ओळखू शकतो की जनावरांना मस्टायटिस झाला आहे.
1: आता मस्टायटिस झाल्यानंतर त्याच्या प्राथमिक द्वितीय तृतीय अशा काही अवस्था असतात का आणि त्या आपल्या शेतकरी बांधवांना समजल्यानंतर त्याच्यावर कशा पद्धतीने उपाययोजना केली पाहिजे, अगदी समजल्यानंतर काही घरगुती उपाययोजना आहेत का आणि त्यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानं काय करता येऊ शकेल याविषयी सांगा.
0: सर, साधारणतः मस्टायटिस हा आजार दोन प्रकारात होतो. एक म्हणजे जो सुस्त अवस्थेत असतो ज्याला सब क्लिनिकल मस्टायटिस म्हणतात, म्हणजे त्यामध्ये जनावर बाहेरून काही लक्षणं दाखवत नाही पण त्यांच्या कासेमध्ये चेंजेस झाल्यामुळं दुधात फरक जाणवलेला असतो पण तो आपल्याला बाहेरून ओळखता येत नाही, त्याला सब क्लिनिकल मस्टायटिस म्हणतात. ती एक स्टेज आहे. आणि दुसरी आहे क्लिनिकल मस्टायटिस ज्यामध्ये जनावरं बाहेरील लक्षण दाखवतो जसे कासेला सूज येणं, त्यांना कधी कधी जनावरांना जास्त प्रमाणात इन्फेक्शन असल्यावर ताप पण येतो आणि जनावरं चारा खायचं कमी करतात. तर ह्या दोन स्टेज आहे. जो क्लिनिकल मस्टायटिस आहे जो आपल्याला बाहेरून दिसतो तर तो आपण डायग्नोस करून आपण जे तज्ज्ञ पशुवैद्यक आहे त्यांच्यामार्फत जनावरांचा आपण उपचार करून घेतला पाहिजे. आणि आपल्या पशुपालकांसाठी जर आपण घरगुती जर आपल्याला निदान करायचं असेल तर हे लक्षणाव्यतिरिक्त एक दोन साध्या प्रकारच्या टेस्ट आहेत जे आपले पशुपालक घरी पण करू शकता. त्याच्यामध्ये पहिली आहे कॅलिफोर्निया मस्टायटिस टेस्ट. तर काय असतं की एक पॅडल असतं ज्याच्यामध्ये चार कंपार्टमेंट असतात, म्हणजे आपण काही नसेल तर आपण आपल्या घरात ज्या वाट्या असतात छोट्या त्या वाट्या पण आपण घेऊ शकतो. त्या वाट्यामध्ये आपण काय करायचं की प्रत्येक साडाचं दूध त्या प्रत्येक सेपरेट वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि हा जो रिएजंट आहे ना कॅलिफोर्निया मस्टायटिस टेस्ट रिएजंट तो आपल्याला बाजारातून मिळतो. आता सर्वसाधारणपणे जर आपण एका वाटीत 5 ml जर दूध काढलं तर त्या वाटीमध्ये म्हणजे उजव्या साडाचं डाव्या साडाचं असं मागचं आपण आपल्या पद्धतीने त्याला लेबल करून घ्यायचं की चार प्रकारचं चार वाट्यांमध्ये दूध आहे आणि त्या वाट्यांमध्ये त्याच्या सम प्रमाणात इक्वल क्वांटिटीमध्ये तो रिएजंट टाकायचा. मार्केटमध्ये तो इझिली अवेलेबल आहे, जास्त काही कॉस्टली नाही. मग तो रिएजंट टाकल्यानंतर आपण त्याला हलवून घ्यायचं किंवा मिक्स करून घ्यायचं. 1 ते 2 मिनिटांमध्ये साधारणतः ज्या सडाला मस्टायटिस झाली आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला असं जेल फॉर्मेशन दिसेल, म्हणजे तिथलं दुधाचं सॉलिड त्याला कन्सिस्टन्सी येईल. त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की ह्या जनावरचं ह्या साईडचं सड उजव्या साईडचं पुढचं किंवा डाव्या साईडचं मागचं, ज्या वाटीत ते चेंजेस आपल्याला दिसत आहेत त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की ह्या साईडला आपल्याला मस्टायटिस झाला आहे. आणि दुसरं निदान आहे की ते आपण प्रयोगशाळेत नमुना पाठवून करू शकतो. त्याच्यामध्ये एक सोमॅटिक सेल काउंट म्हणून एक टेस्ट असती, तर त्यामध्ये WBC असतात आपल्या पांढऱ्या रक्तपेशी, त्यांचं प्रमाण त्यामध्ये मोजलं जातं. जर त्या पेशी 1 ml मध्ये 1 लाखापर्यंत असेल तर ते नॉर्मल आपण धरतो आणि जर ते प्रमाण 2 लाखापर्यंत गेलं तर जे सब क्लिनिकल मस्टायटिस आहे म्हणजे ज्याचे लक्षणं आपल्याला बाहेर दिसत नाही त्याला आपण ह्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह धरतो. म्हणजे जनावरांमध्ये आजार आहे पण तो आपल्याला बाहेरून लक्षणं दाखवत नाही. आणि जर हेच प्रमाण जर 3 लाखांच्या वरती गेलं तर आपण त्याला मस्टायटिस म्हणून गृहीत धरतो. लिटमस पेपरचं आहे नॉर्मली कसं आहे की दुधाचा पीएच जो आहे तो स्लाइटली अल्कलाईन आहे, म्हणजे 7 खाली. आणि जर आपण पीएच पेपरनी जर त्याची टेस्ट केली तर मस्टायटिस

0: ते दुधाचा पीएच हा अल्कलाईन होतो. तर मग आपण एक कन्फर्मेटिव्ह नाही पण आपण हा एक अंदाज त्यानुसार लावू शकतो जर पीएच वाढलेला असेल तर.
1: तुम्ही कशा पद्धतीने आपण स्तनदाह ओळखायचा आहे याविषयी सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने होतो याविषयी पण सांगितलंय, लक्षणं पण सांगितली आहे. आता सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो उपाययोजनेचा आहे. कशा पद्धतीने आपले शेतकरी बांधव उपाययोजना करू शकतात जेणेकरून त्यांचं जास्तीत जास्त नुकसान होणार नाही आणि पुन्हा पूर्वी ज्या पद्धतीनं गाय म्हैस दूध देत होती त्या पद्धतीनं दूध व्यवसाय पुन्हा सुरू होऊ शकेल, या दृष्टीने काय उपाययोजना करता येऊ शकते?
0: एकदा की निदान झालंय की गाईला मस्टायटिस झालाय तर त्यानंतर आपण जे तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टर असतात त्यांच्या मार्गदर्शनाने जनावरांचा उपचार करून घ्यावा. त्यामध्ये वेगवेगळे प्रतिजैविके असतात अँटीबायोटिक, तर ते सडामध्ये सोडतात आणि काही ओरली पण जनावरांना दिले जातात. तर ते 3 ते 5 दिवसांचा कोर्स हा केला पाहिजे. आणि या व्यतिरिक्त जर आपण घरगुती जर आपल्याला काही करायचं असेल मस्टायटीससाठी तर आपण आपलं देसी गाईचं गावरण तूप त्यामध्ये हळद आणि कोरफड हे मिक्स करून हे मिश्रण आपण जनावरांच्या कासेला 2 ते 3 वेळा लावू शकतो. या व्यतिरिक्त आपण बर्फाचे जे तुकडे आहेत ते पण गाईच्या कासेवरची सूज कमी करण्यासाठी कासेला 2 ते 3 वेळा दिवसातून लावू शकतो.
1: म्हणजे अशा पद्धतीची उपाययोजना आहे. आणि डॉक्टर जी उपाययोजना करत असतात व्हेटरनरी डॉक्टरांना आपण आमंत्रित केल्यानंतर ती उपाययोजना कशा पद्धतीने असतात याविषयी काय सांगू शकता?
0: आता डॉक्टर जी उपाययोजना करतात तर ते दुधामध्ये काय चेंजेस झाले, कारण प्रत्येक प्रकारचा जो जीवाणू असतो तो दुधामध्ये वेगळे चेंजेस करतो. जसं स्टॅफायलोकोकस असतो तो दुधामध्ये पस फॉर्मेशन करतो म्हणजे गाईच्या सडातून पू येतो, तर त्यानुसार डॉक्टर हे त्यांचं अँटीबायोटिक जे प्रतिजैविक वापरायचं आहे ते निवडत असतात. काही जे जीवाणू आहेत त्याच्यामुळं कासेमध्ये रक्तस्राव होतो किंवा काही जे जीवाणू आहे ते कासेला हार्ड बनवतात दगडासारखं, तर त्याच्यानुसार ते अँटीबायोटिक सिलेक्शन करतात आणि त्या अँटीबायोटिकचा जो कोर्स आहे तो 3 ते 5 दिवसांचा ते पूर्ण करतात. बाकी त्यांच्यासोबत ताप कमी करण्यासाठी, इन्फ्लॅमेशन कमी करण्यासाठी त्यांचा जो स्टँडर्ड SOP आहे मस्टायटिस ठीक करण्यासाठी तर तो ते वापरत असतात.
1: आता हे सगळं आपण मस्टायटिस झाल्यानंतरच्या गोष्टींचा विचार करतोय, तर ही मस्टायटिस होऊ नये या दृष्टीने काही शेतकरी बांधवांनी काय काळजी घेतली पाहिजे?
0: आता आमच्या मेडिकल फील्डमध्ये एक कॉमन म्हण आहे, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे आजार तुम्ही होऊच देऊ नका. कारण मस्टायटिस हा असा आजार आहे तो शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करतो. एका गाईला जर मस्टायटिस झाला तर ती आधी जे दूध देत होती ते दूध ती परत कधीच देऊ शकत नाही. म्हणजे समजा एक गाय जर 10 लिटर दूध देते तर ती गाय मस्टायटिस झाल्यानंतर 10 लिटर दुधावर परत येणारच नाही, ती 9 लिटर पर्यंतच थांबेल. मग तुम्ही बघा एका वेळेला 1 लिटर दुधाचं नुकसान होत आहे, म्हणजे जर दिवसाला 2 लिटर आणि जर आपण 30 रुपये प्रमाणे जरी 1 लिटर दुधाचा भाव घेतला तर शेतकऱ्यांचं फक्त मस्टायटिस झाल्यानंतर एका दिवसाला 60 रुपयाचं नुकसान होतंय. मग तुम्ही 60 म्हणजे महिन्याला जवळपास 1500 तिचं नुकसान होतंय आणि असं वर्षाला 18 ते 20 हजारांचं एका शेतकऱ्याचं नुकसान मस्टायटिसच्या ट्रीटमेंटवर येणारा खर्च आणि त्या व्यतिरिक्त ती गाय परत दुधावर नाही येणार तेवढा 1 लिटर मागं त्याचं एवढं नुकसान होतंय. म्हणजे जर ती साधारणतः तिच्या आयुष्यात 6 ते 7 झोपे जर ती करत असेल तर प्रत्येक झोप्यामागे होणारं हे एवढं मोठं नुकसान आहे. मग हा मस्टायटिस आपण होऊ नये यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण गाईचं दूध काढतो, दूध काढल्यानंतर तिचे जे सड ओपन असतात ते छिद्रे तो जो पिरियड असतो 15 ते 20 मिनिटाचा त्या पिरियडमध्ये आपण गाईला बसू द्यायचं नाही. म्हणजे जनावरां ते गाईचं दूध काढल्यानंतर आपण त्यांना चारा खायला देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा गाईचं दूध काढतोय तेव्हा आपण स्वच्छ आपले हात धुवायचे आणि गाईचं पण कास जे डिसइन्फेक्टंट येतात मार्केटमध्ये पोटॅशियम परमँगनेट सारखे त्याचं मिश्रण यूज करून आपण गाईची कास स्वच्छ धुवून घ्यायची, ती टॉवेलनी पुसून घ्यायची आणि नंतर आपलं दूध काढायचं. दूध काढल्यानंतर जनावरांच्या कासेमध्ये दूध शिल्लक नाही ठेवायचं, कारण शिल्लक ठेवलेल्या दुधामुळे पण मस्टायटिसचे प्रमाण वाढतं. आणि दूध काढल्यानंतर एक टीट डीप म्हणून मार्केटमध्ये प्रोडक्ट आहे किंवा मग ते टीट डीपमध्ये ते जनावरांचे 4 पण सड आपण त्यात बुडवून घ्यायचे किंवा ते अवेलेबल नसलं तर आपलं सिम्पली पोविडीन आयोडीन लिक्विड ते त्याच्यामध्ये इक्वल क्वांटिटीत वॉटर

0: मिक्स करायचं पाणी, आणि त्यामध्ये पण आपण जनावरांचे कास बुडवून ठेवू शकतो, जेणेकरून ते जे छिद्र असतात सडांचे ते बंद होतील आणि त्याच्यामधून जीवाणू प्रवेश करणार नाही. आणि त्याचबरोबर गोठ्यातील स्वच्छता ही खूप महत्वाची आहे मस्टायटिस ला थांबवण्यासाठी.
1: नक्कीच. शेतकरी बंधू भगिनींनो, मस्टायटिस कारण आणि उपाययोजना याविषयी मार्गदर्शन आज आपल्याला केलं श्रीरामपूर या ठिकाणच्या अक्षदा चंद्रकांत भांड यांनी, ज्या नांदगाव या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मोबाईल नंबर आहे 87 88 19 87 31. मॅडम, आपण ही जी मुलाखत दिली, या सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद.
2: आत्ताच आपण जनावरांमधील मस्टायटिस आजार, कारणं आणि उपाययोजना यांविषयी श्रीरामपूर इथल्या पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अक्षता चंद्रकांत भांड यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: क्या बात है भाई, आजकल तो काफी खुश नजर आ रहे हो. क्यों ना हो, अब मैं ऑर्गेनिक खेती जो कर रहा हूँ, ये पूरा प्राकृतिक

0: पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अक्षता चंद्रकांत भांड यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
1: क्या बात है भाई, आजकल तो काफी खुश नजर आ रहे हो.
2: क्यों ना हो, अब मैं ऑर्गेनिक खेती जो कर रहा हूँ ये पूरा प्राकृतिक है, ऑर्गेनिक है. इसमें हमारे खेत, हमारी फसल और हमारी जेब सब फायदे में होते हैं और इसमें लागत भी कम है.
1: जी हाँ, आप भी ऑर्गेनिक खाद का प्रयोग करें, अपनी फसल और मिट्टी को तंदुरुस्त बनाएं
2: और आपकी आमदनी में इजाफा करें. अधिक जानकारी के लिए किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर 1800-1801551 पर कॉल करें और लॉग इन करें किसान.gov.in और farmer.gov.in.
3: कृषि और किसान कल्याण मंत्रालय द्वारा किसान हित में जारी.
0: यानंतर ऐकूयात सेंद्रिय शेती आणि बियाणे बँक याविषयी मुक्काम पोस्ट पिंपळगाव माथा तालुका संगमनेर इथल्या प्रगतशील शेतकरी भगिनी लता माणिक सावंत यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
4: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, सेंद्रिय शेतीचं महत्त्व जाणून घेणं गरजेचं आहे. सेंद्रिय शेतीचा प्रचार प्रसार आणि अवलंब आपण सर्वांनीच केला पाहिजे आणि याच दृष्टीने आज आपण अनुभव जाणून घेणार आहोत सेंद्रिय शेती आणि बियाणे बँकेविषयी. मुक्काम पोस्ट पिंपळगाव माथा तालुका संगमनेर इथल्या बीज सखी लता माणिक सावंत यांच्याकडून. नमस्कार मॅडम, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
5: नमस्कार
4: मॅडम. सेंद्रिय शेतीकडे आपण कसे आकर्षित झालात आणि नेमकं ही बियाणे बँक ही संकल्पना काय आहे, आपण या बियाणे बँकेला कशा जोडल्या गेलात, सुरुवातीला याविषयी सांगा.
5: सेंद्रिय शेती म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये सेंद्रिय शेतीची बरीचशी गरज लागलेली आहे, कारण आता हे रासायनिक पद्धतीने तयार केलेले अन्नपदार्थ झाले हे आरोग्यासाठी अपायकारक आहे. म्हणून आपल्या कुटुंबासाठी व आपल्या आरोग्यासाठी सेंद्रिय पद्धतीने शेती करणे हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मी संकल्पना माझ्या मनात धरलेली आहे की मी आणि माझ्या गावासाठी असं विचार केला आहे की सेंद्रिय पद्धतीने शेती मी स्वतः करणार आहेच म्हणायला केलेली आहे आणि इथून पुढं पण करणार आहे. आणि माझ्या गावालासुद्धा मी ते समजून सांगणार आहे. आणि आमच्या ज्या 25 महिला आहेत त्यासुद्धा सेंद्रिय पद्धतीने शेती करतात आणि त्यांच्या घरचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. आणि बियाणं बँक म्हणजे मला हे सांगायचं आहे की आपण जे गावठी प्रकारचे बियाणं आहे ते आता दुर्लभ झालेलं आहे. काळाच्या ओघानुसार जो तो माणूस याच्याकडे वळालेला आहे की जेणेकरून जास्त पीक कसं निघल आणि आपलं गरजा कशा भागवता येईल, या दृष्टीमुळे गावठी प्रकारच्या बियाणांचा सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून मी गावरान शेतीकडं वळालेली आहे. तरी त्याला सपोर्ट मला लोकपंचायत संस्थेने प्रेरणा दिलेली आहे.
4: नक्कीच, म्हणजे शेतकरी बंधूंनो अधिक उत्पादकता, अधिक उत्पादन, त्याच्यामुळं आपण सेंद्रिय शेतीला विसरलो, नवीन नवीन संकरित वाणांची ओळख आपल्याला झाली, त्याच्यामुळं रासायनिक खतांचा प्रवेश आपल्या शेतीमध्ये झाला आणि नैसर्गिक चवीची आणि गुणवत्तापूर्ण अशा देशी बियाणं मागं पडलं आणि त्याची जी गुणवत्ता होती ती गुणवत्ता आजच्या शेती उत्पादनांना नाही हे जाणूनच लता सावंत यांनी बियाणे बँक आणि सेंद्रिय शेती आज सुरू केलेली आहे. बियाणे बँकेची संकल्पना आपल्या मनात मध्ये कशी आली, याची स्थापना कशी झाली, आपल्या या बियाणे बँकेच्या किती एकूण आता सध्या सदस्य आहेत आणि यासाठी तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं, तर याविषयी काय सांगाल?
5: बियाणे बँक करायचा उद्देश म्हणजे असा की आता सध्या म्हणजे गावठी जे बियाणे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून आम्ही लोकपंचायत संस्थेच्या मदतीने त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा भेटली आणि त्यांच्या मदतीने आम्ही जवळजवळ आमच्या 20 गावांमध्ये बियाणे बँक आहे. तर त्या बियाणे बँकांमुळं आम्हाला एका नाही स्वतःसाठी परसबाग करायला मिळाली. सगळ्या आमच्या 25 महिला आहे, त्या 25 महिला आम्ही स्वतः परसबागा करतो. परसबागा करून आमचे स्वतःचे कुटुंबाचं गरजा भागवतो, कारण जेणेकरून आम्हाला 1200 रुपये भाजीपाल्याला आम्हाला द्यावा लागत होते, तर ते आम्हाला द्यायची गरज लागत नाही, कारण स्वतःसाठी आम्ही परसबाग केलेली आहे आणि त्या परसबागेमधून जो भाजीपाला निघत असेल तो आम्ही स्वतःसाठी वापरतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे बियाणं आहे ते साठवण करून ठेवतो, कारण ते देवणघेवण पद्धतीने पण करतो. आमच्या याच्यामध्ये असं आहे की आमच्या बीज बँकेमध्ये जे बियाणं आहे ते समजा दुसऱ्या बियाणं बँकेत जर नसेल तर ते आम्ही त्यांना देतो आणि त्यांच्याकडलं देवाणघेवाण पद्धतीने करतो.

0: किंवा एखादी सासूर वाशीण असेल ती 1 किलोसाठी बाजारला विकायसाठी नाही जाऊ शकत, तर ती जी आम्ही बियाणे बँक तयार केलेली आहे तिच्यामध्ये ती आणू शकते आणि तिला काही जे पैसे मिळतात ते तिच्या लेकरा बाळांना ती त्याचा उपयोग करते. आम्ही बियाणं तयार करीत होतो पण आम्हाला लोकपंचायत संस्थेचा त्यांच्याकडून जास्त प्रेरणा भेटली. लोकपंचायत संस्थेमुळं आम्हाला पुढं जाण्यास मदत झाली, कारण आमच्या प्रत्येक घरामध्ये घराचा सपोर्ट नव्हताच, पण आमच्या सरपंचताई आहेत सविताताई पांडे, त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली, कारण महिलांना घराच्या बाहेर निघण्यास म्हणजे घरातूनसुद्धा परवानगी नव्हती, तर त्यांच्यामुळं आम्हाला बाहेर निघायला परवानगी भेटली आणि लोकपंचायत संस्थेमुळं आम्हाला इकडं बाहेर जाण्यास सपोर्ट भेटला आणि बियाणे बँक तयार करण्यास पण मदत भेटली आणि आमचे बियाणांचं जतन संवर्धन करण्यासाठी त्यांची मदत भेटली, त्यांच्यामुळंच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलोय.
1: लोकपंचायत संस्थेने आपल्याला या बीज बँकेविषयी माहिती दिली, मार्गदर्शन केलं, या बीज बँकेची स्थापना केली, आपल्याला एक प्लॅटफॉर्म याच्यासाठी उपलब्ध करून दिला, त्याच्यामुळं तुम्ही 25 महिला आज एकत्र आल्या आणि तुमची ही बियाणे बँक चालवत आहात. या बियाणे बँकेचं कामकाज कसं चालतं काय सांगाल?
0: बियाणे बँक काम अशी करते आहे की जे 25 महिला आहे 25 महिलामध्ये आम्ही जे बियाणं देवणघेवणचे जे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे ते आम्ही जतन आणि संवर्धन करतो, त्याला व्यवस्थित पारंपरिक पद्धतीने राख घालून किंवा लिंबाचा पाला घालून आम्ही त्यांना त्याचं संवर्धन करतो आणि दुसऱ्या वर्षाला ते बियाणाचा वापर करता येतो. तसं रासायनिक बियाणाचा वापर तसं होत नाही,
1: पारंपरिक बियाणं आपण सांभाळतो, पारंपरिक ज्या शेती उत्पादनं आहेत ती आपण मिळवतो आणि त्याच्या प्रसारासाठी म्हणून आपण याच्यासाठी मदत करतो. सेंद्रिय शेतीकडे आपण कशा आकर्षित झालात आणि आज तुमची सेंद्रिय शेती कशा पद्धतीने आपण करता काय सांगाल?
0: आताच्या काळामध्ये सेंद्रिय पद्धतीची गरज आहे, कारण रासायनिक खतं आणि बी बियाणं वापरल्यामुळे आपल्या शेतीचा नाश होत चाललेला आहे, त्याच्यामुळे सेंद्रिय पद्धतीने शेती तयार करण्याचं एक आमचा हा उद्देश आहे. त्याच्यामुळं आपलं जीवन, शेतीचं आरोग्य आणि पर्यावरण कसं सुरक्षित राहील त्यावर त्यासाठी आम्ही सेंद्रिय शेतीक वळलेलं आहे. आपलं जीवन आणि आपल्या शेतीचं पण आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे.
1: सेंद्रिय शेतीमध्ये पिकांवरती रसायनांचा कुठलाही वापर होत नाही, म्हणजे कीड नियंत्रणासाठी असेल, रोग नियंत्रणासाठी असेल किंवा वाढीसाठी म्हणून असेल, ह्या रसायनांचा वापर न केल्यामुळं मग सेंद्रिय शेतीच्या उत्पादनामध्ये आपल्याला काही घट जाणवते का, काही गुणवत्तेमध्ये काही बदल जाणवतो का, आणि जर आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये मग किडींचा रोगांचा प्रादुर्भाव होत असेल तर मग आपण याचं निराकरण कशा पद्धतीने करतो? मग
0: रासायनिक पद्धतीने जर आपण शेती केली तर ते आपल्या पर्यावरणाचा पण आपण नाश करतो, आपल्या जमिनीचा पण करतो आणि आपल्या ज्या शेतामध्ये आपले जे मित्र असतात गांडूळ वगैरे त्याचा पण आपण रासायनिक पद्धतीने खते टाकल्यानंतर त्याचा पण नाश होतो, जमीन भुसभुशीत राहत नाही. आणि सेंद्रिय पद्धतीने जर आपण शेती जर केली तर पर्यावरण पण चांगलं राहतं आणि गांडूळं पण मरती नाही, कारण गांडूळाला हा शेतकऱ्याचा मित्र म्हणलेला जातो. आम्ही दशपर्णी अर्क तयार करतो आणि लमित म्हणजे लसूण, तंबाखू आणि हे कीटकनाशके तयार करतो, कंपोस्ट खत, गांडूळ खत बनवतो, जेणेकरून त्यांचं नियंत्रण होतं. दशपर्णी अर्क तयार केल्यामुळं मग तेच मारतो.
1: नक्कीच, त्यामुळं कीड नियंत्रणावरती आपला खर्चही होत नाही, आपण घरच्या घरती लिंबोळी अर्क असेल, दशपर्णी अर्क असेल असं आपण बनवता आणि त्याचा वापर करता, त्याच्यामुळं तुमची 0 बजेट शेती म्हणजे कमी खर्चाची, 0 खर्चाची शेती अशी आपण करता, बियाणे बँक आपण चालवता आणि त्याद्वारे नैसर्गिक वाणांचं संगोपन आपण करता, प्रचार प्रसार आपण करता. एकूणच जर शेतकरी बांधवांना आपण आपल्या शब्दामध्ये सेंद्रिय शेतीच्या महत्त्वाविषयी, बियाणे बँकेच्या महत्त्वाविषयी, गावरान वाणाच्या महत्त्वाविषयी काही सांगायचं असेल तर काय सांगाल?
0: महत्त्वाचं सांगायचं आहे की सेंद्रिय पद्धतीने आपण शेती करतो त्याच्यामध्ये आपण उत्पन्न आपलं कमी निघतं, कारण गावठी याला उत्पन्न कमीच असतं आणि रासायनिक माल जो आपण करतो तर त्याला उत्पन्न जास्त असतं. पण मग मला हे सांगायचं आहे का, आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, आपल्या शेतीच्या आरोग्यासाठी मला हे सांगायचं आहे का, सेंद्रिय पद्धतीने शेती करावी आणि बियाणं आपले जे गावठी आहे पारंपरिक बियाणं आहे त्यांचं जतन आणि संवर्धन करायचं. मला असं सांगायचं आहे की आमच्या गावामध्ये पिंपळगाव माथामध्ये तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम ज्यावेळेस आम्ही करीत असतो त्यावेळेस आम्ही दुसऱ्या महिला अशा देवणघेवण करतात की त्या प्लास्टिकच्या काही वस्तू आणून देवणघेवण करतात, तर आमच्या पिंपळगाव माथ्यामध्ये आम्ही बियाणांची देवणघेवण करतो, कारण जेणेकरून

0: ते बियाणं त्या महिला जाऊन कुठंतरी लावतील आणि लावल्यानंतर ते त्यांच्याच उपयोगी पडेल असं आमचं एक धोरण आहे.
1: नक्कीच, बियाणे बँकेद्वारे आपण नैसर्गिक वाणांचा प्रचार प्रसार करतात. आपण हळदी कुंकासारख्या कार्यक्रमांमध्ये एकमेकीला वाणाची देवाणघेवाण सुद्धा या नैसर्गिक वाणाचीच करता, जेणेकरून नैसर्गिक सेंद्रिय शेतीचा आणि ह्या गावरान बियाण्यांचा प्रचार प्रसार होईल इतका आपला समर्पक भाव आहे. आणि निश्चितच शेतकरी बंधूंनो, आपल्याला लता सावंत यांच्याकडून या सेंद्रिय शेती आणि बियाणे बँकेचा आदर्श घेण्यासारखा आहे. आपल्याला जर त्यांच्या या कार्याविषयी जाणून घ्यायचं असेल, त्यांच्या या कार्यामध्ये काही सहभागी व्हायचं असेल, त्यांच्या या सेंद्रिय शेती आणि बियाणे बँकेसारखं आपल्याला जर काही प्रोजेक्ट आपल्या शेतीमध्ये करायचं असेल, तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 88 05 75 0397. पुन्हा एकदा 88 05 75 0397. लताताई, आपण आज आकाशवाणीच्या माध्यमातून शेतकरी बंधूंसाठी आपल्या या सेंद्रिय शेती आणि बियाणे बँकेविषयी अनुभव सांगितला, त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: सेंद्रिय शेती आणि बियाणे बँक याविषयी मुक्काम पोस्ट पिंपळगाव माथा तालुका संगमनेर इथल्या प्रगतशील शेतकरी भगिनी लता माणिक सावंत यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

0: श्रोतेहो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसनवाणी आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटोळे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: ताई, नोकरी मिळाली.
4: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
3: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
4: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
3: इंस्टंट कर्ज हे मिळतं ना.
4: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
3: पण ताई,
4: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
3: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
4: अच्छा,
5: आरबीआय म्हणते
6: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
7: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना.
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन

0: रेडिएशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
2: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
4: देश विदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय IT कंपन्यात नोकरी करण्यासाठी आवश्यक BSc डाटा सायन्स अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी
5: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात उपलब्ध.
4: प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता, विद्यार्थी इयत्ता 12वी विज्ञान शाखेतून गणित विषयासह उत्तीर्ण असावा.
5: प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित विद्यापीठाच्या बाबुर्डी घुमट इथल्या अहिल्यानगर उपकेंद्राशी संपर्क साधावा.
4: अधिक माहितीसाठी 0241 23 23 682 दूरध्वनी क्रमांकावर आजच संपर्क साधा.
6: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिगोज व्हेन्स.
7: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
6: थायरॉइडच्या गाठी,
7: गर्भाशयातील फायब्रॉइड,
6: वाढलेली प्रोस्टेट,
7: विविध बायोप्सीज,
6: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
7: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
6: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
7: फोन 74008440088.
6: 74008440088.
8: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
9: श्रोतेओ, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहीत आहे,
10: पण या चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला.
11: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
12: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद. आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्षेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री मोदी उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवीन ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही

नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलं. हैदराबादमध्ये डुंडीगोल इथल्या हवाई दल अकादमीमध्ये आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलनाच्या प्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झाले आहेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतीबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. शाश्वत शेती, नवोन्मेषी संशोधन आणि तंत्रज्ञान हाच विकसित भारताचा पाया असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत आणि शेती या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रवास शेती, शेतं आणि गावांमधून जातो असं ते म्हणाले. विज्ञान आणि संशोधनाचा आधार असलेली शेती ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले. कृषी क्षेत्रात दीर्घकालीन समृद्धी आणण्याच्या उद्देशानं आत्मनिर्भर कृषी मॉडेल्स विकसित करण्याकरता शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं. सरकारच्या विविध धोरणांमुळे आज भारतात जगातलं 2ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं उच्च शिक्षण जाळं तयार झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षात देशात शिक्षण, कौशल्य, नाविन्यता आणि स्टार्टअपची एक नवी संस्कृती निर्माण केली असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात इंडिया आघाडीनं सुरू केलेल्या व्यापक राजकीय आणि वैचारिक लढ्याप्रती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वचनबद्ध असल्याचं महासचिव एम ए बेबी यांनी म्हटलं आहे. ते केरळ इथं थ्रिसूर इथं बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भाजपचा पराभव करणं हेच पक्षाचं पहिलं कर्तव्य असल्याचा प्रस्ताव पक्षाच्या याआधीच्या अधिवेशनात संमत झाला होता आणि तेच पक्षाचं धोरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या दृष्टिकोनातूनच काँग्रेससोबत राजकीय मतभेद असले तरी परस्पर सामायिक राजकीय लढा पुढे नेण्यासाठी काँग्रेससोबत सहकार्य करणं आवश्यक असल्याचं पक्षाचं मत आहे असं त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशातल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयासाठी कारणीभूत ठरलेली नोटीस तेलंगणातल्या न्यायालयानं रद्द केली आहे. अशावेळी ही निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यायला हवी असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. या पार्श्वभूमीवर नटराजन यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरोधात काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी विचारला. नवे लष्करप्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्करप्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स राष्ट्रे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात आणि जागतिक कृषी उत्पादनात सुमारे 42% वाटा उचलतात अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ते आज मध्य प्रदेशातील इंदूर इथं आयोजित 5 दिवसीय ब्रिक्स कृषी परिषदेच्या सांगता समारंभात इंदूर जाहीरनामा एकमतानं स्वीकारण्यात आल्यानंतर बोलत होते.
इंदूर जाहीरनामा हा केवळ कराराचा दस्तऐवज नसून तो ब्रिक्स राष्ट्रांच्या सामूहिक इच्छाशक्तीचं आणि सामायिक जबाबदारीचं

0: प्रतीक आहे असंही ते म्हणाले. शेवटच्या दिवशी या जाहीरनाम्यात अन्न सुरक्षा, शेतकरी कल्याण, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि डिजिटल शेती याबाबतच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची रूपरेषा मांडण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जन जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश आलम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या जवानांचं धैर्य आणि देशसेवा सदैव स्मरणात राहील असं ते म्हणाले. हवाई दलानंही जवानांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं हवाई दलानं सांगितलं. महाराष्ट्रात लातूर नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील अलगरवाडी पाटीजवळ काल झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले. कंटेनर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात दुचाकीवरील दोघांचा तर कारमधील एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी परीक्षा कर्मयोगी हा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता वाढवणं, प्रक्रियात्मक अनुपालन तसंच परीक्षा केंद्राच्या बाबतीतलं उत्तरदायित्व यात सुधारणा घडवणं, कार्यक्षमतेत सुधारणा घडवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चिती करणं या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे. इराणबरोबरच्या अणुकरारात तसंच कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही, अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधलं आंदोलन आता तीव्र झालं आहे. इस्लामाबाद प्रशासन या भागावर थेट ताबा मिळवणार अशी भीती लोकांना वाटत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला पण जॉईंट आवामी ॲक्शन कमिटीनं हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्शे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीतली ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. धर्मशाला इथं भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 195 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे 25 षटकांच्या केलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद. आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्सेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. प्रसारणात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. रात्रीचे 8:15 आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला वाणी जयराम यांच्या स्वरात शबाब अलवालपुरी यांचं गीत, संगीत रघुनाथ शेट यांचं.

0: श्रोते हो, वाणी जयराम यांच्या स्वरात शबाब अलवालपुरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं रघुनाथ शेट यांनी.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 7:25 ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी.
0: श्रोते हो, यानंतर ऐकूया खुर्शीद आलम यांच्या स्वरात समर मंचवी यांचं गीत, संगीत मोहम्मद नियाजी यांचं.

श्रोतेहो भूपिंदर सिंग आणि मिताली सिंग यांच्या स्वरात इब्राहिम अश्क यांची गझल आपण ऐकली. या गझलेला संगीत दिलं होतं भूपिंदर सिंग यांनी. याबरोबरच आजचा मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. श्रोतेहो, एक निवेदन. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 14, 21, 25, 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही, याची कृपया सर्व श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं.

श्रोतेहो, हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:35 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अवधूत गुप्ते यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोते हो अवधूत गुप्ते यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया आर्या आंबेकर यांच्या स्वरात अरुणा ढेरे यांचं गीत, संगीत सलील कुलकर्णी यांचं.

0: श्रोतेहो आर्या आंबेकर यांच्या स्वरात अरुणा ढेरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं सलील कुलकर्णी यांनी. या गीताबरोबरच आजचा सुगम संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 9:15 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं मुनीश शर्मा. मुख्य समाचार.

कार्यक्रमा सुरुवातीला हिमालय की गोदमे चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत स्वर लता मंगेशकर यांचा आणि संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत शनिवार पेठ बीड शहर इथून पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ वल्लभ, श्रावणी आणि प्रथमेश कुलथे, प्रियदर्शनी आकाशवाणी श्रोता संघ बहादरपूर जिल्हा जळगाव इथून संतोष कुमार सोनार, नरेंद्र दंडगव्हाळ, रवींद्र सोनार, सनी मुन्ना आणि बंडू, बेर्डी इथून हुकुम करमरकर, सुनीता, हार्दिक, प्राची, तनु करमरकर, सातारा MIDC चंदननगर इथून सतीश वाघमारे, आतिश, स्वाती, वर्षा, श्रवण वाघमारे यांना. तसंच हे गीत ऐकायचं आहे वारणा शहापूर कोल्हापूर इथून विजय चव्हाण, तेजस्विनी, अंकिता, अनिकेत आणि माया चव्हाण यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोतेहो, हिमालय की गोद में चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर यांचा, तर संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी. यानंतर ऐकणार आहोत दो रास्ते चित्रपटातलं हे गीत, मोहम्मद रफी यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. या गीतासाठी पत्र पसंती कळविणारे श्रोते आहेत कृष्णानगर, टीव्ही टॉवर, सेमिनरी हिल्स नागपूर इथून नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमाताई, रीमाताई, दीक्षाताई आणि राहुल डोंगर दिवे. नेहरू चौक पैठण इथून सुरेश जाधव, अनिता जाधव, पूजा, आरती, प्रसाद, सोनल आणि सिया जाधव यांना. मुक्काम पोस्ट बलिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथून आदित्य वागवेकर, सिद्धी, शुभांगी, अनिल वागवेकर यांना. बलमटाकळी, जिल्हा अहिल्यानगर इथून नंदकुमार अदवंत, उर्मिला, निलेश, मयुरी, कल्पेश आणि संगीता अदवंत यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोतेहो, मोहम्मद रफी यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत पॅरेलल यांनी, तर चित्रपट होता दो रास्ते. यानंतर ऐकूया बंदिनी चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत, स्वर मुकेश यांचा, तर संगीत दिलं आहे एस डी बर्मन यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत दौलतबाग मुरादाबाद इथून जाफेर हुसेन, नायमा

बेगम, कसीम अली, नदीम अली आणि जुनेद अब्बासी. चांदूर बिस्वा तालुका नंदुरा जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र इथून नारायण भाऊ खडसे, रक्षाताई, ललिता, संजना, गणेश, कार्तिक खडसे, मालती चौधरी, कुमारी वेदिका चौधरी. वरुड जवळका इथून महेंद्र सरकटे, विजया, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे यांना. जामवरून तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज, साध्वी जोशी यांना. तर परभणीहून गणेश हारगावकर यांना. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, मुकेश यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं, तर चित्रपट होता बंदिनी. यानंतरचं गीत आहे मेहबूबा चित्रपटातलं. किशोर कुमार यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत, संगीत आर डी बर्मन यांचं. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत दयानंद नगर नांदेड इथून प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूर इथून संगीता जैन, सूरज आणि पी आर जैन. फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना व गब्रू पैलवन थोरात यांना. आशा रेडिओ श्रोता संघ मेहरनगर उमरखेड इथून अभिजित गव्हाणकर यांना. त्याचप्रमाणे आकार हाईट्स बहादूर नागपूर इथून वैशाली, श्वेता, सुमित, कुमारी ध्वनी गव्हाणकर यांना. बदलापूर इथून सिद्धांत आणि प्रणिता गव्हाणकर यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो किशोर कुमार यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं, तर चित्रपट होता मेहबूबा. यानंतरचं गीत आहे धर्मवीर चित्रपटातलं. आनंद बक्षी यांच्या गीतासाठी स्वर आहे मोहम्मद रफी आणि मुकेश यांचा, तर संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत डोंगरगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अंशिका, तन्मय गजभिये, बिलाईगड छत्तीसगड इथून रोशन देवांगन, कौशल्या, हेमलता आणि डिंपल देवांगन, मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक आणि अश्विनी भुतेकर, छत्रपती संभाजीनगर इथून वैष्णवी जगदाळे, हर्षल सावंगी, वैभव गौरव लोखंडे, वाकुळणी तालुका बदनापूर इथून मेघराज युवराज कोलते आणि रिधोरा देवी यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, मोहम्मद रफी आणि मुकेश यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरलल यांचं, तर चित्रपट होता धर्मवीर. आता ऐकूया प्रेमरोग चित्रपटातलं संतोष आनंद यांचं गीत, स्वर लता मंगेशकर यांचा, तर संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरलल यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत सरोज चौक अमरावती महाराष्ट्र इथून, कमरोल्ला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया, आसमा, मुस्तबा, आफिया, शोएब खान, शाहिद भाई, गांधीबाग अकोला इथून रमेश आणि वैशाली कटकर, साई रेडिओ श्रोता संघ देवगड फाटा तालुका नेवासा इथून दत्तात्रय चिंधे, दीपक, संदीप, साई, स्वरा, भावी, आदेश, गीतांजली आणि जनाबाई चिंधे यांना, जरूड वरुड महाराष्ट्र इथून बाबासाहेब वडोदे, मीनाक्षी चर्पे, पुण्याहून पंकज आर्या आणि प्रियांका वडोदे यांना, तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो लता मंगेशकर यांच्या स्वरात संतोष आनंद यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत पॅरलल यांनी, तर चित्रपट होता प्रेमरोग. आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया गुंज उठी शहनाई चित्रपटातलं भरत व्यास यांचं गीत, स्वर मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा, तर संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट पाळधी तालुका पारनगाव जिल्हा जळगाव इथून संजय पाटील, नरेंद्र शेखर, मानसी किरण व शैलाबाई पाटील, हिंदराज रेडिओ श्रोता संघ खुपटी तालुका नेवासा इथून बंडू लाहोर पोपळघट, माया शिवांश चंद्रकरा, देवीदास पोपळघट, भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ श्रवण आणि अनिता बिडवे. याशिवाय हे गीत ऐकायचं आहे गौतमनगर जिल्हा नांदेड इथून प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात भरत व्यास यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं, तर चित्रपट होता गुंज उठी शहनाई. आता ऐकूया सागर चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. स्वर किशोर कुमार यांचा, तर संगीत दिलं आहे आर डी बर्मन यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत माळीवेस, बीडहून किशोर उबाळे, मंगला, सपना, शीतल, अभिजित, बाळराजे आणि सचिन उबाळे. याशिवाय हे गीत ऐकायचं आहे कुपटी तालुका नेवासा इथून संकेत सकट, नंदा सकट, रामदास सकट आणि जुबेदा शेख यांना. तसंच साईबन कॉलनी पंचवटी अहिल्यानगर इथून मधुकर, तेजस, माधुरी भाले, श्वेता, शंतनू काजळ यांना. देवपेठ वाशिम इथून राजेश खंबा इतकर, प्रेमा, राजश्री, भावसार राजू, आर के कुसुमकर यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, किशोर कुमार यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं, तर चित्रपट होता सागर. यानंतरचं गीत आहे परायाधन या चित्रपटातलं. आनंद बक्षी यांच्या गीतासाठी स्वर आहे किशोर कुमार यांचा, तर संगीत दिलं आहे आर डी बर्मन यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत दिल्ली शहर इथून कन्हैयालाल, रीता देवी, शिल्पा राणी, आकाश कुमार, गणेशपेठ पाथर्डी इथून अंबादास शिंदे, सौसंगीता शिंदे, अमोल, अमृत आणि सुवर्णा शिंदे, भरसुदा छत्तीसगड इथून बागवानी संतोष, चंद्रप्रकाश स्नेहा, गजेंद्र, चिराग सेन, वंदनानगर इंदौर मध्य प्रदेश इथून रेखा, संतोष रघुवंशी, शोभा, भूपेंद्र, बबिता, सुरेंद्र, पूजा, विकी, स्वाती, प्रयाग चौधरी, गणेश खर्चे, संजना परी आणि ललिता नारायण खर्चे यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, किशोर कुमार यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी, तर चित्रपट होता पराया धन. यानंतरचं गीत आहे दुश्मन या चित्रपटातलं. आनंद बक्षी यांचं गीत, स्वर लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा, तर संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पारलाल यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत बेर्डी इथून राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री ढोमणे, वैष्णवी ढोमणे, चंचल ढोमणे, अर्जुन गावणेकर, धीरज सव्वाशेरे, म्हैसवाडी तालुका मलकापूर इथून शत्रुघ्न धाडे, मीनाजी धाडे, स्वप्नील आणि अजय खेरोडकर यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरेलल यांचं, तर चित्रपट होता दुश्मन. या गीताबरोबरच आपकी पसंत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.

100.1 MHz FM बँडवर आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला 7-7 चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. या गीतासाठी स्वर आहे जगजीत सिंग यांचा, तर संगीत दिलं आहे कुलदीप सिंग यांनी.

श्रोते हो, जगजीत सिंग यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं कुलदीप सिंग यांनी, तर चित्रपट होता साथ साथ.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, आता ऐकूया मान जाइये चित्रपटातलं नक्ष लायलपुरी यांचं गीत, स्वर किशोर कुमार यांचा तर संगीत जयदेव यांचं।

श्रोते हो, किशोर कुमार यांच्या स्वरात नक्ष लायलपुरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं जयदेव यांनी, तर चित्रपट होता मान जाइये. रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे एक मुठ्ठी आसमान चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत, स्वर किशोर कुमार यांचा, तर संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

श्रोते हो, किशोर कुमार यांच्या स्वरात इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं मदन मोहन यांनी, तर चित्रपट होता एक मुठ्ठी आसमान. यानंतरचं गीत आहे फूल बने अंगारे या चित्रपटातलं. आनंद बक्षी यांचं गीत, स्वर मुकेश यांचा, तर संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

श्रोतेहो, मुकेश यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी, तर चित्रपट होता फूल बने अंगारे. आता ऐकूया विश्वास या चित्रपटातलं गुलशन बावरा यांचं गीत. स्वर मुकेश आणि हेमलता यांचा, तर संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.